सुप्रभात हो. एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 5:57 झाली आहेत. आमचं आजचं प्रसारण आता सुरू करतो आहोत. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 15

102.2 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 6 वाजतात हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करतो आहोत.

भोळे यांच्या आवाजामध्ये राजा बढे यांनी लिहिलेली ही भूपळी आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता साधना सरगम यांच्या आवाजामध्ये आशिष विळेकर यांनी लिहिलेलं भक्तिगीत

साधना सरगम यांच्या आवाजात आशिष विळेकर यांनी लिहिलेलं हे भक्तिगीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अमृतधारा हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता डॉक्टर दत्ता हरकारे यांच्या आवाजात संत तुकाराम महाराजांचा अभंग.

डॉक्टर दत्ता हरकारे यांच्या आवाजात संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. कार्यक्रमात आता सुरेश वाडकर यांच्या आवाजात यशवंत देव यांनी लिहिलेलं भक्तिगीत.

सुरेश वाडकर यांच्या आवाजात यशवंत देव यांनी लिहिलेलं हे भक्तिगीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अमृतधारा हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता जयश्री बेलसरे यांच्या आवाजात अशोक यांची रचना.

जयश्री बेलसरे यांच्या आवाजात अशोक यांची रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता संध्या मुखर्जी यांनी गायलेली संत कबीरांची हिंदी भजन रचना ऐकूया.

गीतश्री संध्या मुखर्जी यांच्या आवाजात संत कबीरांची ही भजन रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात शेवटी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेले देशभक्तपर गीत आपण ऐकूया.

लता मंगेशकर, उषा मंगेशकर, मीना खडीकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचीही देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत. याबरोबरच अमृतधारा हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.

आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ऍप. श्रोत्यांनो, आता जाणून घेऊया आमच्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. या रूपरेषेनंतर लगेचच कृषी वार्ता, यामध्ये शेळ्यांमधील आंत्रविषार याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या अंतर्गत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचं महत्व याविषयी कमला नेहरू रुग्णालय पुणे येथील बालरोग तज्ज्ञ डॉ स्मिता सांगडे यांनी दिलेली माहिती. सादर करते धीरज केदारी. 6:50 परिसर या अंतर्गत सह्याद्रीमधील भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयीची माहिती. लेखक उमेश झिरपे. सात वाजता आयसी अक्षरे रसिके, यामध्ये डॉक्टर अश्विन मुकाशी यांचा वैचारिक बंध आपण ऐकू शकाल. समस्या

7:25 दिलखुलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हे प्रायोजित कार्यक्रम, 8:15 कोल्हापूर दर्पण, 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम, 9:00 गीत बहार, 9:30 उमंग हा एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम, 10:00 मिश्र संगीत, 10:30 मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल, 11:00 गाता रहे मेरा दिल। दुपारी 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये आज क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेअंतर्गत कबड्डीपट्टू उज्ज्वला चरडे यांची मुलाखत, त्याचबरोबर इंद्रधनु या मालिकेअंतर्गत घर ते करिअर याविषयी डॉ राजसी राजूरकर यांची मुलाखत, संध्याकाळी 5:25 जितेंद्र घोडके सराफ यांचा प्रायोजित कार्यक्रम, 5:30 युववाणी, यामध्ये आज जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त कार्यक्रम, त्याचबरोबर सांजवेळ हे देविका चौधरी यांचं सदर आणि करिअर मंत्र यांतर्गत रिटायर्ड कमिशनर आनंद अभ्यंकर यांची मुलाखत, सादरकर्ते अतुल साखरकर। संध्याकाळी 7:30 आमच्या शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी, यामध्ये आज हॅलो किसान, ऊस आणि भुईमूग पिकावरील कीड आणि रोग नियंत्रण याविषयी शेतकरी बांधवांशी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल, यामध्ये सहभागी होणार आहेत सतीश वर्मा, सहाय्यक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय करवीर।

0: बँड 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केलंय. 6:40 होत आहेत.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात शेळ्यांमधील आंतरविचार या विषयीच्या माहितीचा दुसरा भाग ऐकूया.
2: मोठ्या शेळ्या मेंढ्या तीव्रतेनुसार काही दिवसांपर्यंत आजारी राहतात, ज्यामध्ये ताप येणं, तोंडातून फेस येणं, अडखळत चालणं, तोल जाणं, गोल फिरणं, चक्कर येणं, तसंच श्वसनाला त्रास होणं यासारखी लक्षणं दिसतात. शेवटच्या टप्प्यात पोटफुगी, जुलाब ही लक्षणं आढळून येतात. पोटफुगल्यामुळं जनावर उठभस करतात, सारखं पाय झाडतात. या आजाराला प्रतिबंध आणि उपचार करण्यासाठी काही उपायांचा अवलंब आपण केला पाहिजे. त्यामध्ये हा अल्पमुदतीचा आजार असल्यामुळं प्रभावी उपचार करणं शक्य होत नाही आणि खर्च सुद्धा अधिक येतो. पशुवैद्यकाच्या सहाय्यानं विशिष्ट प्रतिजैवकं दिल्यास पोटातलं विष शोषण्याचं प्रमाण कमी होतं, त्यामुळं जीवाणूंची वाढ थांबते आणि कळपातली मरतूक कमी होऊ शकते. एखादं लिव्हर टॉनिक आणि शेरेवाटे ग्लुकोज दिल्यास त्याचाही फायदा होऊ शकतो. प्रथमोपचार म्हणून लहान पिलांना हगवण सुरू झाल्यानंतर मीठ पाण्याचं किंवा इलेक्ट्रोलाइटचं द्रावण पाजावं. मंडळी, या आजाराला प्रतिबंध करणं अत्यंत सोपं, कमी खर्चाचं आणि प्रभावी माध्यम आहे. मुख्यतः लसीकरण आणि आहारातलं व्यवस्थापन करून या आजाराचा प्रादुर्भाव टाळता येतो. आजारावर अत्यंत प्रभावी अशी लस बाजारामध्ये उपलब्ध आहे. 3 ते 4 महिने वयोगटातल्या कोकरांना ही लस टोचावी, त्यानंतर पुन्हा 3 आठवड्यांनी बूस्टर डोस द्यावा, जेणेकरून रोगप्रतिकारक शक्ती तयार होऊन आजारापासून बचाव होईल. त्यानंतर दर 6 महिन्यांनी लसीकरण करावं. कोवळं लुसलुशीत हिरवं गवत आणि धान्य,

0: सारखे पदार्थ जास्त प्रमाणात खायला देऊ नये. त्याचप्रमाणे कोकरांना करड्यांना गरजेपेक्षा जास्त दूध पाजू नये. खाद्यामध्ये योग्य प्रमाणात खनिज मिश्रण द्यावीत, जेणेकरून लहान पिल्लं माती खाणार नाहीत. गोठ्याची स्वच्छता ठेवावी. आहारात अचानक बदल करू नये, जेणेकरून अधिक प्रमाणात आहार खाल्ला जाणार नाही. आजारी शेळ्या मेंढ्यांना ताबडतोब वेगळं करून औषधोपचार करावा. गोठ्यावर नवीन शेळ्या आणल्यास त्यांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवावं. लसीकरण करूनच जुन्या कळपामध्ये मग त्यांना सोडावं. पावसाळ्याच्या सुरुवातीला जंतनाशक द्यावं, जेणेकरून पचनशक्ती चांगली राहील आणि अपचनासारखे आजार होणार नाहीत.
1: शेळ्यांमधील अंतर्विचार याविषयीच्या माहितीचा दुसरा भाग आपण ऐकलात. कृषी वार्ता या कार्यक्रमात संकलक आणि वाचक अंजर मुजावर.

आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण. अवश्य ऐका आमचे प्रायोजित कार्यक्रम. आज सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद, 8:40 चिंतन हाच चिंतामणी, सकाळी 9:30 उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम, संध्याकाळी 5:25 जितेंद्र घोडके सराफ यांचा प्रायोजित कार्यक्रम.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी आकाशवाणी
0: FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व। याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉ स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा। सादर करते धीरज केदारी।
1: श्रोते हो नमस्कार। मागील भागात आपण अकाली जन्मलेल्या बाळाच्या पोषण गरजा आणि आईच्या दुधाचे महत्व याबद्दल माहिती जाणून घेतली। या भागात आपण प्रीटर्म म्हणजेच अकाली जन्मलेल्या बाळाला स्तनपान देताना येणारी आव्हाने आणि उपाय याबद्दल माहिती करून घेऊयात। गर्भधारणेच्या 37 आठवड्यांपूर्वी जन्मलेल्या बाळाला प्रीटर्म बाळ म्हणतात। अशी बाळे वजनानी कमी असतात, त्यामुळे त्यांची श्वास घेण्याची, चोखण्याची आणि गिळण्याची क्षमता पूर्णपणे विकसित झालेली नसते, त्यामुळे त्यांना ब्रेस्टफीडिंग करताना काही अडचणी येऊ शकतात। मात्र योग्य मार्गदर्शन केल्यावर या अडचणींवर आपण मात करू शकतो। बाळ जन्मल्यानंतर काही दिवस बाळाला स्वच्छतेची काळजी घेऊन वाटी चमच्याने दूध पाजावे। काही दिवसानंतर जेव्हा बाळाचे वजन वाढलेले असेल त्यानंतर बाळाला स्तनपान लवकरात लवकर देण्यास सुरुवात करावी। प्रीटर्म बाळाला स्तन पकडणे आणि दूध पिणे ते कठीण जाऊ शकते। बाळ दूध पिताना लवकर दमते, स्तनपान अर्धवट सोडते। अशा वेळी आईने घाई न करता वारंवार कमी वेळासाठी स्तनपानाचा प्रयत्न करावा। बाळाला फीडिंग करताना तर कसे पकडावे, कसे बसावे, पोझिशन कशी ठेवावी याबद्दल डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे।

प्रीमॅच्युअर बेबीजमध्ये अजून एक आव्हान असते की ते कमी दिवसाचे कमी वजनाचे असल्यामुळे बऱ्याच वेळा एनआयसीयू म्हणजेच नवजात बाळांच्या अतिदक्षता विभागात भरती असू शकते. अशा वेळेस आई बाळाचा थेट संपर्क उशिरा होऊ शकतो. अशा वेळेस आईने डिलिव्हरी नंतर शक्य तितक्या लवकर दूध काढण्यास सुरुवात करावी. नियमितपणे 2 ते 3 तासांनी दूध काढल्यास दूध येण्यास मदत होईल. हे दूध स्वच्छ पद्धतीने साठवून डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाला देता येईल. तिसरे महत्वाचे आव्हान म्हणजे आईमध्ये ताण, काळजी किंवा थकवा. अशा मानसिक तणावामुळे दुधाचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे आईला कुटुंबाचा सपोर्ट, पुरेशी विश्रांती, संतुलित आहार आणि भरपूर पाणी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. आईचे जर निप्पल्स म्हणजे स्तन फ्लॅट असतील किंवा त्यांना चिरा गेल्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्यावरती उपचार घेऊन लवकरात लवकर बाळाला दूध देण्यास सुरुवात करावी. दुधाचा पुरवठा जर आईला कमी होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. प्रीटम बाळासाठी कांगारू मदर केअर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. आईने बाळाला छातीशी कवटाळून त्वचेचा थेट संपर्क देऊन ठेवले तर बाळाचे बॉडी टेम्परेचर स्थिर राहते, स्तनपान सुधारते, वजन वाढण्यास मदत होते आणि आई आणि बाळातील भावनिक नाते अधिक घट्ट होते. काही प्रीटम बाळांना सुरुवातीला अतिरिक्त पोषणाची गरज भासू शकते. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने आईच्या दुधात आवश्यक पोषक तत्वांची भर घालून ते बाळाला दिले जाऊ शकते. श्रोते हो, प्रीतम बाळाला स्तनपान देणे हे कधी कधी आव्हानात्मक असते पण अशक्य नाही. संयम, योग्य पद्धत, नियमित वैद्यकीय सल्ला आणि कुटुंबाचा आधार यामुळे बहुतेक प्रीतम बाळांना यशस्वीपणे आईचे दूध देता येते. आईचे दूध हे केवळ अन्न नसून बाळासाठी संरक्षण, पोषण आणि प्रेमाचा अमूल्य स्रोत आहे. चला, प्रत्येक प्रीतम बाळाला आईच्या दुधाचा लाभ मिळावा यासाठी जागरूक होऊयात. धन्यवाद.

आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी, ही आकाशवाणी पुणे केंद्राची.

0: आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 6:50 झाली आहेत.
1: परिसर
2: श्रुतीहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती. आज ऐकूया या माहितीचा दुसरा भाग. नमस्कार श्रुतीहो, या माहितीच्या कालच्या भागात आपण सह्याद्रीतल्या पावसाळी भटकंतीबद्दल आणि त्या भटकंतीसाठी करायच्या तयारीबद्दल बोललो. आज आपण आणखीन एका महत्वाच्या प्रश्नाकडे वळूया. ते म्हणजे सह्याद्रीमध्ये इतके अपघात होतात तरी का? रेस्क्यू क्षेत्रात अनेक वर्ष काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, बहुतेक अपघात हे निसर्गामुळे नसतात, ते मानवी निष्काळजीपणामुळे होतात. उदाहरणार्थ धोकादायक कड्याच्या टोकावर जाऊन सेल्फी घेणं किंवा धबधब्याच्या प्रचंड प्रवाहाखाली उभं राहणं, नसलेल्या वाटेने शॉर्टकट शोधणं, स्थानिकांचा सल्ला न ऐकणं, माहितगार किंवा गाईड न घेता अवघड मार्गावर जाणं, अशा अनेक घटना दरवर्षी घडलेल्या आपल्या कानावर येत असतात. काही दिवसांपूर्वीच एक गट अवघड मार्गावर निघाला. स्थानिकांनी गाईड घेण्याचा सल्ला दिलेला होता, पण त्यांनी GPS पुरेसं आहे असं सांगितलं. काही वेळांनी तो गट वाट चुकला. शेवटी त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमला धाव घ्यावीच लागली. अशा घटनांमध्ये एक गोष्ट समान असते, खरं म्हणजे धोका आधीच माहिती असतो. या उलट काही अपघात नैसर्गिक कारणांमुळे घडतात, म्हणजे एखादा

कडा कोसळणं, अचानक एखाद्या ओढ्याला नदीला पूर येणं, धुक्यामुळे दृश्यता कमी होणं, हे प्रसंग कोणाच्याही नियंत्रणाबाहेर असतात. पण याच बाबतीत निष्काळजीपणामुळे होणारे अपघात मात्र टाळता येऊ शकतात. आपण फक्त स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे माझी एक चूक जीवघेणी ठरू शकते का? जर उत्तर हो असेल तर खरोखर लगेचच पावलं मागे वळायला हवीत. कुठलाही फोटो, कुठलीही रील किंवा कुठलंही साहस आपल्या जीवापेक्षा मौल्यवान नाही. साहस आणि अतिसाहस यामध्ये एक सूक्ष्म रेषा असते, ती ओळखणं हाच खरा शहाणपणा आहे. सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, अर्थात MMRCC, अखिल महाराष्ट्र

वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, अर्थात MMRCC, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं. आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे आणि त्याचा नंबर आहे 7620 230 231. श्रोते हो, या भागामध्ये आपण अपघात कशामुळे घडतात हे जाणून घेतलं. आपल्या उद्याच्या भागामध्ये अशा लोकांबद्दल आपण बोलणार आहोत जे अशा ठिकाणी अडचणीत सापडलेल्या लोकांच्या मदतीला आपले सगळे कामधंदे बाजूला सारून मदतीसाठी धाव घेत असतात, म्हणजेच आपण बोलणार आहोत रेस्क्यू टीम्स विषयी. श्रोते हो, आताच आपण सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहितीचा दुसरा भाग ऐकला. लेखक होते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे. मी प्रसाद कुलकर्णी परिसर कार्यक्रमात आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. परिसर.

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर,
0: फोन 940 440 8000.

0: बाळे तोंड शिवल्यागत का बंद हाय
1: तो त्या दाढ लई दुखालिया मंजन लावून बसलोय
0: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात
1: वय दातासाठी एक नंबर
2: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. प्रसिद्ध बासरी वादक, संगीतज्ञ, संहिता लेखक अजित सोमण यांचा जन्मदिन. ज्येष्ठ लेखिका, गीतकार योगिनी जोगळेकर यांचा जन्मदिन. ज्येष्ठ संगीतकार वसंत पवार यांचा स्मृतिदिन. मराठी चित्रपट, नाट्य तसंच दूरचित्रवाणी अभिनेत्री, वृत्त निवेदिका, निर्मात्या, दिग्दर्शक स्मिता तळवलकर यांचा स्मृतिदिन. श्रोते हो, पहिल्या स्थानिक सेन्सॉर बोर्डाची मुंबईमध्ये स्थापना झाली त्याच्या दिवशी सन होतं 1920. ज्येष्ठ गोमांतकीय कला समीक्षक, चित्रकार, नाटककार, साहित्यिक गोपाळकृष्ण भुबे यांचा जन्मदिन. विज्ञान कथा लेखक लक्ष्मण लोंढे यांचा स्मृतिदिन.

वॉटर मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळख असणारे जलसंवर्धन चळवळीतले अग्रणी डॉक्टर राजेंद्र सिंह यांचा आज वाढदिवस आहे. अभिनेते तुषार दळवी यांचाही आज वाढदिवस आहे.

अभिनेत्री सारा खान, त्याचबरोबर शास्त्रीय गायक डॉक्टर राजू बर्वे, गायक आदित्य नारायण यांचेही आज वाढदिवस आहेत. श्रोतेहो, काही दिनविशेष आपण जाणून घेतले. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र 7 वाजतात. ऐसी अक्षरे रसिके यामध्ये डॉक्टर अश्विनी मुकाशी यांचा वैचारिक बंध आपण ऐकूया, समस्या.

जन्माला आल्यापासून श्वास सुरू होतो आणि कदाचित समस्या पण. आयुष्य सुरू होतं आणि जसजसा मनुष्य सावध होऊ लागतो तसतशी त्याची ओळख होते ती समस्यांशी. जगी सर्व सुखी असा कोण आहे असं रामदास स्वामींनी म्हटलं आहे. त्याचा परार्थ प्रत्येकाच्या शेवटच्या श्वासापर्यंत काही ना काही समस्या असणारच आहेत असा होतो. पण असं आहे म्हणून कोणीही जगायचं सोडत नाही, निदान सोडू नये. याचं कारण असं की मनुष्य देह मिळाल्यानंतर प्रत्येकानं आपल्या आयुष्याचं ध्येय निश्चित केलंच पाहिजे. ध्येय आयुष्याला दिशा देतं. दिशा नसलेलं आयुष्यच भरकटत जाऊ शकतं. हे ध्येय विधायक असावं, विघातक नसावं. आपलं ध्येय जर समाज उपयोगी असेल तर मग आयुष्याला आपोआप सकारात्मकता येते आणि अशी सकारात्मकता समस्येपुढे डगमगताना दिसत नाही. अतिसुखासीनता देखील निरस होऊ शकते. सरळ सोपं आयुष्य असेल तर व्यक्तीचा विकासच अवघड होईल. वर्षभर अभ्यास नीट केलाय की नाही ह्याचा कस जसा परीक्षेतच लागतो त्याप्रमाणे अडचणींवर हसतमुखानं मात करायची क्षमता व्यक्तिमत्वात आली आहे की नाही हे समस्येचा काळच ठरवू शकतो. समस्या याव्यात आपण स्तब्ध व्हावं, पुन्हा कंबर कसून परिस्थितीशी झुंजायला निडरपणे तयार व्हावं, खंबीर लढत द्यावी. जसं आगीत सोनं झळाळून निघतं तसं आपलं आपल्यालाच वाटावं. ऊर सुखानं, आनंदानं, अभिमानानं भरून यावा. या सगळ्या दिग्मूढ करणाऱ्या प्रवासाची तुलना कशाशीच होऊ शकणार नाही. आणि त्यानंतर कमावलेल्या आत्मविश्वासाचं वर्णन शब्दात तरी कसं बरं करावं. आपल्यापैकी प्रत्येकानं आयुष्यात असे लढे अनेकदा दिलेले असतात. आज मागे वळून पाहताना आपणच स्वतःबद्दल चक्रावून जाऊ अशी लढत आपण परिस्थितीशी दिलेली असते. आज ते पुन्हा कोणाला सांगायची वेळ आली तर त्यात आत्मविश्वास, आश्चर्य आणि स्वतःबद्दल कळत नकळत का होईना पण सुप्त कौतुक आपलं आपल्यालाच वाटून जातं. म्हणून समस्येला घाबरून जाऊन काही होत नाही, त्या यायच्या तशा येतातच. फक्त आपणही त्यांना आव्हान देण्यास तयार असू तर त्यांची धार खचितच कमी होते. सुखात माणूस बेफाम होऊ शकतो, अहंकारी होऊ शकतो, भरकटत जाऊ शकतो. पण समस्या माणसाला जागं ठेवतात, भानावर ठेवतात आणि नम्रही ठेवतात. असा विचार केला तर समस्या सुखापेक्षाही जास्त जवळची वाटते. दिवसभर कष्ट केल्यानंतर येणारी सुखाची शांत झोप अवर्णनीय असते. तसंच समस्या येऊन गेल्यानंतर मिळणारा आनंद आणि आत्मविश्वास आयुष्यभर पुरणारा असतो. यातूनच माणूस समस्यांचं निराकरण करायला शिकतो. कोणतीही समस्या सोडवायला गरज असते ती वेळेची, पैशाची किंवा संवादाची. या बाहेरची समस्या फारशी अस्तित्वातच नसते. तेव्हा ह्या सगळ्या किंवा यापैकी गरज असलेल्या गोष्टींचं नियोजन करता येणं आणि त्यासाठी शांत पण खंबीरपणे विचार करणं खूप गरजेचं असतं. सगळ्यांशी हितसंबंध उत्तम प्रकारे सांभाळता आले तर बरेचदा समस्येचा ताण कमी होऊ शकतो. सध्याच्या काळात सर्वात महत्वाचं आहे ते समस्या आहे हे प्रामाणिकपणे स्वतःशी मान्य करणं आणि आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीशी मोकळेपणानं बोलणं. समस्येचा भार तिथंच निम्म्यापेक्षा जास्त कमी होतो.

मानसिक बळ मिळालं की समस्या सोडवणं थोडं सोपं होतं. आजकाल समस्यांबद्दल मोकळेपणानं बोलणं कमीपणाचं का वाटतं हे एक कोडच आहे. मानसिक दडपण, आजार किंवा काही वेळेस आत्महत्ये इतका त्याचा भीषण परिणाम झालेला आपण पाहतो. एक जीव गमावण्या इतकी कोणतीच समस्या आव्हानात्मक नसते, आणि असलीच तरीही शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहणं हे सुद्धा कर्तबगारीचंच लक्षण असतं. समस्या वैयक्तिक असोत, कौटुंबिक असोत किंवा सामाजिक, मन शांत ठेवून विचारपूर्वक त्यातून उपाय शोधणं हाच मार्ग असतो. त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवायला हवा, योग्य माणसांशी संवाद साधायला हवा, सारासार विचार करून, सल्लामसलत करून, मार्गदर्शन घेऊन एखाद्या समस्येतून काढलेला मार्ग हा बहुतेक वेळा कोणालाही अपाय पोचवत नाही आणि तो सगळ्यांच्या हिताचाही ठरणारा असतो, एवढं नक्की.

0: आयसी अक्षरे रसिके यामध्ये डॉक्टर अश्विनी मुकाशी यांचा वैचारिक बंध आपण ऐकलात समस्या. सादर करते होते प्रवीण चिपळूणकर.
1: धागा सुखाचा
2: समाधानाच्या वस्त्रांचा
1: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
2: विक्रांत शिलाई मशीन
1: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स
3: विक्रांत शिलाई मशीन
4: तुमचा जीवनभरचा साथी.
5: पारदर्शक अर्थव्यवहार ठेवींवर सर्वाधिक व्याजदर द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
6: बचत खाते दाम दुप्पट आवर्त ठेव पेन्शन ठेव लखपती ठेव योजना निवड तुमची फायदा तुमचा.
7: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: जरा थांबा, गुरु काय म्हणतात ते बघतो.
1: काय नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
2: कणीस आणि हत्ती?
3: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा.
4: ITI प्रवेशाची सुवर्ण संधी. राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंबा रोड कोल्हापूर येथे विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
5: प्रवेशासाठी नवीन अर्ज करण्याची अंतिम मुदत 7 ऑगस्ट 2026 पर्यंत आहे. 9 ऑगस्ट व 10 ऑगस्ट या दिवशी विद्यार्थ्यांनी आपली ऑनलाईन हजेरी नोंदवायची आहे.
4: ऑनलाईन हजेरी नोंदवलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश समुपदेशन फेरीद्वारे दिनांक 12 ऑगस्ट व 13 ऑगस्ट या दोन दिवशी निश्चित केले जाणार आहे. तरी प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.
6: श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या. इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी. जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाईन उपलब्ध. संकेतस्थळ www.navodaya.gov.in अर्थात www.navodaya.gov.in. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 7 ऑगस्ट 2026.
7: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करतो आहोत.

0: क्या बात आहे, एकदम मस्त वातावरण आहे. स्वस्त बसू न देणार नाही का? अरे घरात काय बसायचं, चलो निकलते हे. अरे कुठेतरी तलाव, धबधबा, डोंगर दऱ्या, ढगात फिरायला एकदम सॉलिड हवाय. चला रे. असं एक जण कोणीतरी म्हणतो आणि लगेच ठिकाण ठरत, तो दिवस उजाडतो. उत्साहात, आनंदात, गप्पा गाणी करत प्रवासही सुरू होतो. सगळी कशी धमाल. पण अशा ठिकाणी कोणीतरी जीव घेणं साहस करायला जातात आणि होत्याचं नवत होऊन जात. आनंदावर पाणी पडतं, तोंडचं पाणी पळतं. आणि
1: पुण्यातील मावळमध्ये कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळल्यानं 4 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि 51 जण जखमी झाले. रविवारचा सुट्टीचा दिवस असल्यानं पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. रायगड जिल्ह्यातील माथेरान इथं शार्लोट तलावात 3 युवक बुडाले असून त्यांचा शोध सुरू आहे. तलावात पोहण्यास मनाई करण्यात आलेली आहे, तरीही पर्यटक न जुमानता या तलावात पोहण्यासाठी उतरतात.

0: अशा मन पिळवटून टाकणाऱ्या बातम्या कानावर येतात. तुमच्या वाटीकडे डोळे लावून बसलेल्या आई वडिलांकडून एकच कळकळीची विनंती, अपरिचित असुरक्षित ठिकाणी जाऊ नका. डोंगर दऱ्यात, धबधब्यात, तलावात, नदीत जाताना खोलीचा अंदाज घ्या. खरंच जीव घेणं साहस करू नका. परिस्थितीचा अंदाज घ्या आणि निघताना जो आनंद होता तोच आनंद परतीच्या प्रवासातही कायम राहू द्या. मनसोक्त आनंद आणि बेधुंद धुडगूस यातला फरक लक्षात घ्या.
1: यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये बालगायिका यशस्वी जाधव हिच्याशी केलेली बातचीत आणि तिने सादर केलेली गाणी आपण ऐकणार आहोत.
2: मी वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षापासून, म्हणजे जेव्हापासून मला बोलता यायला लागलं तेव्हापासून मला गाण्याची आवड निर्माण

0: जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम रविवारी अर्थात 9 ऑगस्टला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून तसंच महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
2: आकाशवाणी पुणे, मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण आढाव्यात व्याजदरात बदल नाही. GDP विकास दर 6.7% राहण्याचा अंदाज. गतिमान भूसंपादन करून राज्यात औद्योगिक विकासाला चालना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ DY पाटील यांच्या पार्थिवावर कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन पटूंना संमिश्र यश. आता सविस्तर बातम्या. 2026-27 या आर्थिक वर्षात देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात GDP विकास दर 6.7% राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. वाढत्या मागणीमुळे देशाच्या आर्थिक विकासात सातत्य राहिलं असून भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था बनली आहे असं बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर करताना ते काल बोलत होते. बँकेनं रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेनं अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे रिझर्व्ह बँकेला GDP विकास दरात सुधारणा करावी लागली असं त्यांनी स्पष्ट केलं. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता मल्होत्रा यांनी व्यक्त केली. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेनं तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभेत काल बँक नोंदी पुरावा विधेयक 2026 चर्चेविना मंजूर करण्यात आलं. न्यायालयीन प्रक्रियेत बँकांकडील नोंदींचा पुरावा म्हणून वापर करण्याबाबतचा आणि सध्याकालीन डिजिटल बँकिंग पद्धतीशी सुसंगत असणारा कायदा करण्याचा प्रस्ताव या विधेयकात मांडण्यात आला आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येबाबतच्या सुधारणा विधेयकाला मान्यता देऊन ते लोकसभेत पाठवण्यात आलं. लोकसभेत गेल्या सोमवारी या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. या विधेयकाच्या मंजुरीनंतर राज्यसभेचंही कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. गतिमान भूसंपादन करून राज्यात औद्योगिक विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. ते काल मुंबईत एका आढावा बैठकीत बोलत होते. राज्यात नवीन औद्योगिक वसाहतींचा विस्तार वेगानं होत आहे. या विस्तारातूनच औद्योगिक विकास होणार आहे, त्यामुळे उद्योगांना आवश्यक जमीन वेळेत उपलब्ध करून देणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. उद्योगांना आवश्यक जमीन वेळेत उपलब्ध व्हावी आणि गुंतवणूक प्रकल्पांना गती मिळावी यासाठी अनावश्यक प्रशासकीय टप्पे कमी करण्यावर भर देण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडा स्तरावरील सर्व प्रलंबित प्रस्ताव तातडीनं मार्गी लावावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. शासन

संस्थान स्तरावरील आवश्यक प्रशासकीय मान्यता आणि निर्णय प्रक्रियेलाही गती देऊन सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरं उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावं असं त्या म्हणाल्या. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या. राज्य शासनानं पिंक ई ऑटो योजनेच्या अनुदानात 20% वरून 40% वाढ केली आहे. या योजनेअंतर्गत याआधी पिंक ई रिक्षा घेतलेल्या महिलांनाही वाहन कर्जाची परतफेड करण्यासाठी अतिरिक्त 20% अनुदानाचा लाभ मिळेल. महिलांसाठी उपजीविकेच्या संधी निर्माण करणं आणि स्वच्छ वाहतुकीला चालना देण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे. रेल्वे कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रेल्वे कायदा 1989 मधील काही तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यानुसार रेल्वेत धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला 2000 रुपये दंड, पास किंवा तिकीट जप्त करणं आणि रेल्वे आवारातून बाहेर काढणं अशी शिक्षा होऊ शकते. रेल्वेत मद्यपान करणाऱ्या किंवा उपद्रव निर्माण करणाऱ्या व्यक्तींना 1000 रुपये दंड आणि 24 तास कारावासाची शिक्षा होऊ शकते. रेल्वेत अनधिकृत प्रवेश केल्यास 500 रुपये दंड आणि रेल्वे परिसराचा गैरवापर केल्यास 3 महिन्यांपर्यंत कारावास किंवा 5000 रुपये दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. प्रवाशांनी नेहमी वैध तिकिटांसह प्रवास करावा. सर्वांचा प्रवास सुरक्षित सुरळीत होण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहन मध्य रेल्वेनं पत्रकाद्वारे केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत नाशिक जिल्ह्यात काल एकाच दिवशी 1,00,000 लिटर जीवामृताची म्हणजेच नैसर्गिक खताची निर्मिती करण्यात आली. प्रथमच अशी खतनिर्मिती करून कृषी विभागानं नैसर्गिक शेतीच्या प्रसाराला नवं बळ दिलं आहे. या जीवामृताचा वापर खरीप हंगामातील विविध पिकांवर करण्यात येणार आहे. राज्य शासनाचा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेनं राबवलेल्या या विशेष मोहिमेत जिल्ह्यातल्या 80 शेतकरी गटातील 10,000 शेतकरी सहभागी झाले होते. जीवामृत हे सूक्ष्मजीवांनी समृद्ध असं द्रवरूप सेंद्रिय खत आहे. अवयवदान पंधरवड्यानिमित्त काल बुलडाणा जिल्ह्यात सामान्य रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक अवयवदान प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमात अवयवदानाचं सामाजिक महत्व, अवयवदानातून मिळणारं नवजीवन याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. आषाढी वारीनंतर पंढरपूरहून परतीच्या प्रवासाला निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं आज पुण्यात आगमन होणार आहे. पालख्यांच्या स्वागतासाठी आणि वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी पुण्यातील पारंपरिक मुक्कामस्थळी जय्यत तयारी करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानीपेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात तर संत तुकाराम महाराजांची पालखी नवीपेठेतील श्री विठ्ठल मंदिरात मुक्काम करणार आहे. दोन्ही पालख्या शनिवारी आळंदी आणि देहूकडे प्रस्थान करतील. महसूल गुप्तचर यंत्रणेनं अर्थात DRI काल सातारा जिल्ह्यातल्या अवैध औषध निर्मिती कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत 2 जणांना अटक करण्यात आली. तसंच काही अंमली पदार्थ आणि सुमारे 400 लिटर कच्चा माल जप्त केल्याची माहिती DRIच्या अधिकाऱ्यांनी दिली. अंध महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या सदस्यांचा काल राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भारतीय अंध महिला क्रिकेट संघाच्या तसंच खेळाडूंच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित देख ले इंडिया या माहितीपटाच्या प्रदर्शनानिमित्त या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ DY पाटील यांच्या पार्थिवावर काल कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस पथकानं बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. डॉ DY पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांनी पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. रत्नागिरी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि भाजपचे माजी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं काल रात्री आकस्मिक निधन झालं. ते 55 वर्षांचे होते. जायकवाडी धरणातून सुरू असलेल्या पाणी विसर्गात वाढ करण्यात आल्यानं गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीकाठच्या गावांमध्ये सतर्क

0: सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यात वारणा धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. दक्षिण कोरियात आसान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय महिला बॅडमिंटनपटूंनी यशस्वी कामगिरी केली, मात्र पुरुष बॅडमिंटनपटूंना पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रीयांशी वलीशेट्टी यांनी आपापल्या सामन्यात विजय मिळवत स्पर्धेच्या पुढच्या फेरीत प्रवेश केला. महिला दुहेरीत सोनाली आणि रितिका यांच्या जोडीनं पुढची फेरी गाठली, तर मिश्र दुहेरीत श्रुती आणि ईशाननं पहिल्या फेरीतला सामना जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीत किदंबी श्रीकांतसह सर्व बॅडमिंटनपटूंना पहिल्या फेरीतच पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या दुहेरी गटात मात्र कृष्णा प्रसाद आणि पृथ्वी कृष्णमूर्ती यांच्या जोडीनं दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. हवामान. राज्यात आज कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण आढाव्यात व्याजदरात बदल नाही. जीडीपी विकास दर 6.7% राहण्याचा अंदाज. गतिमान भूसंपादन करून राज्यात औद्योगिक विकासाला चालना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ डी वाय पाटील यांच्या पार्थिवावर कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंना संमिश्र यश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.

0: पारंपारिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा।
1: श्रोतृ अवश्य ऐका आमचे प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद, 8:40 चिंतन हाच चिंतामणी, तर 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम, संध्याकाळी 5:25 जितेंद्र घोटसराफ यांचा प्रायोजित कार्यक्रम अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AR ॲपवर।

शेतकरी बांधवांनो, ऊस आणि भुईमुग पिकांवरील कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय. पिकांवर आलेली कीड आणि रोग ओळखायचे कसे, नियंत्रणासाठी उपाय कोणते करायचे, तुमच्या मनातल्या

0: याच प्रश्नांविषयी सतीश वर्मा यांनी फोनवरून शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं.
1: काय सुपरला कार्निया, मायक्रोमस आणि डिपा एफिडोरा ह्या ज्या मित्र किडे आहेत त्यांचं संगोपन आपल्या शेतामध्ये आपण वाढवलं पाहिजे.
0: हॅलो किसान, हा कार्यक्रम जरूर ऐका. आज संध्याकाळी 7:30 किसान वाणी कार्यक्रमात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: श्रोतेहो, शुक्रवारी इंद्रधनू या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ऑगस्ट क्रांती दिनाच्या अनुषंगानं रजनी हिरळीकर लिखित कार्यक्रम स्मरण स्वातंत्र्य लढ्याचे. तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 7 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 9 ऑगस्टला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात निवृत्तीनंतरचं करनियोजन या विषयाची माहिती।
1: वास्तवात बघितलं तर निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या काही रकमांवर तुम्हाला टॅक्स भरावा लागू शकतो।
0: तेव्हा अवश्य ऐका, येत्या रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर सीए दीपाली किणीकर यांनी दिलेली माहिती एफएम बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही।
2: आकाशवाणी कोल्हापूर 7:25 दिल कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी स्मिता गवाणकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. कामगार हित, नवीन कामगार नियमावली आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा या विषयावरील आपल्या विशेष मालिकेचा आज तिसरा भाग आहे. कामगारांच्या कल्याणाचा विचार करताना काही घटक विशेष लक्षात घ्यावे लागतात. बांधकाम कामगार, असंघटित क्षेत्रातील कामगार आणि बदलत्या अर्थव्यवस्थेत उदयास आलेले गिग वर्कर्स आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणारे कामगार या सर्व घटकांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी राज्य शासनाने उचललेली पावलं अत्यंत महत्वाची ठरत आहेत. बांधकाम कामगारांसाठी निवृत्ती वेतन योजना, नोंदणी आणि नूतनीकरण प्रक्रिया निःशुल्क करणं, गिग वर्कर्ससाठी संरक्षणात्मक तरतुदी, दुकानं, आस्थापना अधिनियमातील सुधारणा आणि असंघटित क्षेत्रासाठी सामाजिक सुरक्षा कवच या विषयांमुळे कामगार कल्याणाचा व्याप अधिक व्यापक झालेला दिसतो. या महत्वपूर्ण विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत राज्याचे कामगार विभाग मंत्री माननीय ऍडव्होकेट आकाश फुंडकर सर. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत.
1: राज्याचं पहिलं रिएक्टर धोरण लागू करण्यात आलेलं आहे, त्यात औद्योगिक सुरक्षा आणि अपघात आणि मग प्रतिबंधासाठी हा निर्णय किती महत्वाचा.
2: आतापर्यंत आपण पाहिलं असेल तर रिएक्टर हे बेसिकली केमिकल कंपन्यांमध्ये फार असतात आणि आतापर्यंत याच्यावर कोणत्याही प्रकारचं नियमावली किंवा काही नव्हतं आणि या ज्या कंपन्यांमध्ये आता अपघात होतात आहे बेसिकली यांचे रिएक्टरचे डिझाईन कसे असले पाहिजे, नंतर जेव्हा कामगार काम करतात तिथे बरेचसे वॉल्स असतात ते ओपन करणं म्हणजे उघडणे आणि बंद करत असताना वायू गळती होते, वायू गळती होत असताना कामगारांना अपघाताला सामोरे जावं लागतं. तर हे ऑटोमेटेड

0: सगळं झाली पाहिजे ही सिस्टीम, आणि अपघात झाल्यास काय काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आजपर्यंत अस्तित्वात नव्हत्या. त्यामुळे आता आपण हे धोरण आणतोय जेणेकरून त्या रिएक्टरची जी काही डिझाईन असेल ती अप्रूव्ड टेक्निकल व्यक्तीकडनं करून घेतली पाहिजे, ते ऑटोमेटेड असलं पाहिजे, तिथे कामगार काम करत असताना त्याला सुरक्षिततेचे साधनं मिळाले पाहिजे, मग मास्क असतील किंवा इतर गोष्टी असतील, त्याला त्या सर्व बाबींचं ट्रेनिंग असलं पाहिजे. बऱ्याचदा असं लक्षात येते की तिथे अपघात झालेल्या कामगारांना जेव्हा आम्ही विचारतो, जे उत्पादन तिथे घेतले जाते त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या केमिकल्स बद्दल त्याला माहिती नसते, त्या गॅसेस निर्माण होतात त्याबद्दल माहिती नसते, त्याचं एक बेसिक ट्रेनिंग तिथे झालेलं असायला पाहिजे. अशा अनेक गोष्टी आणल्यामुळे आज हे रिएक्टर धोरण देशातल्या सर्व राज्यांसाठी खूप कामाचं राहणार आहे आणि त्यांच्यासाठी एक मार्गदर्शक राहणार.
1: असंघटित क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचा काय प्रयत्न?
0: महाराष्ट्र सरकार असंघटित कामगारांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा कटिबद्ध आहे. आपल्याला माहित आहे फेरीवाले, ठेल्यावाले, पीठभट्ट्यावर काम करणारे हे घरेलू कामगार, घरेलू कामगारांचा तर कोणीच विचार करत नाही, पण या सगळ्या लोकांसाठी सुद्धा येणाऱ्या काळात आपण एक महामंडळ तयार करतोय ज्या माध्यमातून त्यांच्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, CSR फंड अशा अनेक बाबींमधनं फंड तयार करण्यात येईल आणि या सगळ्यांसाठी एक अनऑर्गनाइज जेवढे आहेत यांच्यासाठी एक राज्याचं स्वतंत्र महामंडळ बनेल. आणि जसं मी गिग वर्कर्सच्या योजना सांगितल्या तशा सर्व योजना या असंघटित कामगारांसाठी आपण

पण मी थोडा आता या मताचा आहे, मी बाकी कुणी माझ्या विचारांशी सहमत असेल मला नाही नाही, पण माथाडी कायद्याचा सुद्धा आता जुना होत चालला, त्याच्याही आता बदलत्या गरजा आहेत, त्याच्याही बदलते बरेच रिक्वायरमेंट आहेत अशा की त्यामध्ये आता बदल करणं आवश्यक आहे. कारण आता इंडस्ट्रीलायझेशन वाढते आहे, इंडस्ट्रीजच्या काही गरजा असतात, कामगारांच्या काही गरजा असतात, या दृष्टीने आता माथाडी कायद्यामध्ये बऱ्याच गोष्टींना आपण बदललं पाहिजे. या मी मताचा मी आहे. जसं माथाडी मंडळांचे जे ऑफिसेस आहेत ते ऑनलाईन केले पाहिजे, सोबतच जिथे कंपनीमध्ये ते काम करतात कामगार, बरेचदा त्यांचं शोषण होते तिथे बायोमेट्रिक लागले.

0: वर्कप्लेस आणि त्यांच्या पूर्ण परिवाराची आपण सगळ्यांनी जर काळजी घेतली तर निश्चित हे राज्य हा देश खूप पुढे जाईल, खूप प्रगती करेल आणि या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या मार्गदर्शनामध्ये मी आपल्याला विश्वास देतो की हे राज्य कामगारांच्या सुखासाठी, कामगारांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी हे राज्य सरकार, हे केंद्र सरकार कटिबद्ध आहे आणि आपण सर्व मिळून, सर्व नागरिकांना आवाहन करतो की सर्व मिळून या कामगारांचा सन्मान करावा, त्यांना आदर करावा आणि त्यांच्या माध्यमातून या राज्याची प्रगती करावी.
1: नक्कीच. श्रोते हो, दिल खुलासा आजच्या आणि या विशेष मालिकेच्या अंतिम भागात आपण माथाडी कायद्यातील सुधारणा, कारखाना परवाना प्रक्रिया सुलभ करण्यासाठी उचललेली पावलं, इज ऑफ डुईंग बिझनेसच्या अनुषंगानं राज्य शासनाचे प्रयत्न, महिलांसाठी रात्रपाळीतील रोजगार संधी, कामगारांसाठी निश्चित भेट दिनांक पद्धतीचे कायदे, नवीन औद्योगिक संबंध संहितेमुळे उत्पादन क्षमता आणि रोजगार संधींना मिळणारी चालना, औद्योगिक सुरक्षेसाठी रिएक्टर धोरणांचं महत्व, तसंच बाष्पक अभियंते व परिचर परीक्षा प्रक्रिया ऑनलाईन केल्यामुळे वाढलेली पारदर्शकता याविषयी महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. यासोबतच राज्यातील कामगार, उद्योग क्षेत्र व सर्व संबंधित घटकांसाठी शासनाचा संदेश, कामगारांच्या जीवनमानात अधिक सुधारणा घडवून आणण्यासाठीच्या आगामी योजना आणि महाराष्ट्राला देशातील सर्वात कामगार हितेशी व उद्योगस्नेही राज्य बनवण्याची पुढील वाटचाल याचाही वेध घेण्यात आला. कामगारांचं कल्याण, सुरक्षितता, सन्मान आणि सामाजिक संरक्षण यांना केंद्रस्थानी ठेवून औद्योगिक विकासाची गती वाढवणे हीच महाराष्ट्राच्या प्रगतीची खरी दिशा आहे. कामगार सशक्त झाले तरच उद्योग सक्षम होतील आणि उद्योग सक्षम झाले तर महाराष्ट्राचा आर्थिक विकास अधिक वेगाने घडेल हा विश्वास या संपूर्ण मालिकेतून अधिक दृढ झाला. माननीय ॲडव्होकेट आकाश फुंडकर सर, दिलखुलास कार्यक्रमासाठी वेळ देऊन अत्यंत उपयुक्त आणि मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजची ही विशेष मालिका आपल्याला निश्चित माहितीपूर्ण आणि उपयुक्त ठरली असेल अशी आशा व्यक्त करते. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील दिलखुलास या कार्यक्रमात. तोपर्यंत मी स्मिता गवाणकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.

श्रोते हो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत 2022 पासून हर घर तिरंगा हे अभियान राबवण्यात येत आहे. 8 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान साजरा करण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियानात आपण कसे सहभागी होणार आहात

0: इव्हेंटही होत होते पण प्रत्यक्ष ऑफिस असण्याची गरज तिथे होती. कारण कोल्हापूरपासून जर बघितलं तर बेळगाव असो धारवाड असो या पूर्ण पट्ट्यामध्ये निपाणीपासून अगदी पुढे तर इथे प्रचंड मराठी मुलं मुली आहेत आणि त्यांच्या लग्नाचाही प्रश्न आहेच
1: अगदी.
0: त्यामुळे अनुरूपनेही हे ऑफिस चालू करण्याचं ठरवलं आणि आता नुकतंच गुढीपाडव्याला आपण बेळगावी इथे आपलं ऑफिस चालू केलंय.
1: वा, सो आता बेळगावी वधूवरांसाठी सुद्धा अनुरूपची संस्था अनुरूपचं ऑफिस तुम्हाला तिथे मिळणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही अनुरूपला कॉन्टॅक्ट करूच शकता. त्याचबरोबर सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि अंदाज 2-4 करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो की आता बेळगावीमध्ये सुद्धा आपण अनुरूपचं एक नवीन ऑफिस सुरू केलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण इतर ठिकाणी सर्व्हिसेस देतो किंवा थेट भेट कार्यक्रम होतात तशा प्रकारे बेळगावमध्ये काय करण्याची इच्छा आहे किंवा काय करण्याचं पुढे तुम्ही योजलं आहे?
0: अर्थातच आपले कार्यक्रम ही गोष्ट अनुरूपची खासियत आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे गायडन्स कार्यक्रम असतात, थेट भेट कार्यक्रम असतात, तर हेही कार्यक्रम इथून पुढे जात आपले बेळगावीमध्ये होणार आहेत. ऑनलाईन आपली सर्व्हिस असतेच पण लग्नाचा विषय असा आहे ना की सगळ्यांना बोलायचं असतं, विषय मांडायचा असतो, शेअरिंग करायचं असतं, आपल्या मुलाबद्दल आपल्या मुलीबद्दल सांगायचं असतं. त्यामुळे प्रत्यक्ष ऑफिस असणं ही गोष्ट खूप महत्वाची ठरते. प्रत्यक्ष कोणीतरी व्यक्ती आहे की जी आपलं म्हणणं समजून घेते, आपल्या मुलाबद्दल मुलीबद्दल ऐकून घेते, आपल्याला नेमकं काय हवंय आपल्या जोडीदारामध्ये, आपल्या अपेक्षा काय आहेत हे समजून घेत आहे आणि या दृष्टीने ते ऑफिस गरजेचं होतं आणि ते आता आपलं चालू झालेलं आहे. आणि त्या पाठोपाठ अर्थातच आपले थेट भेट कार्यक्रम होतील, आपले पालकांसाठीचे कार्यक्रम होतील, आपले मार्गदर्शनपर जे कार्यक्रम असतात की कशा पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पुढे जायला पाहिजे जोडीदार निवडण्याच्या, त्याबाबत मार्गदर्शन देणारे हे कार्यक्रम असतात, तेही बेळगावीमध्ये होतील. तर या संपूर्ण पट्ट्यामध्ये असणाऱ्या सर्व मराठी भाषिक व्यक्तींसाठी ज्यांना लग्न करायचं आहे त्यांच्यासाठी अनुरूप आता सज्ज झाले आहे.
1: वा, तन्मय, बेळगाव बरोबर अजून कुठे अनुरूपचं एक्सपान्शन करण्याचा विचार डोक्यात आहे का?
0: अनुरूपला मराठी माणसं जिथे जिथे अनुरूपला पोहोचायचंय तिथे तिथे असं आम्ही म्हणतो. त्यामुळे इतर अनेक ठिकाणं आहेत जिथे अजून अनुरूपची शाखा सुरू नाही झाली, अनुरूपचं ऑफिस सुरू नाही झालं, पण आम्हाला तिथे पोहोचायचंय. मग ते अगदी सोलापूर असेल, अमरावती असेल, जळगाव असेल, गोवा असेल, तर या सगळ्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचं आहे. त्यामुळे कोणी आज या आपल्या एपिसोडच्या माध्यमातून ऐकत असतील आणि त्यांना आपली फ्रँचायझी हवी आहे, आपल्या बरोबर काम करायचं आहे, तर जरूर अनुरूपला संपर्क साधा. आम्हाला चांगल्या माणसांची गरज आहेच.
1: वा, क्या बात है. श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी वधूवरांसाठी अनुरूपचं ऑफिस आता बेळगावमध्ये सुद्धा, याचबरोबर गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था कार्य करते. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि अंदाज 2-4 करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. 7:45 झाली आहेत. आणखी एक प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकूया.
4: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, गेल्या दोन भागांमध्ये आपण पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याकडून काचबिंदू या डोळ्याच्या एका विकाराविषयीची माहिती घेत होतो. काचबिंदूची लक्षणं, कारणं याविषयीची माहिती आपल्याला गेल्या दोन भागात डॉक्टर आबासाहेब गडदे यांनी सांगितली. या भागामध्ये

0: ते आपण यावर असलेले आयुर्वेदातले उपचार जाणून घेणार आहोत. डॉक्टर नमस्कार, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, आता मी म्हटलं तसं काचमेंदूची आता लक्षणं कारणं तर समजलेली आहेत, तर आता ह्याच्यावर नेमके उपचार कसे असतात?
1: खरं तर मी सुरुवातीला जसं सांगितलं, काचबिंदू बऱ्याचदा अनुवंशिकी असतो.
0: अच्छा.
1: त्यामुळे ट्रीटमेंटचे पार्ट होताना, ट्रीटमेंट करत असताना पेशंट दोन भागात विभागले जातात. एक अनुवंशिक असणारा काचबिंदू, म्हणजे एखादा पेशंटला रुग्ण आलाय तर त्याची हिस्ट्री घेतली जाते, अनुवंशिकता असेल तर त्यांची ट्रीटमेंटचे पार्ट किंवा पद्धत औषधं वेगळी पडतात, आणि ज्यांना अनुवंशिकता नाही त्यांची ट्रीटमेंट वेगळी पडते. सुरुवातीलाच आम्ही केस घेताना ह्या सगळा विचार करून ट्रीटमेंटचा पार्ट चालू करतो. हे जर होत असताना ज्या वेळेला अनुवंशिक असेल तर मग त्यावेळी विचार कसा केला जातो? अनुवंशिक काचबिंदूचा पेशंट आल्यानंतर जर तो अविवाहित असेल तर त्याची तर मुळात त्या आजाराची ट्रीटमेंट चालूच होते, पण आपल्याला अनुवंशिकता टाळता येते का, टाळता येईल का, धातू किती खराब आहे, किती पिढ्यांपासून तो विकार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून केस हिस्ट्री घेऊन मग त्याची ट्रीटमेंट चालू होती.
0: अच्छा.
1: बऱ्याच वेळा अशा रुग्णांमध्ये अविवाहित जर रुग्ण असतील तर त्यांची बीज शुद्धी केली जाते, बीजातले दोष काढले जातात, आयुर्वेदानुसार त्याला रसायन चिकित्सा म्हटले जातं, रसायन वाजीकरण ह्या गोष्टींचा वापर करून धातू शुद्ध केला जातो एका बाजूला, आणि एका बाजूला मूळ आजाराची ट्रीटमेंट चालू होते. मूळ आजाराच्या ट्रीटमेंटमध्ये खरं तर तीन गोष्टी ह्या कोणत्याही बाबतीत, कोणत्याही डोळ्याच्या विकाराची ट्रीटमेंट करताना आयुर्वेदात तीन गोष्टी फार महत्वाच्या असतात. एक डाएट प्लॅन, म्हणजे त्या विकारानुरूप जो आहार विहार सांगितलेला आहे तो फॉलो करणं. दुसरं, त्या विकाराचं निदान झाल्यानंतर मग तो दोष कोणता आहे, वात आहे, पित्त आहे, कफ आहे, त्यानुसार त्याची पोटातली औषधं ठरतात. आणि तिसरा, शोधन चिकित्सा आणि डोळ्याची पंचकर्म.
0: अच्छा.
1: ह्या तीन गोष्टींचा वापर केला तर काचबिंदू सारख्या आजारावरती आपल्याला आयुर्वेदाच्या माध्यमातून प्रभुत्व नक्की मिळवता येऊ शकतं.
0: बरोबर आहे. तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्यात, पण आता त्याचा ते उपचार नेमके कसे केले जातात हे जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822562599 98 225 261 99. तर डॉक्टर, आता तुम्ही तीन महत्वाच्या पायऱ्या सांगितल्यात की ह्या प्रकारे उपचार केले जातात, तर आता त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती सांगाल का?
1: जसं मी आता सांगितलं की दोषानुरूप वात पित्त कफाच्या अनुषंगाने कोणता दोष आहे आणि हे जीन्समधनं आलाय की नाही आलाय, त्यानुसार त्या आहाराचा कागद आपण बनवलाय तो आपण त्यांना देतो आणि ते पालन करायला लावतो.
0: बरोबर.
1: दुसरं औषध उपचार. औषध उपचारही त्याच पद्धतीनं असतात, पोटातले औषध असतात. ह्याच्यात काचबिंदूच्या पेशंटमध्ये पोटातल्या औषधासोबतच पंचकर्माचा भयंकर मोठा वापर आयुर्वेदाच्या माध्यमातून केलाय
0: आणि उपयोग पण होतो,
1: उपयोगी होतो.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 98225 261 99 98 225 261 99 98 225 261 99.
1: खरं तर पंचकर्माचा वापर करताना आयुर्वेदाचे जी लोक ज्यांना जाण आहे त्यांना पंचकर्म म्हणजे वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण या गोष्टींचा माहिती आहे, पण हे सोडूनही डोळ्यांसाठी ग्रंथकारांनी काही प्रोसिजर सांगून ठेवलेत.
0: अच्छा.
1: म्हणजे पिंडी आहे, बिडालक आहे, नेत्रसेक आहे, अच्छोतन आहे, अंजन आहे, नस्य आहे, त्याच्यासोबत शिरोवेष्टन, मुखलेप, पादलेप, गंडूश, तर्पण, पुटपाक ह्या सगळ्यांचा वापर ह्या केसेसमध्ये करत असतो. खरं तर त्यातली एक मोठी प्रोसेस म्हणजे नस्य आहे. पंचकर्मातली नस्य ही प्रोसेस काचबिंदूच्या पेशंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरताना दिसते. खरं तर प्रथम वमन, विरेचन, बस्ती याच्यातलं शरीर शुद्धीतला कोणता प्रकार आहे, कोणता करायचा आहे, ते निवडून आधी शरीर शुद्धी केली जाते आणि मग त्याच्यासोबत नस्य केलं जातं. खरं तर आयुर्वेदात बस्ती, नस्य ह्या गोष्टी झाल्या की नंतर तर्पण येतं.
0: अच्छा.
1: खरं काचबिंदूच्या पेशंटमध्ये बऱ्याचदा तर्पण हे टाळलं जातं कारण प्रेशर खूप असतं, आतला अँगल ब्लॉक झालेला असतो, ड्रेनेज सिस्टीम जी डोळ्यातली ती हॅम्पर असते, अशा वेळेला तर्पण केलं गेले की बऱ्याच वेळेला काचबिंदूचा पेशंटमध्ये दृष्टी

0: गोष्टी द्यायचा संभव असतो.
1: बापरे.
0: पण ह्याच्यात जर तुम्ही अगोदर पंचकर्म केले, नस्य प्रोसिजर केली, डोळ्याच्या संगलीला सगळ्या बाकीच्या प्रोसिजर केलेल्या आहेत आणि मग डोळा निर्दोष झालाय, डोळ्याचं प्रेशर व्यवस्थित सेटल झालंय, डोळ्यात आता प्रेशर वाढणार नाही ही अवस्था आली असेल, तर वैद्यांच्या सल्ल्याने आपल्याला तर्पण करता येतं आणि त्याच्या त्या तर्पणाचा फायदा दृष्टी वाढवण्यासाठी करून घेता येऊ शकतो.
1: बरोबर आहे. म्हणजे आता ह्या दोन क्रिया तुम्ही सांगितल्यात की कसे उपचार आपण करतो आणि ते मानसागणिक वेगवेगळे असतात, त्यामुळे त्याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर, आता तुम्ही महत्वाचे असे मुख्य उपचार सांगितलेत, पण प्रत्येक माणसाप्रमाणे काही वेगवेगळे उपचार असतात, तर त्याविषयी काही सांगता येईल?
0: ते उपचार प्रोसिजर ह्याच असतात मॅडम, फक्त आता वात पित्त कफ आहे का, हेरिडिटरी आहे हे बघून मग औषधांच्या चॉईस मात्र बदलतो.
1: बरोबर.
0: आता ह्याच्यातली नस्य म्हणून जी प्रोसिजर सांगितली, म्हणजे आधी वमन असेल तर वमन, विरेचन लागणार असेल तर विरेचन, किंवा बस्ती ही शुद्धी झाली, त्यानंतर नेत्राच्या प्रोसिजर झाल्या सगळ्या, की पिंडी बिडालं, काचोतन, अंजन, ह्या सगळ्या प्रोसिजर ओळखल्या आणि त्यानंतर नस्य करायला लागलो. तर लोकांना आता ज्यांना काचबिंदू आहे त्यांना ही माहिती आहे की काचबिंदूच्या पेशंटमध्ये मेंदूकडे जाणारी नस, ऑप्टिक नर्व डॅमेज होते.
1: अरे बापरे.
0: ही नस्याची जी औषधं आहेत ते डायरेक्ट ऑप्टिक नर्व वरती काम करतात. आयुर्वेदातच नाही, जगातल्या कोणत्याही पॅथीत ऑप्टिक नर्व वर काम करणार कुठली प्रोसेस असेल डायरेक्ट तर ती नस्य. म्हणजे कोणतीही सर्जरी करून तुम्हाला ऑप्टिक नर्व पर्यंत पोहोचता येत नाही, त्यात फक्त आयुर्वेदिकच औषधांचा प्रकार जो आहे किंवा आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा पार्ट आहे तो आहे नस्य. तर ह्या नस्याचा वापर करून आपल्याला ज्या पेशी ऑप्टिक नर्वच्या डेड झालेल्या आहेत, मेलेल्या आहेत, त्या पुनर्जीवित करण्यासाठीही फार फायदा होत असतो.
1: अच्छा.
0: त्यामुळे आयुर्वेदिक रसायन चिकित्साने नस्याचा वापर केला आणि बाकीच्या प्रोसिजर खुबीनं वापर केल्या तर काचबिंदूसारख्या आधुनिक शास्त्रानुसार असाध्य किंवा न बरा होणारा विकार जो आहे योग्य वेळी

0: ट्रीटमेंटचा पार्ट आहे तो आहे नस्य. तर ह्या नस्याचा वापर करून आपल्याला ज्या पेशींना ऑप्टिक नर्वच्या डेड झालेल्या आहेत, मेलेल्या आहेत, त्या पुनर्जीवित करण्यासाठीही फार फायदा होत असतो.
1: अच्छा.
0: त्यामुळे आयुर्वेदिक रसायन चिकित्साने नस्याचा वापर केला आणि बाकीच्या प्रोसिजर खुबीनं वापर केल्या तर काचबिंदूसारख्या आधुनिक शास्त्रानुसार असाध्य किंवा न बरा होणारा विकार जो आहे, योग्य वेळी जर ट्रीटमेंट केली गेली, योग्य वेळी जर निदान झालं आणि योग्य वैद्यांच्या मदतीनं जर चिकित्सा केली गेली तर मात्र हा आजार आपला डोळा घालवू शकणार नाही. त्यामुळे योग्य वेळी ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. फक्त योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट घ्या.
1: म्हणजे आपल्याला लक्षणं दिसताच आपण जर ट्रीटमेंट सुरू केली तर मला वाटतं आपण तो आपल्या आजारावर मात करू शकतो.
0: अगदी बरोबर.
1: तर डॉक्टर, गेल्या 3 भागामध्ये आपण काचबिंदू विषयीची खूप अधिक विस्तृतपणे माहिती दिली, त्याबद्दल मनापासून आभार. पुढच्या भागात आपण वेगळ्या विषयासह डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी गप्पा गोष्टी करूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225 261 99, 98225 261 99.
2: प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती. आज सकाळी 8:15 आपण ऐकू शकाल कोल्हापूर दर्पण, 8:40 चिंतन हाच चिंतामणी, तर 9 गीत बहार. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 8 समाचार प्रभात ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतो आहोत.

असून दोन्ही राज्यांनी एकमेकांवर दोषारोप करण्याऐवजी परस्पर सहकार्यानं काम करण्याची गरज आहे असंही ते म्हणाले. तमिळनाडूतल्या कोईमतूर इथं काल झालेल्या हॉकीच्या उपांत्यपूर्व सामन्यात विजय मिळवून ओडिशा, पंजाब, झारखंड आणि मध्य प्रदेश या संघांनी

दूरदर्शन मालिकांची निर्मिती सुद्धा त्यांनी केली. एकूणच आपल्या कर्तृत्वाचा हा ठसा निश्चितच रसिकांच्या हृदयावरती त्यांनी कायमच कोरलेला आहे. आज त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं त्यांनी अभिनय केलेल्या, दिग्दर्शित केलेल्या काही चित्रपटातली गाणी आपण ऐकली. कार्यक्रमाची सांगता आपण करूया तू तिथं मी या चित्रपटात गीतानं.

दूरदर्शन मालिकांची निर्मिती सुद्धा त्यांनी केली. एकूणच आपल्या कर्तृत्वाचा हा ठसा निश्चितच रसिकांच्या हृदयावरती त्यांनी कायमच कोरलेला आहे. आज त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं त्यांनी अभिनय केलेल्या, दिग्दर्शित केलेल्या काही चित्रपटातली गाणी आपण ऐकली. कार्यक्रमाची सांगता आपण करूया तू तिथं मी या चित्रपटात गीतानं.

या चित्रपटासाठी रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांच्या आवाजात विजय कुवळेकर यांचंही गीत आपण ऐकलं. संगीतकार होते आनंद मोडक. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.

गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात हार्दिक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया यारा दिलदारा या चित्रपटातल्या जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेल्या मजरो सुलतानपुरी यांच्या गीतानं. गायक कलाकार उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती.

उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं मजरू सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं, यारा दिलदारा या चित्रपटासाठी. आपण आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रमात आता कुमार सानू यांच्या आवाजात अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेली कतील शिफारी यांची गीतरचना ऐकूया, चित्रपट फिर तेरी कहानी याद आई.

लता मंगेशकर, उदित नारायण आणि कुमार सानू यांच्या आवाजात समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार दिलीप सेन, समीर सेन, चित्रपट ये दिल लगी. आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. खिलाडी चित्रपटासाठी अभिजित आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात अनवर सागर यांचं गीत ऐकूया. संगीतकार जतीन ललित.

0: अभिजित आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात अन्वर सागर यांचं गीत आपण ऐकलं. खिलाडी या चित्रपटासाठी संगीतकार होते जतीन ललित.
1: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 9 ऑगस्टला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात निवृत्तीनंतरचं करनियोजन या विषयाची माहिती.
2: वास्तवात बघितलं तर निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या काही रकमांवर तुम्हाला टॅक्स भरावा लागू शकतो.
1: तेव्हा अवश्य ऐका, येत्या रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर सीए दीपाली किणीकर यांनी दिलेली माहिती FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही.
0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रही मेरा दिल. हम आपके है कौन या चित्रपटासाठी देव कोहली यांची गीतरचना ऐकूया. संगीतकार राम लक्ष्मण, गायक कलाकार लता मंगेशकर आणि SP बालसुब्रमण्यम.

लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजामध्ये देव कोहलींची गीतरचना आपण ऐकलीत. हम आपके है कौन या चित्रपटासाठी संगीतकार होते राम लक्ष्मण. कार्यक्रमात यानंतर दिल तो पागल है या चित्रपटासाठी उत्तम सिंग यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकूया. गायक कलाकार लता मंगेशकर आणि हरिहरन.

श्रोते हो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत 2022 पासून हर घर तिरंगा हे अभियान राबवण्यात येत आहे. 8 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान साजरा करण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियानात आपण कसे सहभागी होणार आहोत, हा स्वातंत्र्य उत्सव कशा पद्धतीनं साजरा करणार आहोत याविषयी बोलूया. तसंच स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दल बोलूया. त्याचबरोबर आपल्या आवडीचं गाणंही सांगूया. येत्या शनिवारी म्हणजेच 8 ऑगस्टला सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमात, तेव्हा जरूर फोन करा. गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी येत्या शनिवारी 8 ऑगस्टला सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर 0231-2-65-26-24 0231-2-65-26-24

श्रोतहो आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या महिलांसाठीच्या कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेअंतर्गत कबड्डीपटू उज्ज्वला चरडे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. त्याचबरोबर इंद्रधनू या मालिकेअंतर्गत घर ते करिअर याविषयी डॉ राजसी राजूरकर यांची मुलाखत. आज संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या अंतर्गत हॅलो किसान हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये ऊस आणि भुईमूग पिकावरील कीड आणि रोग नियंत्रण याविषयी शेतकरी बांधवांशी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. यामध्ये सहभागी होतील कृषी अधिकारी कार्यालय करवीरचे सहाय्यक कृषी अधिकारी सतीश वर्मा.

अर्थात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. मै खिलाडी तू अनाडी या चित्रपटासाठी पंकज उधास यांच्या आवाजामध्ये जमीर काझमी यांची गीतरचना ऐकूया. संगीतकार अनु मलिक.

पंकज उदास यांच्या आवाजामध्ये जमीर काझमी यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते अनु मलिक. चित्रपट होता मै खिलाडी तू अनाडी. कार्यक्रमात आता ऐकूया बाजीगर चित्रपटासाठी विनोद राठोड आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात गौहर कानपुरी यांची गीतरचना. संगीतकार पुन्हा एकदा अनु मलिक.

0: बाजीगर या चित्रपटासाठी विनोद राठोड आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात गौहर कानपुरी यांची गीतरचना पण ऐकतील. संगीतकार होते अनु मलिक.
1: शेतकरी बांधवांनो, ऊस आणि भुईमुग पिकांवरील कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय. पिकांवर आलेली कीड आणि रोग ओळखायचे कसे, नियंत्रणासाठी उपाय कोणते करायचे, तुमच्या मनातल्या याच प्रश्नांविषयी सतीश वर्मा यांनी फोनवरून शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं.
2: काय सुपरला कार्निया, मायक्रोमस आणि डिपाय एफिडोरा ह्या ज्या मित्र कीड आहेत यांचं संगोपन आपल्या शेतामध्ये आपण वाढवलं पाहिजे.
1: हॅलो किसान, हा कार्यक्रम जरूर ऐका आज संध्याकाळी 7:30 किसान वाणी कार्यक्रमात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
0: आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. कार्यक्रमातलं शेवटचं गीत आपण ऐकूया. गुप्त या चित्रपटासाठी विजू शहा यांनी संगीतबद्ध केलेली आनंद बक्षी यांची गीतरचना. गायक कलाकार अलका याज्ञिक आणि उदित नारायण.

गुप या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते विजू शहा. श्रोत्यांच्या या गीताबरोबर गाता रहे दिल हा कार्यक्रम आता समाप्त होतो.

हिमतीनं अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असतो, तसा प्रयत्न करत असतो. मैत्रिणींनो, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये तिनं आई होणं हा अतिशय महत्वाचा टप्पा. यावेळी तिच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात आणि नैसर्गिकरित्या तर तिच्या बाळाची भूक भागवण्यासाठी दूधही तयार होत असतं. हे आईचं दूध म्हणजे नवजात बाळाच्या आयुष्यातील सर्वात अमूल्य अशी भेट. हे दूध त्या बाळासाठी परिपूर्ण पोषण आहे. यामध्ये आवश्यक पोषक घटक, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक आणि प्रेमाची उब असते. जन्मानंतरच्या पहिल्या तासातच स्तनपान सुरू करणं आणि पहिले 6 महिने केवळ आईचं दूध हेच बाळाच्या निरोगी वाढीसाठी अत्यंत आवश्यक मानलं जातं. स्तनपानामुळे त्या बाळाचं अनेक संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होतं, योग्य वाढ आणि विकास होतो. यासोबतच आईचं आरोग्य देखील चांगलं राहण्यासाठी मदत होते. आई बाळातील भावनिक नातं सुद्धा अधिक दृढ होतं. मैत्रिणींनो, प्रत्येक वर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा होत असतो. चला तर आपणही या निमित्तानं प्रत्येक मातेला प्रोत्साहन

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी सुवर्णा पाटील सर्व सख्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सख्यांनो, ऋतुचक्र सृष्टीचक्र अखंड फिरत असतं. आपणही या सृष्टीचक्रासोबत

मैत्रिणींनो, आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. सख्यांनो, खेळांचं आपल्या साऱ्यांच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. या खेळाशी आपली ओळख अगदी बालपणापासूनच होते. ती छोटीशी बॅट, बॉल किंवा मग वेगवेगळी खेळणी. मग शाळेत गेल्यानंतर खो खो, लंगडी, आट्यापाट्या, कबड्डी असे खेळ खेळाच्या त्या हमखास तासामध्ये खेळलेच जातात. काही जण मात्र यात नैपुण्य मिळवतात आणि विविध स्पर्धेत भाग घेऊन त्या शाळेचा नावलौकिक वाढवतात, त्या खेळामध्ये करिअर करतात. चला तर आज क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत भेटूया कबड्डीपटू उज्ज्वला चरडे यांना. त्यांची ही मुलाखत घेतली आहे स्वाती तुपकर या मैत्रिणीनी.

0: मैत्रिणींनो नमस्कार. क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालेत मी स्वाती तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो या मालिकेअंतर्गत आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर कबड्डी या खेळामध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या कबड्डीपटू आणि आट्यापाट्या खेळाडू उज्ज्वला चर्डे. तेव्हा आजच्या कार्यक्रमातून त्यांच्या खेळाचा हा प्रवास आपण जाणून घेऊया, त्यांचं स्वागत करूया. नमस्कार उज्ज्वलाताई.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो कबड्डी हा आपला राष्ट्रीय खेळ. उज्ज्वलाताई असं म्हटलं जातं की खेळायचं जिद्दीनं आणि जिंकायचं ताकदीनं. अशा जिद्दीनं तुम्ही मैदानात उतरलात आणि कबड्डी या खेळामध्ये यशस्वी पदार्पण तुम्ही केलं. तर तुम्ही जेव्हा खेळायला सुरुवात केली तेव्हा तो काळ कसा होता?
1: सध्या तर आजच्या याच्यात जर बघितलं तर आज मुलांना इतकी फॅसिलिटी भेटून जाते खेळायला. आमच्या वेळेस ग्राउंडला सुद्धा आम्हाला कोणत्या ग्राउंडवर खेळायचं ग्राउंड सुद्धा उपलब्ध

0: शब्द नाही राहायचं त्यावेळेला. आणि खेळायची मनापासून इतकी इच्छा राहायची. पाऊस पडला की ग्राउंड पूर्ण चिखलनी भरून जायचं. आणि त्यावेळेला त्या ग्राउंडमध्ये सोय काहीच नाही पाहिजे. आता तरी आपण बघतो हल्ली ग्राउंडचं डेव्हलपमेंट इतकं छान आहे की मुलं छान प्रकारे खेळू शकतात. पण तो काळ जो होता खेळाडूसाठी तो एक चॅलेंज म्हणता येईल.
1: अच्छा.
0: की त्यावेळेला जे खेळाडू घडायचे आता पण ते चॅलेंज आहे. पण आता हे राहिलंय की मुलांना दिखावा जरा जास्त आहे. त्यावेळेला फक्त हे राहायचं की मी खेळू कसं आणि याच्यातून समोर जाऊ कसं.
1: बरोबर.
0: खूप चॅलेंजिंग होतं त्यावेळेला खेळणं. आणि त्यावेळेला इतकं अवघड होतं. कॉम्पिटिशन पण भरपूर वाटायची. घरचे पण त्यावेळेला पॅरेंट्स अवेअरनेस एवढं नव्हतं जसं आज पॅरेंट्सचा इतका पाठिंबा मिळतोय मुलांना की खेळा, अभ्यासाकडे पण लक्ष द्या आणि खेळायला पण. हल्ली तर आम्ही असं पाहते की पॅरेंट्स स्वतः ग्राउंडवर मुलांना सोडून देते. आमच्या वेळेस कधीच पॅरेंट्स ग्राउंडवर सोडायला नाही आलं, कुठेच नाही. मॅचेसला सुद्धा जात होत तर त्यावेळेला असं बोललं जात होतं की अभ्यास काय करशील, कधी करशील. मग घरी कधी कधी खोटं बोलून निघायचं की नाही शाळेमध्ये थोडं उशीर होईल, आज सकाळचा मॅच खेळायला जायचं आम्ही. आणि रात्र मग थोडा उशीर झाला की आता आई ओरडेल घरी, आम्ही खोटं बोलून आलाय मॅडम. शिक्षक पण त्यावेळेला खूप सपोर्टिव्ह होते. आणि मी मराठवाड्याचं या क्रीडा मंडळ मधून खेळले, तिकडनी पण जे सिनियर्सचं मला खूप छान पाठिंबा होता त्यांचा सुद्धा.
1: बरं, हे सांगा की तुम्हाला कबड्डी हा खेळ आधीपासून आवडायचा का? तुम्ही या खेळाकडे कशा काय वळलात?
0: मी हिंदू मुलींच्या शाळेला ऍडमिशन केली होती. त्यावेळेला शिक्षकांचं पण नव्हतं की आपल्या शाळेत गेम्स पण होतात. तर आम्ही विचारलं कोणते होते, तर खो खो आहे, कबड्डी आहे, जिम्नॅस्टिक होत आहे. मग ग्राउंडवर एकदा जाऊन बघितलं. ग्राउंडवर जाऊन बघितल्यानंतर खो खो पाहिलं, अरे इकडे तर खूप पळावं पळावं लागत आहे म्हणून. जिम्नॅस्टिक पाहिलं तर ती जिम्नॅस्टिकची बीमच पाहून घाबरल्यासारखं झालं की खाली पडल्यावर काय होईल. मग कबड्डी पाहिलं, हा खेळ आपण खेळू शकतो. त्यावेळेला मी 7th क्लासला होती आणि एवढं काही कळत नाही होतं. तर हा खेळ आपण खेळू शकतोय. तर 8-10 दिवस आम्हाला असंच डेमो प्रॅक्टिस म्हणून असंच खेळवायचे खेळवायचे. त्या 8-10 दिवसांमध्ये ज्या म्हणजे सरावामध्ये त्या मैत्रिणी ज्या मिळाल्या 8-10 दिवसाच्या, त्या इतक्या छान होत्या. आणि आम्हाला सर्वात छान म्हणजे आमची अर्चुताई, अर्चना पेंटा म्हणून आहे, पोलीस सध्या पोलीस खात्याला आहे ती, सरावाला ती होती. तिच्यामुळे आम्ही इतकं समोर आणि खूप छान वळण लावलं तिने ग्राउंडचं. मी आता पण हेच म्हणेल की मुलांना खेळायला पाठवा, वळण भरपूर छान लागते. जर तुम्हाला सिनियर्स छान लाभले. आजकाल तर इतकं हे छान झालंय की ग्राउंडमुळे मुलांना खरंच करिअर विषयी पण तिथे भरपूर गोष्टी सांगितल्या जाते.
1: म्हणजे तुम्ही एकंदरीत तुमच्या शिक्षकांच्या प्रेरणेने या खेळाकडे वळलात.
0: हो ना.
1: बरं, हा खेळ खेळताना खूप जिद्द, मेहनत असावी लागते, मनाची एकाग्रता असावी लागते, सगळ्यांमध्ये एकी असावी लागते. आपण म्हणू शकतो की ताकदीचा खेळ आहे हा कबड्डी म्हणजे.
0: हो.
1: तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: म्हटलं तर जाते की ताकदीचा खेळ आहे म्हणून. भरपूर गेमला असं असते की ताकद आणि तुमचं टेक्निक काय असतं.
1: हा.
0: त्यावर पण नुसती ताकद असूनच चालत नाही, तुम्हाला टेक्निक सुद्धा वापरावी लागते तिथे. पण जर कुठे खेळ खेळायचा आहे आणि त्याचा फिटनेस जर करायचा आहे तर डाएटला सुद्धा तेवढंच महत्व द्या तुम्ही. आणि मुलांमध्ये काय त्याचं शार्पनेस काय ते बघून त्या फील्डला चॉईस करा.
1: अच्छा.
0: म्हणून कुठलाच गेम असं म्हणता नाही येईल की ताकदवरच आहे की कुठला गेम टेक्निकवर आहे. दोन्ही जर प्लस राहिला, तुमचं संतुलन या दोन्हीमध्ये राहिलं तर प्लेअर खूप छान घडू शकतो. एक खेळाडू उत्तमरित्या छान सराव करू शकतो.
1: बरं, कबड्डी शिवाय तुम्ही आणखी इतर पण खेळ तुम्ही बघितले म्हणतात, तर कोणता खेळ तुम्हाला अधिक आवडला?
0: कबड्डी व्यतिरिक्त आट्यापाट्या सुद्धा मी खेळली आहे.
1: हा.
0: तो सुद्धा गेम मला आवडलाय. पण तो मी काहीच काळ खेळली.
1: अच्छा.
0: त्यानंतर माझा जो मेन गेम होता तो माझा कबड्डीच होता.
1: बरं, तुम्ही आट्यापाट्या गेम बद्दल बोललात, पण आजकालच्या मुलांना मला वाटतं त्या गेम विषयी बरीच माहिती नाहीये, तर तुम्ही काय सांगू शकाल त्याविषयी माहिती? तो गेम आजही खेळला जातो का?
0: तो गेम आजही खेळला जातो. इवन खासदारला सुद्धा त्याच्या मॅचेस असतात, स्कूल स्तरावर पण असतात, आपल्या शालेय स्तरावर पण त्याच्या मॅचेस होतात. त्यानंतर आपल्या स्टेट वगैरेला पण त्याच्या मॅचेस होतात. फक्त हे आहे की तो गेम म्हणजे वाढवण्यात नाही आला ते. बाकी आताही सुरू आहे खेळणारे कबड्डी आणि खो खोचे मुलं.

0: खेळतात ते आट्यापाट्याला छान प्रॅक्टिस करतात, छान उत्तम प्रदर्शन करू शकतात.
1: अच्छा, तर उज्ज्वला ते कबड्डी हा खेळ आपल्याला माहिती आहे की तो सांघिक खेळ आहे, पण आट्यापाट्या या गेममध्ये नेमकं काय आहे, नेमका तो खेळ कसा आहे हे सांगू शकाल का?
2: आट्यापाट्या गेम असं आहे की खो खो सारखं ग्राउंड असते त्याचं. खो खो सर्वांनाच माहिती आहे, ग्राउंड खो खो सारखं असते. एक सूर पाटी असतो, त्यावरच सूर पूर्ण पाटी खेळल्या जाते आणि 9 डिफेंडर असतात. जसं खो खोला बसून खेळतात, याला उभवून त्यांना प्लेयर दुसऱ्या पाटीवर नाही गेला पाहिजे.
1: अच्छा,
2: त्यावेळेला 4 प्लेयरची सुटायची, आता 5 प्लेयरची एक बॅच सुटते. ती त्या प्लेयरला समोर नाही वाढू द्यायचं, त्याला तिथेच थांबायचं. म्हणून असे प्लेयर उभे राहतात आणि त्यांना अडवतात.
1: अच्छा,
2: तोपर्यंत गेम बघायला वगैरे जेव्हा बघतात, गेम बघायला इतका छान वाटतो आणि खेळावसं वाटतो मग.
1: बरं, कबड्डी खेळताना तुम्ही बऱ्याच स्पर्धांमध्ये सुद्धा भाग घेतला, तर त्या स्पर्धेविषयी तुम्ही काय सांगाल की ज्या ठिकाणी तुम्ही यशस्वी झालात?
2: आमचा मॅच सुरू होता त्यावेळेला, आजही मला तो दारव्याचा क्षण आठवतो. त्यावेळेला इंडियाचा फायनल मॅच सुरू होता वर्ल्ड कपचा.
1: अच्छा,
2: आणि आमचं तिकडे आम्हाला हे सुरू होतं की आज इंडियाचा पण मॅच आहे, आम्ही दारव्याला होतो, फायनल मॅच सुरू आहे आणि आपला मॅच कसं काय करायचा, आपला मॅच कसं काय. अर्धीच्या वर्ल्ड कपचं म्हटल्यानंतर तर आपण भारतीय जनरली क्रिकेटचं पण पाहतो तर इच्छा राहते. वर्ल्ड कपचा फायनल म्हटलं, त्यावेळेला इंडिया फायनलला खेळत होती. मला असं वाटतं 2013 जे वर्ल्ड कप आपण जे जिंकलं आहे त्या दरम्यानची गोष्ट आहे. तर आमचा दारव्याला मॅच सुरू होता, आम्ही म्हटलं हा मॅच काढू नाही काढू, जेव्हा इंडिया जिंकण्याविषयी विचार करत आहे तर आपण का बरं नाही काढू शकत.
1: हो ना,
2: आम्ही तो विचार, आम्ही कारण तुम्ही या अगोदरच बोलले की सांघिक खेळ आहे, टीम करून चालावं लागते. त्या शेवटच्या क्षणाला जो आमचा मॅच टर्न झाला,
1: अच्छा
2: अगदी शेवटच्या क्षणाला, की तो मॅच आम्ही जिंकल्यानंतर जे अश्रू निघतात खुशीचे ते आम्हाला म्हणजे फील झालं की आपण शेवटच्या क्षणाला काय केलं. कारण आमची टीम त्यावेळेला पूर्ण बसून गेली होती, नवीन मुली घेऊन आम्ही त्यावेळेला खेळलो.
1: अच्छा,
2: तर आम्हाला ते खूप सरप्राईज वाली गोष्ट होती आमच्याकरता. बाकी तर मराठा लॉन्सर्स नावाजलेलं मंडळ आहे, तर फायनल विषयी अंतिम सामन्याविषयी एवढं काही हे नाही. म्हणजे झाले भरपूर अंतिम सामने आम्ही जिंकले, काही असंही नाही, पण जो नवीन मुली घेऊन खेळलो आम्ही दारव्याला, ती गोष्ट आम्हाला खूप सरप्राईज वाली वाटली
1: आणि नेहमीसाठी लक्षात राहण्यासारखी गोष्ट,
2: नेहमीसारखी लक्षात होती. त्यावेळेला इंडिया विन आणि आम्ही पण विन, आणि लगेच आमचा मॅच संपल्यानंतर आम्ही थांबलो सुद्धा नाही, इंडियाचा मॅच बघायला चालला.
1: बरं, जेव्हा तुम्ही राष्ट्रीय स्तरावर खेळलात तर कोणत्या कोणत्या ठिकाणी जाऊन खेळलात तुम्ही?
2: राष्ट्रीय स्तरावर माझं नाशिकला झालंय राष्ट्रीय स्तर. अगोदर स्कूलला असताना राष्ट्रीय स्तर नाशिकला झालाय, आणि नंतर त्यानंतर भरपूर ठिकाणी जाऊन आलंय. चेन्नईला झालं होतं माझं आट्यापाट्याचं.
1: अच्छा, मग एखाद्या स्पर्धेमध्ये आपल्या राज्याचं जेव्हा आपण प्रतिनिधित्व करतो तेव्हा तुम्हाला कसं काय भावना होत्या तुमच्या?
2: राज्याचं ज्यावेळेला आपण प्रतिनिधित्व करते त्यावेळेला कसं असते, डिफरंट डिफरंट राज्यात नाही तर वेगवेगळ्या राज्यातल्या सर्वच टीम येतात, आणि त्यावेळेला म्हणजे खेळायच्या वेळेला आहे तर आपण भारतीय
1: हो ना,
2: पण ज्या वेळेला खेळायच्या वेळेला हे समजते आपली महाराष्ट्राची टीम आहे, ते कुठेतरी मनाला वाटतंय की आपल्या नाही महाराष्ट्राने प्लेस मारायला पाहिजे. पण दुर्दैव की आम्ही तिसरं स्थान मिळवलं होतं.
1: अच्छा,
2: पण तेच आपल्याला असं वाटतंय की कुठेतरी ही भावना राहते की आपल्या राज्याचं नाव कुठेतरी व्हावं.
1: अगदी अगदी बरोबर
2: आहे, तर आपण भारतीय, बाकी कुठली पण मारा सारखंच आहे. त्यानंतर या फील्ड मधून गेल्यानंतर आपल्याला कळतं की हे सर्व सारखंच आहे, पण एक खेळायच्या वेळेस आपल्याला आपल्या टीम विषयी, इव्हन राज्याचंच काय, आपण ज्या टीम्स कडून खेळतो आपल्याला असं वाटतंय की आपणच विनर व्हावं.
1: हो ना. आणि कबड्डी हा सांघिक खेळ आहे तर आपण बोललोच, आणि या खेळामुळे एकीची भावना पण निर्माण होते सगळ्यांमध्ये. हा, तर हा खेळ अधिक चांगला होण्यासाठी प्रत्येक खेळाडूमध्ये कोणत्या क्वालिटीज असायला पाहिजे हे सांगा.
2: प्रत्येक खेळाडूमध्ये एक जिद्द असायला पाहिजे, चिकाटी असायला पाहिजे. खेळाडूला जर खेळायचं आहे त्याचं ध्येय एकच असायला पाहिजे की आपल्याला समोर या खेळामधनं काहीतरी, जेव्हा कुठे त्याच्यामध्ये ही भावना निर्माण होईल स्वतःविषयी की नाही मी या खेळातनं काहीतरी स्वतः घडलो पाहिजे, त्याच वेळेस तो खेळ तो व्यवस्थित खेळू शकतो, याला त्याचा स्वार्थ सुद्धा म्हणू शकतो आपण, पण जोपर्यंत

0: बिना स्वार्थाने जर त्याला खेळायला लावा तर तो काहीच नाही खेळू शकत. स्वार्थ कुठे ना कुठे त्याला की आपलं भविष्य याच्यामध्ये करायचं आहे, याच्यातून आपल्याला आपलं भविष्य निर्माण करायचं आहे, तर त्यांच्यामध्ये जिद्द असायला पाहिजे, चिकाटी असायला पाहिजे.
1: खरंच उज्ज्वलताई, खूप छान सांगितलं तुम्ही. खेळाचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये आहेच. असं म्हणतात की खेळानं आपली एकाग्रता पण वाढते. चिकाटी हवी आहे, जिद्द हवी आहे, आत्मविश्वास हवा आहे खेळण्यासाठी. तर खूप छान असं सांगितलं तुम्ही. तर मैत्रिणींनो, आपण ऐकत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ, आणि या कार्यक्रमाअंतर्गत आपण क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये उज्ज्वला चरडे यांच्याशी छान गप्पा मारत आहोत आणि जाणून घेत आहोत त्यांच्या एकंदर क्रीडा प्रवासाविषयी. या प्रवासात आणखी पुढे जाण्याआधी घेऊया या गीताचा आनंद.

0: उज्ज्वला ते पुन्हा वळूया आपल्या प्रवासाकडे. बरं, तुम्ही कोणत्या वर्षी खेळलात कबड्डी, म्हणजे लास्ट कोणत्या वर्षी खेळलात?
1: 2014-13 वगैरे सोडलंय.
0: हे जवळपास 12 वर्ष झालेत आता.
1: हो,
0: तर तुम्हाला तो काळ आणि आजचा काळ यामध्ये काही फरक जाणवतो का?
1: भरपूर फरक आहे. त्यावेळेला आम्ही मातीवर कबड्डी खेळायचं, आता मॅटवर कबड्डी झालाय.
0: अच्छा.
1: त्यानंतर आता मुलांना भरपूर फॅसिलिटी भेटते. त्यावेळेला आम्हाला ट्रॅक सूट आणि शूज घालायला सुद्धा पैसे नसते. आताचा प्रत्येक प्लेयर पाहिला तर टॉप मध्ये दिसतो, ट्रॅक सूट आणि शूज त्यांना मॅचेसला. त्यावेळेला आम्हाला असं होतं की घरून सुद्धा आम्हाला पैसे पॅरेंट्स नाहीच. आता पॅरेंट्सला न बोलता सुद्धा त्याला हे कळते की नाही, मुलगा खेळायला जात आहे तर त्याला ट्रॅक सूट द्यावं, त्याला शूज द्यावं. त्यानंतर ग्राउंड जे डेव्हलप झाले आता भरपूर, आणि मनपातर्फे तर भरपूर ग्राउंड डेव्हलप करण्यात आले खेळाच्या हिशयानुसार. आणि महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी जे, त्यांनी असं एकही ग्राउंड असं मनपाचं असं हे नाही आहे की म्हणता येईल की डेव्हलप करण्याचे मागे नसेल म्हणून.
0: तर उज्ज्वलताई, तुम्ही शाळेत असताना कबड्डीकडे वळलात आणि खेळलात, तर तुम्हाला घरून सपोर्ट तसा मिळाला का? आई वडिलांनी नाहीतर म्हटलं असतं, नाही अभ्यास कर, कशाला खेळते, खेळण्यामध्ये वेळ जाईल, मग तुझा अभ्यास होणार नाही, तर मग तुम्ही अशा वेळी काय केलं?
1: त्यावेळेला हा जो आहे हा क्षण सर्वच खेळाडूंच्या, म्हणजे माझ्या सोबत जेवढे होते आम्ही मैत्रिणी, सर्वांच्याच आयुष्यातून गेलाय की उतार चढाव झाल्यासारखं. कधी पॅरेंट्स बोलायचे की अभ्यासाकडे आमचं दुर्लक्ष व्हायचं, इकडे बॅग टाकली की तिकडे दुसरा मॅच लगेच, इकडे आई बोलायचं नेमकं हे काय आहे, वारंवार तू बॅग भरतेस, बाहेर गावी जाते, तिकडच्या मॅचेस नाही संपल्या की इकडे अभ्यास कधी करणार, आई होऊन जाईल अभ्यास, आई होऊन जाईल. आमच्या वेळेस आम्ही, आता मुलं अभ्यासामध्ये इतके गुंतले आहे आणि शाळेचा टायमिंग सुद्धा भरपूर चेंज झाला आहे. त्यावेळेला शाळेचा टायमिंग एक खूप छान होता की 12 ते 5.
0: हो ना.
1: त्यानंतर मुलाला जो वेळ, आणि ट्युशन्स एवढे राहिले नव्हते, सकाळी मुलं ट्युशन करायचे आणि 9वी 10वीला आम्ही ट्युशन पाहिले 10वीला.
0: हो,
1: आता तर तुम्ही पाहाल तर केजी पासून ट्युशन राहते. पॅरेंट्सला विचारलं तुम्हाला लड़का खेळणे नाही जाता, कहा दीदी अभी तो ट्युशन है, फिर आएगा, फिर थक जाएगा, फिर ट्युशन है. शाळेचे टायमिंग पण खूप चेंज झाले.

0: आमच्या वेळेला 12 ते 5 होतं टायमिंग. त्यानंतर आम्हाला फक्त ग्राउंड दिसायचं. 5 वाजता 5:30 ला आमचं ग्राउंड मध्येच आम्ही आपला टी शर्ट आणि हाफ पॅन्ट खेळायला आम्हाला सांगितलंच होतं शिक्षकांनी ठेवायचं. 9 वाजता आम्ही ग्राउंड मधून निघायचं तिथनं. त्यावेळेला जे होतं पॅरेंट्सचं म्हणणं की तू नुसतं खेळशील खेळशील आणि त्यानंतर काय करशील. त्यावेळेला मग माझ्या आईला एकच बोलले, आई मी एवढा अनुभव घेतला ताईंच्या वगैरे याच्यावरून, म्हटलं माझ्या इकडे पण शिकणारे म्हणजे हुशार स्टुडंट आहे, म्हटलं जिथे त्यावेळेला आता 80 वगैरे सर्वांना भेटून जाते पर्सेंट, त्यावेळेला 60 सुद्धा म्हटलं तर भरपूर मोठी गोष्ट होती. आई जरी माझ्या समोरचा 60% वाला मी तुला एवढी हमी देते म्हटलं की 60% वाला जरी तो खूप हुशार असेल आणि मी जर माझं स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट असेल आणि 50% मला असेल तर मी त्याच्याही पेक्षा मी पुढे जाईल.
1: बरोबर.
0: ही मी माझ्या आईला शाश्वती दिली होती, तू घाबरू नको मी अभ्यास तर करील पण जर हुशार नुसतं फक्त पुस्तकी ज्ञान असलं तर नाही चालेल. त्याच्यासोबत स्पोर्ट्सचं जर तुम्ही एक सर्टिफिकेटला सुद्धा तुमच्या इतक्या व्हॅल्यू आहे की तुम्ही जर त्याच्यापेक्षा शिक्षणात सुद्धा थोडंफार कमी असले तर त्या स्पोर्ट्सच्या सर्टिफिकेटच्या बेसवर सुद्धा तुम्ही आज चांगल्या प्रकारे नोकरी करू शकता.
1: अगदी अगदी, खूप छान. मग आता तुम्ही काय करत आहात सध्या?
0: आता मी सध्या महानगरपालिकेला क्रीडा निरीक्षक या पदावर आहे.
1: अच्छा, मग त्या क्रीडा निरीक्षकाचं नेमकं काम काय असतं हे सांगा ना.
0: क्रीडा निरीक्षकांचं काम तसं जर पाहिलं तर आहे, भरपूर आहे, पण स्पष्ट शब्दात जर ग्राउंड विषयी जर आपण बोलतो आहे तर आम्हाला सर्वात अगोदर दिसते की नागपूर महानगरपालिकेअंतर्गत जेवढे ग्राउंड येत आहे मैदानांचा विकास जो आहे तो आम्हाला करायचा आहे खेळाडूंकरता, जेणेकरून आम्हाला जी स्थिती अनुभवली आम्ही ती आता या नवीन प्लेयरनी नाही अनुभवायला, त्यांचा कुठेतरी अडथळा नको यायला त्यांना.
1: उज्ज्वलाताई असं म्हणतात, कबड्डी खेळताना समोरच्या टीम वरती आपल्याला चढाई करायची असते, त्यासाठी आपल्या टीम मधला एक स्पर्धक पुढे जातो, तर चढाई करताना मनामध्ये कोणते विचार असतात?
0: चढाई करायच्या वेळेस मनात फक्त एकच असते की आपल्या टीमला जिंकायसाठी आपल्याला किती पॉईंटची आवश्यकता आहे.
1: अगदी अगदी बरोबर.
0: बाहेरचा बघणारा हा बघतो आपलं प्रदर्शन बघतो आणि त्यातले पण काही असते, अरे पडलं तर लागून नाही जाईल का, मला काही इंजुरी तर नाही होईल, माझे लिगामेंट्स अगदी लिगामेंट्स गेले होते,
1: अरे बापरे,
0: मी निकॅप लावून खेळायची,
1: अरे
0: पण फक्त समोर मला हेच राहायचं की आपल्या टीमला किती पॉइंट्स ची आवश्यकता आहे आणि आपण हा पॉइंट कसा भरून काढला पाहिजे. एक चढाई करणारा फक्त हाच विचार करतो की आपल्याला किती पॉइंट भरून, त्याचे हे डोक्यात फक्त हे राहतं. त्यावेळेला तो चढाई करताना असं आवश्यक नाही की प्रत्येक चढाईला तो यशस्वीच होईल, अपयश पण येते पण तो स्ट्रगल इतका करतो त्याकरता आपल्या टीमला जिंकवण्याकरता. त्यावेळेला हे तो सोडूनच देतो की मला इंजुरी झाली आहे, मी आता पडेल तर पुन्हा लागेल तर नाही, फक्त त्याच्या डोक्यात हेच राहते की मी इथून जर पॉइंट मारेल तर माझी टीम कशी जिंकेल.
1: बरोबर अगदी. आणि कधी कधी अशा गोष्टीमध्ये अपयश पण येतं, कधी कधी आपण हरतो पण, पण मग अशा वेळी परत दुसरी मॅच खेळताना आपल्यामध्ये तेवढी जिद्द आणि चिकाटी पण असावी लागते.
0: हो
1: हो ना,
0: हारून नाही चालेल ना. हारून जर आपण तिथे हारलो तर समोरचा मॅच खेळणारच नाही. खेळच हा असा आहे की हार जीत तिथे होणारच आहे खेळामध्ये, प्रत्येक खेळामध्ये, हाच गेम नाही कोणता पण खेळ खेळा तुम्ही, हार जीत तिथे होणारच आहे.
1: अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. बरं, फिटनेस विषयी काय सांगाल तुम्ही, कारण एक खेळ म्हटलं की फिटनेस खूप महत्वाचा ठरतो.
0: हा महत्वाचा मुद्दा आहे फिटनेस. फिटनेस शरीराला इतकी आवश्यक आहे, काही खेळाडू असे असतात ना कर लेंगे हम, मग त्याचा इफेक्ट पडतो जर फिटनेस नाही राहिला तर आपल्या खेळण्यात जी जखम वगैरे होऊन जाते. तर त्याकरता एका प्लेअरला खेळायच्या अगोदर जे फिटनेस हवाय ते खूप आवश्यक आहे.
1: असं म्हणतात की कोणताही खेळ खेळताना फिटनेस खूप महत्वाचा ठरतो, तर फिटनेस ठेवायसाठी तुम्ही काय करत होतात?
0: फिटनेससाठी जे आम्हाला व्यायाम असतात आम्हाला खेळण्याकरता, डाएट्स होतं त्यावेळेला फिटनेसच्या याच्यात, कसं की तुम्हाला उत्तम डाएट पण मिळाला इकडे फिटनेस पण सुरू राहिला तर फिटनेस खूप हे राहते, पण त्यावेळेला एवढं नाही तर आम्हाला व्यायामानुसार जे काही आमचे सिनियर कडून जे आम्हाला फिटनेस करून घेत होते त्यावेळेला उन्हाळी शिबिरमध्ये फक्त आम्हाला फिटनेस व्यायाम, ग्राउंड प्रॅक्टिस आमची पूर्ण टोटली बंद करून द्यायची. तर उन्हाळ्याचे जे शिबिर लागायचे त्यावेळेला फक्त आम्हाला फिटनेस द्यायचे.
1: अच्छा,
0: इतर याला तर आम्ही ग्राउंड प्रॅक्टिस करून घ्यायचं, पण

0: करता आम्हाला उन्हाळा शिबिर हा खूप छान राहायचा.
1: हा हा. कबड्डी खेळताना जेव्हा पुढचा प्लेअर आपल्याकडे येतो तेव्हा सगळ्यांचे हात धरून जेव्हा त्याच्यावर चढाई केली जाते त्याविषयी तुम्ही काय सांगाल? कारण ते बघायला खूप असं उत्सुकता राहते सगळ्यांना की आता त्याला कसं पकडतील सगळे किंवा तो कसा बचाव करेल स्वतःचा.
0: त्यावेळेला रेडर हा एकटा असतो चढाई करणारा आणि पकडणारे तुम्हाला सात प्लेअर, तर त्याच्यावरूनच तुम्हाला त्या गेमचा नॉलेज येते की त्या गेममध्ये किती एकी असेल.
1: हो ना.
0: जर एकटा पकडेल म्हणेल तर तो सुटून जातो. लक की एकट्याने जर पकडला आणि तो आवरला खेळ, नाही तर त्या गेमची एकी त्याच याच्यातून दिसते की सर्वांचं ते एक इशारे असते त्या गेममध्ये की त्यावेळेला काय करायचं आहे म्हणून, तर ती एकी बघायला भेटते त्या प्लेयरला पकडल्यानंतर. आणि तो जो जाणारा असतो तो एकटाच असतो. तो बिचारा या सात लोकांच्या सापळ्यामध्ये सापडल्यानंतर त्याला असं वाटतं की मी कुठे फसलो, तो पण तडफड भरपूर करतो. पण जेव्हा सात लोक प्लेयरची जेव्हा एक येते तर खूप कमी चान्सेस असते की असा एकटा प्लेयर निघून जाईल.
1: अच्छा. तुम्ही कबड्डीमध्ये आपलं करिअर केलं आणि आज इथवर पोहोचलात, तर आता हे सांगा की कबड्डीकडे आजच्या मुलामुलींना वळवायसाठी आपण काय प्रयत्न करू शकतो?
0: आजची स्थिती सध्याची अशी झाली आहे की नागपूरमध्ये भरपूरशे कबड्डीचे मंडळ आणि खो खोचे मंडळ जे होते ते भरपूरशे बंद पडल्यासारखे झाले आहे. कारण आजकाल असं झालंय मुलांना की नाही स्टँडर्ड मेंटेन करायचं आहे तर नाही आम्हाला हा खेळ नाही खेळवायचा आहे. पण ही जी प्रवृत्ती आहे मानसिकता आहे ही तर खेळाविषयी नकोच ठेवायला की हा गेम स्टँडर्ड आहे तो गेम स्टँडर्ड आहे. त्या गेममध्ये जरी पैसे लागत नाही पण करिअर एवढं आहे कबड्डीला तरी पॅरेंट्सला असं वाटतंय की नाही मी याच्यात टाकेल त्याच्यात टाकेल. पॅरेंट्सला पण असं वाटतं हा माझा मुलगा हा खेळत आहे ते खेळत आहे असं सांगायला, मैदानी खेळ नाही खेळवायला बघत आहे.
1: बरं आता हे सांगा की कबड्डीमध्ये जेव्हा तुम्ही जिंकला तेव्हा तुम्हाला नक्कीच पुरस्कार मिळाले असतील, तर ते पुरस्कार घेताना तुमच्या भावना कशा होत्या?
0: पुरस्कार घेताना आता त्यावेळेला कसं एज कमी राहते तर एवढं काही हे नाही, आपल्याला फक्त हे समजते हा त्यावेळेला एक होतं की आपण वर जात आहे पुरस्कार घेत आहे आपल्या आई वडिलांना किती छान वाटेल. फोटो निघत आहे आपला. जेव्हा पहिला पुरस्कार घेतला त्यावेळेला फक्त मग मनात ही जिद्द येते की आपल्याला दुसरा पुरस्कार असाच मिळावा आणि ती भावना जी जिद्द राहते जी चिकाटी म्हणते त्यावेळेला मग त्या गेमची सतत वाढत जाते.
1: खूप छान. तर उज्ज्वलताई खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आजवर तुम्हाला मिळालेल्या पुरस्कारांबद्दल. उज्ज्वलताई आजच्या पिढीला या खेळाचं महत्व तुम्ही कसं पटवून सांगू शकाल?
0: माझं तर हेच म्हणणं आहे की जेवढं तुम्ही आज म्हणताय की अभ्यास अभ्यास अभ्यास अभ्यास आहे आवश्यक नाही आहे असा भागच नाही आहे, अभ्यास आहे म्हणून आपण आहे. पण तुम्ही जर नुसतं अभ्यास करून चालत नाही, नुसतं मोबाईल पाहून तो मोबाईल टाळा, थोडं घराजवळ सुद्धा ग्राउंड असेल असं आवश्यक नाही की हाच खेळ खेळला पाहिजे तोच खेळ खेळला पाहिजे, मोबाईलला साईडला ठेवा आणि थोडं बाहेर जाऊन हलकं रनिंग करा. कुठला गेम तुम्हाला गेमची आवड निर्माण होईल कुठल्या ग्राउंडवर तुम्ही 10-15 मिनिट फक्त जाऊन बघा की कसं खेळलं जाते काय, तुम्हाला ते वाटेल की मी पण मनातून जी भावना निर्माण होईल मग तेव्हा कळेल तुम्हाला. नुसतं घरी बसून किंवा अभ्यास करून चालेल नाही, समोरचं जर तुम्हाला करिअर करायचं आहे तर आणि फिटनेसच्या हिशोबाने तरी आता इतकं आवश्यक झालंय की कुठला तरी गेम खेळायला हवा.
1: खरंच आहे. खूप छान सांगितलं तुम्ही. तर उज्ज्वला ते चरडे तुम्ही इथे आलात आणि तुमच्या एकंदर क्रीडा क्षेत्राविषयी तुमच्या करिअरविषयी तुम्ही छान माहिती आम्हाला सांगितली, छान मनमोकळे गप्पा केल्यात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार. तर उज्ज्वला ते जाता जाता तुमच्या आवडीचं एखादं गाणं आपण ऐकू शकतो, कोणतं गाणं ऐकायचं आहे तुम्हाला?
0: खेळाविषयी जेही गाणं असेल ते चालेल मला.

0: मैत्रिणींनो, आताच आपण क्रीडा क्षेत्रातील माझा करिअर या मालिकेमध्ये कबड्डीपटू उज्ज्वला चरडे यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सख्यांनो, आपलं साऱ्यांचंच जीवन विविध रंगी आहे. विविध नाती, विविध आवडी आपण इथं जपत असतो आणि यातून आपल्या जीवनाचा मनमुराद आनंद लुटत असतो. मैत्रिणींनो, आजची स्त्री तर घर सांभाळून स्वतःचं अस्तित्व जपणारी, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणारी, मोठ्या आत्मविश्वासानं नवनव्या गोष्टी शिकणारी, उपलब्ध वेळेचं व्यवस्थापन करणारी, हे करताना तिची दिवसभर अगदी तारेवरची कसरत सुरू असतेच, त्यातही वेगळा आनंद मात्र दडलेला असतो. चला तर आज इंद्रधनू या मालिकेत घर आणि करिअर याविषयी डॉक्टर राजसी राजूरकर यांची मुलाखत ऐकूया. संवाद साधला आहे त्यांच्यासोबत मंजुषा वंजारी या सखीनी.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या इंद्रधनू या मालिकेमध्ये घर ते करिअर याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. कारण घर आणि करिअर या दोन्ही गोष्टी सांभाळताना प्रत्येकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. घर ते करिअर हा प्रवास वाटतो तितका सोपा नसतो. त्यात बरेचदा स्वतःला, मुलांना, घरातल्या कामांना, घरातल्या नात्यांना आणि समाजातील आपल्या अस्तित्वालाही जपावं लागतं. अनेक प्रसंगांना समोर जावं लागतं. बरेचदा तडजोडीही कराव्या लागतात आणि तेव्हाच घर ते करिअर हा प्रवास सोपा होतो. तेव्हा आज याच छानशा विषयावर आपण आपल्या इंद्रधनू या मालिकेमध्ये म्हणजेच घर ते करिअर याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर राजसी राजूरकर यांच्याकडून. डॉक्टर राजसी राजूरकर या एक काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आणि बिहेव्हिअर थेरपिस्ट म्हणून गेली अनेक वर्ष काम करतात. तेव्हा डॉक्टर राजसी राजूरकर, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार.
1: राजसीताई, घर ते करिअर हा अतिशय सुंदर विषय आहे. कारण हल्ली प्रत्येक स्त्री ही आपल्या स्वतःच्या करिअरला घेऊन खूप पॉझेसिव्ह असते. तिलाही तिची स्वतःची ओळख निर्माण करायची असते, शिवाय घरही सांभाळायचं असतं. मग जेव्हा सुरुवातीच्या काळात तिला करिअर सुरू करायचं असतं तेव्हा तिला कोणकोणत्या मानसिक परिस्थितीतून तिला जावं लागतं, काय सांगणार?
2: बरोबर. घर ते करिअर हा जो विषय आपण आता घेतलेला आहे तो अतिशय चांगला विषय आहे. कारण तो प्रत्येक स्त्रीला त्या एका फेज मधून जावंच लागतं. आणि घर आणि करिअर या संदर्भात जर आपण बोलण्याचं ठरवलं तेव्हा एका स्त्रीला भरपूर आव्हाने समोर असतात. म्हणजे घर की करिअर. तर माझं असं सगळ्यांना सजेशन आहे किंवा मी असं सांगू इच्छिते की घर आणि करिअर ह्याच्यामध्ये बायफर्गेट करण्यापेक्षा याचा समतोल राखणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे आपण घराकडे लक्ष देऊयात की आपलं करिअर करूया. कारण ते एखाद्या स्त्रीचं स्वप्न म्हणजे करिअर असतं आणि घर हे घर असतं आणि तिथे वेळ देणं हे भागच असतं.
1: बरोबर.
2: त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीचा जेव्हा आपण समतोल राखतो तेव्हा आपल्याला घराकडे लक्ष देऊन करिअर करताना आपले स्वप्न पूर्ण आपण करू शकतो. आणि मानसिक आव्हानाबद्दल जर आपण विचार केला तर एक स्त्री ही सगळ्यात जास्ती आपल्या घराशी कनेक्टेड असते, आपल्या फॅमिलीशी कनेक्टेड असते, राईट? तर तेव्हा गिल्ट फिलिंग हा मानसिक तणाव ह्या स्त्रीला कायम असतो की जर आपण आपले स्वप्न पूर्ण केले की म्हणजे आपण घरातून बाहेर पडलो तर मग मला गिल्ट आहे की मी आई आहे तर मी मुलांना वेळ देऊ शकत नाही, मी एक बायको आहे तर मी घराकडे किंवा नवऱ्याकडे लक्ष देऊ शकत नाही. तर माझं असं सजेशन आहे की ह्या गोष्टींमध्ये कन्फ्यूज न होता घर आणि करिअरचा समतोल राखावा आणि मानसिक दृष्ट्या स्थैर्य म्हणजे स्टेबिलिटीनी पुढे जावं.
1: अगदी खरं आहे. आताच तुम्ही जसं म्हटलंय की घर आणि कामाचा ताळमेळ किंवा करिअरचा ताळमेळ त्यांनी राखला पाहिजे, तर तो कसा राखायला पाहिजे?
2: म्हणजे असं की आता आपण घर आणि कामामध्ये जो ताळमेळ म्हणतो आपण, म्हणजे घर

0: आणि करिअरचा समतोल राखणं. समतोल एका दिवसात तयार होत नाही, म्हणजे समतोल एका दिवसात आपल्याला क्रिएट करू शकत नाही आपण, राईट. तो रोजच्या छोट्या सवयींमधून तयार होतो.
1: बरोबर
0: बरोबर. सर्वप्रथम स्वतःसाठी स्पष्ट प्राधान्यक्रम ठरवणं आवश्यक आहे, म्हणजे मला काय हवंय आणि मला ही गोष्ट हवंय किंवा माझं हे स्वप्न मला पूर्ण करायचं आहे, तर त्याचं प्रायोरिटी वाईज आपण स्ट्रक्चर तयार करायला पाहिजे. म्हणजे मानसिक दृष्ट्या, म्हणजे सायकोलॉजी दृष्ट्या जर आपण त्याचा व्ह्यू बघितला, तर आपण जेव्हा असं प्रायोरिटीज प्राधान्य देतो की फर्स्ट टिक मार्क, सेकंड टिक मार्क, तर आपण त्याला जास्ती चांगल्या प्रकारे त्याचा समतोल राखू शकतो.
1: बरोबर.
0: आता महिलांनी प्रत्येक गोष्ट स्वतःच करायची अशी मानसिकता बदलली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे कुटुंबातील सदस्यांनी घर ही सर्वांची जबाबदारी आहे हे स्वीकारले पाहिजे. म्हणजे मी प्रत्येक गोष्ट करून करिअर करेल किंवा माझं स्वप्न पूर्ण करेल, कारण तर घराची संपूर्णपणे जबाबदारी ही माझीच आहे, हा एक मानसिकता स्त्रियांनी बदलली पाहिजे.
1: आणि असं होतं आपल्याकडे ना, कारण स्त्रियांना असंच वाटतं की हे सगळे कामं म्हणजे माझीच काम आहेत.
0: एक्झॅक्टली.
1: कोणाला वाटून घेऊ शकत नाही ती कामं.
0: करेक्ट. म्हणून म्हणजे जेव्हा आपल्याला घर करिअरचा समतोल साधायचा असतो, तेव्हा पहिला हा मानसिक दृष्ट्या त्यांनी आपला व्ह्यू बदलायला हवा की ही सगळी जबाबदारी माझी नाहीये, तर माझे स्वप्न पूर्ण करत असताना अर्थातच घरी सुद्धा मी काहीतरी देतेच आहे. तर सगळ्यांनी मिळून हे कामं करायला हवेत. आणि तितकंच महत्वाचं म्हणजे स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणं.
1: हो
0: बरोबर. कारण स्वतः आनंदी आणि निरोगी असाल तरच तुम्ही कुटुंब आणि करिअर दोन्ही सांभाळू शकाल. म्हणजे समतोल राखण्यासाठी मी सगळ्यांना सजेस्ट असं करू इच्छिते की सगळ्यांनी मिळून ही जबाबदारी पार पाडायला पाहिजे घराची, आणि स्वतःकडे सुद्धा फिजिकल आणि मेंटल ह्या दोन्हीही रिस्पॉन्सिबिलिटी त्या स्त्रियांची स्वतःसाठी आहे हे समजून त्यांनी पुढे जायला पाहिजे.
1: खरंच आहे राजसीताई. आणि बरेचदा असं होतं की नोकरी करणाऱ्या महिलांना नेहमी मी घराकडे किंवा मुलांकडे पुरेसं लक्ष देत नाही अशी अपराधीपणाची भावना सुद्धा सतत सतावत असते किंवा त्यांना जाणवत असते, तर एक सायकोलॉजिस्ट म्हणून तुम्ही या भावनेकडे कशा बघता?
0: अगदी बरोबर प्रश्न आहे, कारण जनरली हीच भावना मॅक्झिमम स्त्रियांमध्ये असते की मी कसं काय सगळीकडे लक्ष देऊ. आणि मी जी पहिल्यांदा पण तुम्हाला सांगितलं की गिल्ट फिलिंग हे सगळ्यात जास्ती फिलिंग आहे. ज्या करिअर आणि घर यांचा ताळमेळ समतोल राखतात त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्ती गिल्ट फिलिंग असतं. अपराधीपणाची भावना म्हणजे गिल्ट हे जे आपण सायकोलॉजिकल म्हणतो, त्याच्यामध्ये सतत आपल्याला असं वाटत असतं की मुलांना मी पुरेसा वेळ देऊ शकत नाहीये किंवा घराकडे मी दुर्लक्ष करते आहे. तर माझं असं सजेशन आहे त्यांना की स्वतःवर तुम्ही विश्वास ठेवा. तुमची किंमत दुसऱ्यांच्या मतावर अवलंबून नसते. म्हणजे गिल्ट केव्हा वाटतं? जेव्हा परक्यांनी कोणी आपल्याला म्हटलं की अगं तू हे काम केलं नाहीये किंवा तुझं लक्ष मुलांकडे नाहीये. ह्या गोष्टी जेव्हा दोन गोष्टी बोलल्या जातात जनरली, तेव्हा आपल्याला गिल्ट जास्ती वाटतं. आणि स्वतःच्या मनात गिल्ट असतंच की आपण मुलांना सोडून बाहेर जातोय. तर तेव्हा मी सजेस्ट करेल की स्वतःवर विश्वास ठेवा. तुमची किंमत दुसऱ्यांच्या मतावर अवलंबून नाही. स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा. लक्षात हे ठेवायला पाहिजे की तुम्ही फक्त कोणाची मुलगी, पत्नी किंवा आई नाही, तुम्ही स्वतःमध्ये एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहात. म्हणजे तुमची स्वतःची पण एक स्वतंत्र पर्सनॅलिटी आहे. तर तुमचं यश हे दुसऱ्यांच्या बोलण्यावर किंवा गिल्ट फिलिंगवर न जाऊ देता जे काही तुमचे स्वप्न आहे ते पूर्ण करा, ते अचीव्ह करा. आणि गिल्टवर खूप फोकस करू नका, तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी शोधा की ह्या गिल्ट फील असताना पण मी हे करते यांनी माझ्या संसाराला हातबळ लागतच आहे. तर ही पॉझिटिव्हिटी वर जास्ती फोकस करा आणि गिल्ट मागे टाका आणि पुढे जा.
1: खरंच आहे. मग यात घरच्यांनी कसा सपोर्ट करायला हवा?
0: हा, घरच्यांचा सपोर्ट हा प्रत्येक स्त्रीसाठी खूप इम्पॉर्टंट सपोर्ट असतो. जसं पहिल्या प्रश्नाला मी उत्तर देताना तुम्हाला म्हणले होते की एक जबाबदारी सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत जी एक स्त्री करत असते त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपापला वाटा वाटून घ्यायला पाहिजे. म्हणजे एखादी स्त्री स्वयंपाक करत असेल तर तिच्या पतीला जर वेळ असेल तर त्यांनी सुद्धा थोडस त्याला हातभार राहायला पाहिजे. जर घरी सासू असेल किंवा आई असेल किंवा कुठली पण व्यक्ती असेल, तिने सुद्धा ती रिस्पॉन्सिबिलिटी शेअर करायला पाहिजे. जेव्हा आपण रिस्पॉन्सिबिलिटी शेअर करतो तेव्हा मानसिक तणाव कमी येतो आणि ती बाई घरच्या सोबतच करिअरमध्ये पण तेवढ्याच चांगल्या प्रकारे काम करू शकते. त्यामुळे समतोल राखण्याचा किंवा शेअरिंग इज अ केअरिंग आपण हे जे म्हणतो, तर हे शेअरिंग ह्या घरामध्ये सगळ्यांचं झालं पाहिजे. पती असो, मुलगा असो, छोट्या छोट्या गोष्टी असो, त्यांनी ती मानसिकता निर्माण होते घरामध्ये की आपली आई काम करते आणि आपले स्वप्न पूर्ण करते. आपली आई, आपली बायको किंवा आपली सून सुद्धा, तर तिला शेअरिंग केलं तर ती आनंदाने दोन्हीकडे व्यवस्थित जबाबदाऱ्या पार पाडू शकते.
1: बरोबर. पण मग आता जर घरून पाठबळच मिळत नाहीये, सपोर्ट नाहीये, तर मग तिने स्वतःला मानसिकदृष्ट्या कसं सक्षम करायला हवं किंवा कसं खंबीर

0: करायला हवं, कारण बरेचदा असं होतं की घरातून सपोर्ट नसतो घरातला, मग तिने कसं मानसिक दृष्टी स्वतःला तुमच्या दृष्टिकोनातून
1: बरोबर जर आपण मानसिक दृष्ट्या बघितलं तर नक्कीच पाठिंबा असेल तर प्रवास सोपा होतो
0: हो
1: बरोबर, पण प्रत्येकाला तो मिळेलच असं पण नाहीये. अशा महिलांनी सर्वप्रथम स्वतःची किंमत स्वतः ओळखली पाहिजे, संवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे मला काय डिफिकल्टी जातात आहे, तुमचा पाठिंबा नसल्यामुळे मला ह्या डिफिकल्टी येतात आहे, हे मनातल्या मनात न ठेवता अक्रॉस द टेबल बसून ते शेअर केलं पाहिजे पुढच्या व्यक्तीशी, म्हणजे सासू असो घरातल्या लोकांशी सगळ्यांशी, आणि आपल्या स्वप्नाबद्दल शांतपणे कुटुंबाची संवाद साधला पाहिजे. कारण ते जेव्हा आपण बोलतो तेव्हाच आपण मार्ग काढू शकतो बरोबर, पण जर तरीही साथ मिळाली नाही आपण एवढं करून, म्हणजे सायकोलॉजी दृष्ट्या मी हे सजेस्ट करेल की सगळ्यात पहिले तुम्ही शेअर करा की तुमचे हे स्वप्न आहेत, तर आपण शेअरिंग करून मी हा प्रवास कसा चांगला घडवू शकतो करिअरचा प्रवास. पण जरीही जर आपल्याला पाठबळ मिळालं नाही तर स्वतःला मानसिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यावर भर द्या, म्हणजे यू शुड मेक मेंटली अँड फिजिकली व्हेरी स्ट्रॉंग दॅट यू कॅन अर्न इट प्रॉपरली. वेन यू शो युअर कॅपेबिलिटीज, म्हणजे तुम्ही कॅपेबिलिटीज जेव्हा दाखवता तेव्हा हे जे सगळे विरोध करणारे असतात त्यांचा विरोध शमतो आणि ते सुद्धा तुम्हाला पाठिंबा देतात. ह्या दोन प्रकारे तुम्ही अचीव्ह करू शकता.
0: खरंच आहे, म्हणजे सुरुवात ही आपल्याला करावी लागते. राजसीताई, करिअर मधली आव्हानं काय असू शकतात?
1: करिअर मधली आव्हाने बरेच असू शकतात, म्हणजे एका स्त्रीची आव्हाने निश्चितच मी म्हणेन की पुरुषापेक्षा थोडे जास्ती असतात, कारण तर स्त्रीवर सगळ्या जबाबदाऱ्या असतात, म्हणजे अगदी किचनमध्ये सकाळी चहापत्ती संपली काय आणि रात्री भाजी आहे की नाही किंवा कोणतं टिफिन करून द्यायचंय मुलाला, हे सगळे आव्हाने एक स्त्री आपल्या डोक्यात ते सगळ्या मानसिकदृष्ट्या, म्हणजे ते थिंकिंग प्रोसेस तिची ऑल द डे चालू असते, करिअर करताना सुद्धा ती थिंकिंग प्रोसेस सुरू असते. तर ह्या आव्हाने ह्या सगळ्या प्रकारच्या असतात, अगदी गॅस सिलेंडर संपले का किंवा मॅच बॉक्स म्हणजे आगपेटी संपली काय, तर हे आव्हाने स्त्रीचे असतात. तर मला असं वाटतं आपण प्री प्लॅनिंग केलं तर ह्या आव्हानाला सहजपणे आपण मात करू शकतो. म्हणजे एखादी स्त्री जर डॉक्टर असेल आणि तिला वारंवार सर्जरीला जायला लागत असेल तर तिचं टायमिंग नसतं, ती कधी जाते, तर आपण 8 दिवस आधी सगळं मानसिक दृष्ट्या पण असं विचार केला की आता 8 दिवसांनी ह्या गोष्टी संपतात आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहे, तर त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित केलं, लिस्ट व्यवस्थित केली, तर आपण ह्या आव्हानाला सहजच तोंड देऊ शकतो. आणि पाठिंब्याचं आव्हान जे होतं ते सगळ्यात मोठं आव्हान आहे, त्याच्याबद्दल आत्ताच आपण बोललेलो, ते सुद्धा आपण जर केलं आणि पॉझिटिव्ह व्ह्यू ठेवला की हा आज मला आव्हान आलेलं आहे पण तरीही मी माझं स्वप्न पूर्ण करणार आहे कारण ते माझं करिअर आहे, तर आपण हा पॉझिटिव्ह अप्रोच सगळीकडे ठेवला तर आपण सहजरित्या कुठल्याही आव्हानांवर मात करू शकतो.
0: खरंच असं होतं, म्हणजे जर पॉझिटिव्हिटी असेल तर आपण प्रत्येक गोष्ट सहज करून जातो हो ना.
1: करेक्ट करेक्ट.
0: राजसीते, तुम्ही एक समुपदेशक आहात तर अनेक प्रकारच्या समस्या घेऊन तुमच्याकडे पेशंट येतात
1: बरोबर,
0: तर आपल्या याच विषयाला धरून आलेल्या अनुभवांबद्दल तुम्ही काय सांगणार?
1: बरोबर. आता बरेच वेळ असं असतं की दोन पद्धतीचे पेशंट्स म्हणू किंवा क्लायंट्स आपण म्हणू, त्याला क्लायंट संबोधू, दोन प्रकारचे येतात. एक की ज्यांचं करिअर करायचं असतं आणि त्यांचं नुकतं लग्न झालेलं असतं त्यामुळे करिअरमध्ये ब्रेक येतो, तर माझं अशा लोकांना म्हणणं आहे की जरी तो ब्रेक आला तरी त्याला कॉमा समजा, त्याला फुलस्टॉप समजू नका, कारण तो कॉमा आहे आणि पुढे तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला तुमचे सगळे स्वप्न करिअर तुमचं साध्य करायचंय. बरेचसे ऑनलाईन सगळे उपलब्ध आहे, तर तुम्ही मार्ग काढा की मला कुठे मी फिट बसते. जर मी काही आव्हानं आलेले आहेत, मी बाहेर जाऊ शकत नाहीये, तर ऑनलाईन काही करिअर करा
0: बरोबर,
1: पण असं करू नका की माझा हा फुलस्टॉप आहे किंवा कुठलाही निगेटिव्ह थॉट तेव्हा डोक्यात घेऊ नका, तो कॉमा आहे समजून पुढे जा असं मी सगळ्यांना सजेस्ट करेल. आणि संधी भरपूर आजकाल आहे, पहिल्यासारखं राहिलेलं नाहीये. तुम्ही ऑनलाईन जॉब करू शकता आणि ऑफलाईन पण जॉब करू शकता, तर तसं तुम्ही अप्रोच ठेवा तुमच्याबद्दल.
0: बरोबर. तर राजसीते, आपली ही मुलाखत पुढेही अशीच सुरू ठेवूया, पण त्याआधी तुमच्या आवडीचं एखादं छानसं गीत ऐकूया आपल्या कार्यक्रमात. कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला?
1: मला तू

0: तर मैत्रिणींनो या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या पुढच्या मुलाखतीकडे. तर आज आपण इंद्रधनु या मालिकेमध्ये घर ते करिअर या विषयी डॉक्टर राजश्री राजूरकर यांच्याशी गप्पा करतोय आणि जाणून घेतोय. तर राजश्री ताई, आपला पुढचा प्रश्न आहे की अनेक महिलांमध्ये होणारे जे बदल असतात घर ते करिअर मध्ये, तर यामध्ये प्रोफेशनल बाउंड्रीज काय असू शकतात? म्हणजे
1: बरोबर, प्रोफेशनल बाउंड्रीजचा जर आपण विचार केला तर ते असू शकतात की प्रत्येक स्त्रीनी हे पण ठरवायला पाहिजे की माझं स्वप्न पूर्ण करताना त्याची मर्यादा काय आहे. म्हणजे असं नको असायला त्याच्यामध्ये की घरच्यांनी सगळ्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला, तुम्हाला सपोर्ट केलं आणि मग तुम्ही ते विसरून अगदी ते लिमिटलेस तुम्ही पुढे जा. एक हेल्दी बाउंड्रीज तुम्हाला समजायला पाहिजे की हा मी आज इतके तास काम केलं तर नाही म्हणता आलं पाहिजे कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये की नाही आता मला ह्याच्या पुढे घरी लक्ष द्यायचंय त्यामुळे ह्या कामाला मी नाही म्हणते. बरेच जणांची तारांबळ याच्यासाठी उडते कारण ते त्या नाही म्हणू शकत नाही. म्हणजे कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये ज्या सगळ्या काम करत असतात त्यांनी बॉसने सांगितलेले कामं ते करतच जातात आणि इकडे घरावरचा ताण वाढतो की घरच्या जबाबदारी मागे पडतात. तर मग ह्या ठिकाणी प्रोफेशनल बाउंड्रीजचं खूप महत्व आहे. तर कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये क्षेत्रात कार्यक्षेत्रात तुम्ही काम करत असताना तुम्हाला नाही हा शब्द म्हटला पाहिजे की नाही मी एक तास एक्स्ट्रा काम केलंय पण आता मला घराकडे वळायला पाहिजे. जेव्हा तुम्ही हे असे एक कॉन्फिडंट मत देऊ शकता दोन्हीकडे तेव्हा तुम्ही दोन्हीचं समतोल राखू शकता. तर हेल्दी बाउंड्रीज ह्या प्रत्येकाला समजायला पाहिजे.
0: अगदी बरोबर आहे. तसंच मग महिलांचं मानसिक आरोग्य या विषयावर सुद्धा तुमच्या दृष्टिकोनातून काय सांगणार तुम्ही?
1: बरोबर आहे. जेव्हा आपण महिलांचं मानसिक आरोग्य याच्याबद्दल विचार करतो तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न असतो की मानसिक आरोग्य हे महिलांच्या वयावर सुद्धा डिपेंड असतं. म्हणजे प्रत्येक वयामध्ये मानसिक आरोग्य बदलतं. कधी अँझायटी होते, कधी उगाच स्ट्रेस होतो, कधी असं वाटतं हे काम बरोबर होणार की नाही होणार. या सगळ्यासाठी रोज स्वतःकडे लक्ष देऊन 5 ते 10 मिनिटं मेडिटेशन ही प्रोसेस करायलाच हवी आणि रोज सकाळी उठल्यावर आज मी ह्या कामांना महत्व देणार आहे आणि हे कामं हे सेकंडरी आहे. प्रायोरिटी आणि सेकंडरी ह्या सगळ्या याची लिस्ट करून मेडिटेशन करून शांतपणे प्रत्येक आव्हानांना पुढे गेलं पाहिजे. मानसिक बळ जे असतं ही स्वतः स्वतःला देऊ शकते. ज्यावेळी बाई खसते तेव्हा घर आणि करिअर ह्याचा सुद्धा सगळीकडे खच्चीकरण होतं. बरोबर. तर हे खच्चीकरण न व्हायला स्टेबिलिटी, मानसिक स्टेबिलिटी ही खूप महत्वाची आहे. त्यामुळे पहिल्यांदा पण मी सांगितलं की जर बर्डन वाढत असेल किंवा तणाव वाढत असेल तर तुम्ही बोला, तुम्ही डिस्कस करा, पण कुठलंही फिलिंग किंवा कुठलंही इमोशन हे सप्रेस करू नका, म्हणजे दाबून ठेवू नका.
0: बरोबर.
1: मोकळे मनाने बोला आणि त्याच्यावर मार्ग काढा कारण ते सगळे मिळून आपण अचीव करू शकतो.
0: खरंच, आणि हे खूप जास्ती गरजेचं आहे मानसिक आरोग्यासाठी.
1: हो ना.
0: तसंच एक परत मला विचारायचं आहे की प्रत्येक गोष्टीतला पेशन्स आणि नेतृत्व आणि व्यक्तिमत्व विकास याविषयी सुद्धा थोडं.
1: बरोबर. नेतृत्व म्हणजे लीडरशिप आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. बरोबर. तर लीडरशिप क्वालिटीज ह्या ज्या असतात ह्या बऱ्याच महिलांमध्ये आपसुकच आलेल्या असतात. राईट. म्हणजे जन्मतः त्यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटीज असतात पण मला असं वाटतं ज्यांच्यामध्ये नसतात त्यांनी एक्स्ट्रोवर्ट व्हावं. म्हणजे जनरली इंट्रोवर्ट लोकांमध्ये लीडरशिप क्वालिटी तशा कमी असतात किंवा त्या दाखवत नाही. तर आपण थोडंसं एम्बीवर्ट ही पर्सनॅलिटी अडॉप्ट करायला पाहिजे. एम्बीवर्ट ही पर्सनॅलिटी इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट म्हणजे परिस्थितीनुसार आपण इंट्रोवर्ट आणि परिस्थितीनुसार आपल्याला एक्स्ट्रोवर्ट असायला हवं. प्रत्येकच वेळेला एक्स्ट्रोवर्ट म्हणजे प्रत्येकच वेळेला लीडरशिप हे कामात येत नाही. तर एम्बीवर्ट ही पर्सनॅलिटी जर आपण अडॉप्ट केली तर आपण लीडरशिप क्वालिटी अजून चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतो. आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये पण हाच भाग येतो. जेव्हा आपण खूप स्ट्रेसफुल असतो, घरून जर आपण खूप स्ट्रेस घेऊन आलो, स्ट्रेस हे सतत आपल्या डोक्यात असलं तर आपली पर्सनॅलिटी दबल्या जाते. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी येत असतात त्या गोष्टी सुद्धा आपण जस्टिफाईड समोर प्रेझेंट करू शकत नाही. बरोबर. तर तशा प्रकारे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सुद्धा साठी स्वतः आनंदी राहायला शिकलं पाहिजे. स्वतः जर तुम्ही आनंदी असाल तर तुमची व्यक्तित्व विकसित होणे किंवा पर्सनॅलिटी डेव्हलप ही जास्त प्रकारे चांगले होऊ शकते. त्यामुळे आनंदी राहायला पाहिजे, स्ट्रेस कमी घ्यायला हवं आणि समतोल राखायला हवा.
0: खरंच. आता याच उत्तराला किंवा याच प्रश्नाला आणखी एक प्रश्न असा आहे की आधुनिक काळातल्या बाहेर काम करणाऱ्या ज्या महिला असतात त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या आधीच्या पिढीच्या समस्यांपेक्षा मोठ्या आहेत की वेगळ्या आहेत?
1: आधीच्या पिढीच्या समस्यांपेक्षा मोठ्या

0: पेक्षा मी म्हणेल वेगळ्या आहेत. सगळ्यात जास्ती समस्या सोशल मीडिया जे सध्या आपण बघतोय, सोशल मीडियाची समस्या जसं त्याचे ऍडव्हान्टेज आहे तसे त्याचे डिसएडव्हान्टेज पण आहे. तर मी महिलांना सांगू इच्छिते की सोशल मीडियावर जे दिसतं आहे त्याच्यासोबत स्वतःला कम्पेअर करू नका. कारण ते जे आपल्याला दिसतंय ते खरं 100% खरं आहे का? म्हणजे 100% खरं तेव्हा ना ते नसतंच. तर बऱ्याचशा महिला त्याला कम्पेअर करतात स्वतःला, म्हणजे ते फिटनेसशी रिलेटेड असो किंवा खूप जास्त ही महिला अचीव्ह करते याच्याशी रिलेटेड असो. सोशल मीडियाचं आव्हान हे या क्षेत्रामध्ये हल्ली जास्ती वाढलेलं आहे. तर माझं सगळ्यांना असं आव्हान आहे की सोशल मीडियाला खूप बळी जाऊ नका. तुमच्यामध्ये जे बेस्ट आहे ते द्या आणि फळ तुम्हाला आपोआप मिळेल.
1: खरंच राजसीताई, महिलांच्या मानसिक स्वातंत्र्यासाठी त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य हे किती महत्वाचे असू शकतात?
0: मानसिक स्वातंत्र्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य किती आवश्यक असू शकतो हा जो प्रश्न आहे, हा परत मी म्हणेल की सगळ्या फॅमिलीजवर डिपेंड आहे बरोबर, आणि महिलांच्या सॅटिस्फॅक्शन लेवलवर पण डिपेंड आहे. इथे पहा परत सायकोलॉजी येते बरोबर. तर जर आपण मानसिक स्वातंत्र्य हे जे याच्यावर जर आपण डिस्कस केलं, तर जो तुमची सॅटिस्फॅक्शन लेवल किती आहे आणि तुमची स्वप्न किती आहेत याच्यावर पण आर्थिक स्वातंत्र्य डिपेंड असतं. म्हणजे जर एखादं आपल्याला खूप जास्ती व्यवस्थित फायनान्शियली स्टेबल घर मिळतं आहे समजा, तर तुम्हाला असं काम करायला हवं ज्यांनी तुम्हाला दोन्हीकडे हॅपीनेस असेल. आपल्याला महिलांना अगदी स्वच्छंद आयुष्य जगायचं असतं तेव्हा त्यांना आर्थिक स्वातंत्र्य हवं असतं आणि एक कॉन्फिडन्स लेवल त्यांची खूप वाढते कारण त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात. त्यामुळे मी म्हणेल अर्थातच जर तुम्ही करू शकत असाल तर आर्थिक स्वातंत्र्य हे मानसिक स्वातंत्र्यासाठी गरजेचं आहे.
1: खरंच, आणि म्हणूनच आज आपण बघतोय की प्रत्येक स्त्री ही करिअरच्या दिशेने वाटचाल सुद्धा करते, म्हणजे काहीतरी स्वतः आयुष्यात करायचं
0: करायला.
1: तर राजसीताई, महिलांसाठी घर ते करिअर करताना सुखी जीवनाचा मंत्र काय सांगणार?
0: माझा मंत्र तीन शब्दात सांगायचा आहे मला, तो म्हणजे संयम, सातत्य आणि स्वतःवरचा विश्वास. यश एका रात्री मिळत नाही. अनेक वेळा मेहनत करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही, पण प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवत असतं. आपण स्वतःला सतत अपडेट करत राहिलो तर शिकत राहिलो आणि हार मानली नाही तर यश नक्की तुमचं आहे. त्यामुळे मंत्र लक्षात ठेवा, संयम, सातत्य आणि स्वतःवरचा विश्वास.
1: खरंच
0: हा मंत्र सगळीकडे लागू पडतो. प्रत्येक स्त्रीबद्दल घर ते करिअर या सब्जेक्टमध्ये मला एक कविता म्हणावीशी वाटते. काय आहे तुझी कहाणी, तुझ्या कुटुंबाची तूच राणी, भिणे तुझ्या नाही तत्वात, करी हरेक संकटावर मात, प्रत्येक युक्ती तुला ज्ञात, आव्हानांना पाजणार पाणी, तुझ्या कुटुंबाची तूच राणी. अशा प्रकारे राणी सारखी पर्सनॅलिटी ठेवून घर आणि करिअर दोन्ही सुद्धा आव्हाने एक स्त्री छान रित्या पॉझिटिव्ह अप्रोचनी सक्षमपणे करू शकते.
1: खरंच खूप छान. तर डॉक्टर राजेसी राजूरकर, आपण इथे आलात आणि खूप छान मुलाखत

मैत्रिणींनो, आपण ऐकत होतात इंद्रधनू या मालिकेमध्ये घर ते करिअर या विषयावर डॉक्टर राजसी राजूरकर यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, आता बघता बघता आपल्या कार्यक्रमाची वेळ इथेच संपत आली आहे. पण सख्यांनो, जाता जाता सध्याचे दिवस हे पावसाळ्याचे आहेत, तेव्हा पिण्याचं पाणी निर्जंतुक करूनच वापरा. बाहेरचे पदार्थ खाणं शक्यतो टाळा. स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या, आनंदी रहा आणि आपला लाडका वनिता मंडळ कार्यक्रम नियमित ऐकत रहा. सख्यांनो, आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरचपुरे. आता मी तुमची मैत्रीण सुवर्णा पाटील आजच्यापुरता तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आकाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ। लोकसभा 2 वाजेपर्यंत तर राज्यसभा 2:15 वाजेपर्यंत तहकूब। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ हटवल्याबद्दल मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांची माफी। तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल बलात्कार प्रकरणात दोषी। आणि देशाच्या काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस। आसाममध्ये पुराच्या बळींची संख्या 95 वर। जंतर मंतर इथल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेली पोलीस कारवाई यासह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तर राज्यसभेचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर 2:15 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर सभागृहात हिरोशिमा आणि नागासाकी इथल्या अण्वस्त्र हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। व्यापक स्तरावर विनाशकारी शस्त्रास्त्रांपासून मुक्त असं जग निर्माण करण्याप्रती सभागृह वचनबद्ध असून अण्वस्त्रांचं निर्मूलन करून जागतिक शांतता आणि सलोखा सुनिश्चित करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प करत असल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात सांगितलं। त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस

पोलीस कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली, त्यावर संसद ही चर्चा करण्यासाठी, प्रश्न उपस्थित करण्यासाठी आणि विचारांची अर्थपूर्ण देवाणघेवाण करण्यासाठी असते असं बिर्ला म्हणाले. त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिला, त्यामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाज सुरू झाल्यावर वाणिज्य उद्योग आणि रसायन आणि खते विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचे अहवाल सभागृहात मांडण्यात आले. त्यानंतर विरोधकांच्या गदारोळात अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर सुरू केला. काही सदस्यांनी अत्यंत महत्वाचे मुद्दे उपस्थित केले, यावर सभागृहातल्या प्रत्येक सदस्याने शिष्टाचार पाळावेत आणि संबंधित मुद्द्यांवरच बोलावं अशी अपेक्षा असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. मात्र विरोधकांच्या गदारोळामुळे अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर 2:15 वाजेपर्यंत तहकूब केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फेसबुक पोस्ट तात्पुरती हटवल्याबद्दल मेटा प्लॅटफॉर्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागितल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. तसंच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बाललैंगिक शोषणाशी संबंधित मजकूर आणि डीप फेक मधल्या चुका मान्य केल्या असून एका विशिष्ट प्रकारच्या मजकूराला प्राधान्य देण्यासाठी मोठी रक्कम देण्यात आल्याचं मान्य केल्याचं सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअपची मालकी असलेल्या मेटाच्या जागतिक व्यवहार विभागाचे प्रमुख जोएल कॅपलान यांच्या नेतृत्वाखालच्या पथकानं काल माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. त्यानंतर मेटाने आपल्या प्लॅटफॉर्म्सच्या कामकाजात त्रुटी राहिल्याचं मान्य केल्याचं यात म्हटलंय. मेटाच्या प्रणाली निकामी का झाल्या आणि अशा समस्यांचं निराकरण करताना कंपनीला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला हे सरकारला जाणून घ्यायचंय. तसंच भारताच्या कायदेशीर आवश्यकता आणि त्याचं पालन सुनिश्चित करण्याची कंपनीची भूमिका याबाबत प्लॅटफॉर्म्सना अधिक स्पष्ट संदेश देणं आवश्यक असल्याचं सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. उत्तर प्रदेशात लखीमपूर खीरी इथं 2021 झालेल्या हिंसाचार प्रकरणातला मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला जामीनाच्या अटींमध्ये आणखी शिथिलता द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ले बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर आज या जामीन अर्जावर सुनावणी झाली. मिश्रा यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यासह इतर कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित राहता येत नसल्याचा युक्तिवाद यावेळी करण्यात आला, मात्र हा युक्तिवाद न्यायालयानं फेटाळला. तहलका या नियतकालिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं बलात्कार प्रकरणी दोषी ठरवलंय. 5 वर्षापूर्वी या प्रकरणी गोवा सत्र न्यायालयानं तेजपाल यांच्या निर्दोष मुक्ततेचा निर्णय आज उच्च न्यायालयाने रद्द केला. आपण राजकीय बळी असून 2 मुलींचे वडील असल्याचा दावा करत तेजपाल यांनी शिक्षेत सवलत देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. 2013 एका सहकाऱ्यावर बलात्कार केल्याचा आरोप तेजपाल यांच्यावर होता. 2021 गोवा सत्र न्यायालयानं त्यांना निर्दोष मुक्त केलं होतं. त्यानंतर गोवा सरकारने उच्च न्यायालयात या निकालाला आव्हान दिलं होतं. या प्रकरणी न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. या प्रकरणाचा निकाल आज दुपारी जाहीर होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात सुरू असलेल्या डॉक्टरांच्या संपाची मुंबई उच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली. या प्रकरणी न्यायालयानं भारतीय वैद्यकीय संघटना, महाराष्ट्र निवासी डॉक्टर्स संघटना आणि राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला नोटीस बजावली. प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू आहे. मेडिकल फार्माकॉलॉजीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करायची परवानगी देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय वैद्यकीय संघटनेनं 24 तासांचा देशव्यापी संप पुकारलाय. झारखंडमध्ये राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत असून भरती परीक्षेतल्या अनियमिततेविरोधात गेले 4 दिवस सुरू असलेलं विद्यार्थी आंदोलन आणखी तीव्र झालंय. विद्यार्थ्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपलं सरकार वचनबद्ध असून दोषींविरोधात कारवाई सुरू आहे असं सरकारने समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय.

0: देशाच्या काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाने कहर केलाय. आसाममध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. 14 जिल्ह्यांमधल्या सुमारे 1,60,000 नागरिकांना पुराचा फटका बसलाय. पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 95 पोहोचली. पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या शिवसागर जिल्ह्यात 50 जणांचा बळी गेलाय, तर चराईदेव जिल्ह्यात 21 जण दगावले. आसामच्या 6 जिल्ह्यांमध्ये सरकारने एकूण 100 मदत केंद्र सुरू केली आहेत. 16,951 हेक्टरपेक्षा जास्त शेत जमीन पाण्याखाली गेले. आसाममधल्या पूरस्थितीचा काल केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांच्याबरोबर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी पूरग्रस्तांचा बचाव, पुनर्वसन आणि पूरग्रस्त भागात रोगराई वाढू नये यासाठीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. ओदिशात पूरस्थिती आटोक्यात आले. महानदीसह अनेक नद्यांची पाणी पातळी सर्वसाधारण होती, मात्र जोरदार पावसामुळे भुवनेश्वर जलमय झालंय. हवामान विभागानं पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दिलाय, त्यामुळे आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली. उत्तराखंडमध्येही डेहराडून, चमोली आणि बागेश्वर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. उत्तराखंड सरकारने आज शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना सुट्टी जाहीर केली. जिल्हा आपत्कालीन केंद्र 24 तास सुरू ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी दिले. महाराष्ट्र, उत्तराखंड, झारखंड, पश्चिम बंगाल, ओदिशा, मध्य प्रदेश आणि गोवा या राज्यांमध्ये हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. हरियाणा, चंदीगड, बिहार, छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ईशान्य भारतातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. भारतीय रेल्वेने आदर्श सवलत करारातल्या सुधारणांना मंजुरी दिली. याअंतर्गत कंटेनर ट्रेन ऑपरेटर्सना आता 25 कोटी रुपयांच्या एकसमान नोंदणी शुल्कासह अखिल भारतीय परवाना घेऊन देशभरात रेल्वेद्वारे कंटेनर गाड्या चालवण्याची परवानगी दिली जाईल. त्याचबरोबर सरकारने विविध मार्गांच्या श्रेणींसाठी स्वतंत्र परवाने आणि शुल्क आकारणीची पूर्वीची पद्धतही रद्द केली. पश्चिम आशियात तणावाची स्थिती असूनही 60 मालवाहू व्यापारी जहाजांनी होर्मुझची समुद्रधुनी सुरक्षितपणे पार केल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. आतापर्यंत आखाती प्रदेशातून 3,972 भारतीय खलाशांना मायदेशी परत आणण्यात आलं, तर 24 तास कार्यरत असलेल्या प्रतिसाद प्रणालीने हजारो फोन कॉल्स आणि ईमेल्स हाताळल्याचं सरकारने संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. लोकसभा 2 वाजेपर्यंत तर राज्यसभा 2:15 तहकूब. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ हटवल्याबद्दल मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांची माफी. तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल बलात्कार प्रकरणात दोषी. आणि देशाच्या काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस. आसाममध्ये पुराच्या बळींची संख्या 95. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: बहन शब्द से कोई गाना याद आया आपको? जरा बताइए. इबारत में भाई बहन है और भाई बहन वाला गाना याद आए तो जरूर बताइए.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. 2 दिवसीय ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेला आजपासून मुंबईत सुरुवात. राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागे घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. आयएमए कडून संप मागे घेण्याचं आश्वासन. आणि तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना लैंगिक अत्याचार प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फेसबुक पोस्ट तात्पुरती हटवल्याबद्दल मेटा प्लॅटफॉर्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फेसबुक पोस्ट तात्पुरती हटवल्याबद्दल मेटा प्लॅटफॉर्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागितल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. तसंच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बाल लैंगिक शोषणाशी संबंधित मजकूर आणि डीपफेक मधल्या चुका मान्य केल्या असून एका विशिष्ट प्रकारच्या मजकुराला प्राधान्य देण्यासाठी मोठी रक्कम देण्यात आल्याचं मान्य केल्याचं सरकारनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. राज्यात सध्या एसआयआरची प्रक्रिया सुरू असून 17 ऑगस्टपर्यंत गृहभेटीत गणना अर्ज भरून द्यायचे आहेत. त्यानंतर 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. मनोरंजन क्षेत्रात व्यवसाय सुलभता येण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक आणि वृद्धीसाठी पोषक वातावरण निर्मिती होत असल्याचं प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे. मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. तरुण वर्गाला अधिकाधिक संधी देऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यंदा इफ्फी सोबतच ब्रिक्स चित्रपट महोत्सव होणार असल्याची माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी यावेळी दिली. ब्रिक्सच्या 20 देशातले 500 अधिक सदस्य या परिषदेत सहभागी झाले आहेत. या देशातल्या विविध भाषा नागरीकरण परंपरा यांची देवाणघेवाण व्हायला या परिषदेतून मदत होणार असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागे घ्यावा आणि जेवणानंतर कामाला सुरुवात करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले. या डॉक्टरांची बाजू आपण ऐकून घेऊ असं आश्वासनही प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठानं दिलं. न्यायालयाच्या निर्देशानंतर संघटनेनं संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं. या संपाची न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली होती. जर डॉक्टरांनी काम करायला नकार दिला तर त्यांचं वेतन थांबवलं जाईल असा इशाराही न्यायालयानं दिला. संपादरम्यान जर महानगरपालिकेच्या रुग्णालयात एखादा रुग्ण दगावला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल न्यायालयानं केला. मेडिकल फार्माकॉलॉजीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करण्याची परवानगी देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय वैद्यकीय संघटनेनं 24 तासांचा देशव्यापी संप पुकारला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तहेलका मासिकाचे मुख्य संपादक तरुण तेजपाल यांना बलात्कार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं आज दोषी ठरवलं आणि त्यांना 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 10 लाख रुपयांपेक्षा जास्त दंडही त्यांना ठोठावला आहे. तेजपाल यांना निर्दोष ठरवणारा म्हापसा सत्र न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवला. गोवा सरकारच्या याचिकेवर न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित सामसंडेकर यांनी हा निर्णय दिला. तेजपाल यांना गोवा पोलिसांसमोर आत्मसमर्पण करायला न्यायालयानं 2 आठवड्यांची मुदत दिली आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं तेजपाल यांनी सांगितलं आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणका आधारित घेण्याचं नियोजन आहे. त्यासंदर्भात केंद्र सरकारनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर याचिकाकर्त्यांनी आणि डॉक्टरांच्या संघटनांनी म्हणणं मांडावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. नीट पेपर फुटीसंदर्भातल्या

याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले. गडचिरोली जिल्ह्यात कोठी ते पिपली बुर्गी मार्गावरचा कोठी कोरानार पूल पडल्यामुळे महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. बांदिया नदीवरचा हा पूल हल्लीच बांधला गेला असून 3 वर्षापूर्वी त्याचं उद्घाटन झालं होतं. या भागात 30 आणि 31 जुलै या 2 दिवसात 200 ते 210 मिलीमीटर पाऊस झाल्यानं बांदिया नदीला पूर आला आणि पाणी या पुलाच्या 2 ते 2.5 मीटर उंचीवरून वाहत होतं अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुलाच्या संरचनेचं नुकसान झालं असून पुलाच्या बांधकामातील तांत्रिक बाबींची त्वरित चौकशी केली जाईल असं गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंड्या यांनी म्हटलं आहे. मुंबई विद्यापीठातले सर्व शैक्षणिक विभाग, संलग्न महाविद्यालयं, स्वायत्त महाविद्यालयं आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतल्या पदवी, पदव्युत्तर आणि 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व महाविद्यालयांनी 4 ते 12 ऑगस्ट 2026 या कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, तसंच विद्यार्थ्यांनी याच कालावधीत प्रवेश पूर्व ऑनलाईन नोंदणी करावी आणि त्यांना ज्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या महाविद्यालयांचे अर्ज भरावेत असं विद्यापीठानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीचं तात्काळ निवारण करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलात काल विद्यार्थी कुलगुरू संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध महाविद्यालयांमधल्या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या तक्रारींची प्रत्यक्ष सुनावणी करून अनेक तक्रारींचं तात्काळ निवारण करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय समस्यांचं जलद, पारदर्शक आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन आता दर महिन्याच्या 1 बुधवारी आणि 3 शुक्रवारी हा उपक्रम आयोजित केला जाईल असं विद्यापीठाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. भारतीय रेल्वेनं आदर्श सवलत करारामधल्या सुधारणांना मंजुरी दिली आहे. याअंतर्गत

0: श्रोते हो, विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकत होतात. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ.
1: केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलं

0: वेळीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल. आणि आणखी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरु पुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.
2: भावी लोकांना याचं महत्व पटावं म्हणून दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. मित्रांनो, आईचं दूध हे बाळाच्या वाढीसाठी खूप महत्वाचं असतं, कारण बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व घटक त्यात योग्य प्रमाणात असल्याचं म्हटलं जातं. यामुळे बाळाचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास होतो. त्याचप्रमाणे आईच्या दुधामध्ये पोषक घटकांसोबतच रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा असते, ज्यामुळे बाळाला निमोनिया, जुलाब यासारख्या संसर्गजन्य रोगांपासून बचाव करण्याची ताकद मिळते. मित्रांनो, स्तनपानाचा फायदा हा नवजात शिशूंना तर होतोच, पण त्यासोबत तो आईला सुद्धा होत असतो. काय आहेत ते फायदे थोडक्यात जाणून घेऊया. तर स्तनपानामुळे गरोदर काळात वाढलेलं वजन कमी होण्यास मदत होते, तसंच ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण देखील कमी होतं आणि सोबतच डिप्रेशनचं प्रमाण सुद्धा कमी होत असल्याचं अभ्यासकांनी म्हटलंय. मित्रांनो, खरं तर आजही म्हणावी तितकी याविषयी समाजात जनजागृती नाहीये, म्हणूनच ती मोठ्या प्रमाणात व्हावी या हेतूनेच आपण दरवर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान जागतिक पातळीवर स्तनपान सप्ताह साजरा करत असतो. नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युवणे कार्यक्रमात मित्रांनो, आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूयात सांजवेळ ही मालिका देविका चौधरी ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.

सर्वांना नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण देविका। आजच्या सांजवेळ या कार्यक्रमात मी तुमचे मनापासून स्वागत करते। मित्रांनो, आजचा आपला विषय आहे पावसाळ्याच्या आठवणी आणि गरमागरम भजी। मित्रांनो, पाऊस म्हणजे फक्त आकाशातून पडणारे थेंब नाहीत, तर पाऊस म्हणजे मातीचा दरवळणारा सुगंध। खिडकीतून बाहेर पाहत एक गरम चहाचा कप आणि त्यासोबत गरमागरम कांद्यांच्या भजींची प्लेट। खरं सांगायचं तर पहिला पाऊस पडला की आपल्या मनातला लहान मुलगा किंवा मुलगी पुन्हा जागी होते।

कोणाला पावसात भिजायला आवडतं, कोणी खिडकीतून बसून पाऊस पाहत गाणी ऐकतो, तर कोणी फक्त आईला एकच प्रश्न विचारतो, आई आज भजी होणार ना? पाऊस आणि भजी हे समीकरण कधी आणि कोणी तयार केलं माहित नाही, पण ते आजही प्रत्येक घरात तितकंच लोकप्रिय आहे. घरभर पसरलेला भजींचा सुगंध, स्वयंपाक घरातून येणारा फोडणीचा आवाज आणि सगळे एकत्र बसून केलेल्या गप्पा, यापेक्षा सुंदर संध्याकाळ अजून काय असू शकते? पावसाळा म्हणजे फक्त हवामान नाही, तो आठवणींचा ऋतू आहे. शाळेत असताना पावसामुळे मिळालेली सुट्टी, कॉलेजमध्ये मित्रांसोबत केलेला अचानक चहाचा प्लॅन, छत्री असूनही मुद्दाम भिजणं आणि घरी आल्यावर आईचं प्रेमाने म्हणणं, आधी टॉवेल घे नाहीतर सर्दी होईल. आज आयुष्य खूप धावपळीचं झालं आहे, पण पाऊस पडायला लागला की आपण 2 मिनिटं का होईना थांबतो आणि न कळत एखादी जुनी आठवण मनात डोकावून जाते. काही लोकांना पहिल्या प्रेमाची आठवण येते, तर काहींना मित्रांची, काहींना फक्त बालपणाची. पावसाची हीच तर जादू आहे, तो फक्त रस्तेच नाही तर मनही ओलं करून जातो. म्हणून आज संध्याकाळी जर तुमच्या शहरात पाऊस पडला तर मोबाईल थोडा बाजूला ठेवा, एक गरम चहाचा कप घ्या, भजींचा आस्वाद घ्या आणि आपल्या माणसांसोबत मनमोकळ्या गप्पा मारा, कारण काही क्षण फोटो मध्ये नाही तर मनात जपण्यासाठी असतात. आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे पाऊस पडायला लागला की आपल्या खाण्याच्या इच्छा सुद्धा बदलतात. गरमागरम भजी, वाफळता चहा, कणीस, वडापाव यांची आठवण आपोआप येते. रस्त्याच्या कडेला उभं राहून मित्रांसोबत चहाचे घोट घेत गप्पा मारण्याची मजा काही वेगळीच असते. त्या क्षणी महागड्या हॉटेलची गरज नसते, कारण खरी चव असते ती सोबतच्या माणसांची, मनमोकळ्या गप्पांची आणि पावसाच्या सरींची. अशा छोट्या छोट्या क्षणांमुळेच आयुष्य अधिक सुंदर आणि आठवणीत राहणारं बनतं. मित्रांनो, पावसाळ्यात निसर्गही अगदी नव्याने बहरून येतो. झाडांवरची हिरवाई, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट, डोंगरांवर पसरलेलं धुकं, हे सगळं पाहिलं की मनालाही एक वेगळी शांतता मिळते. कधी कधी वाटतं आयुष्य कितीही धावपळीचं असलं तरी अशा क्षणांसाठी थोडस थांबायलाच हवं, कारण निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले काही क्षण आपल्या मनाला नवसंजीवनी देऊन जातात. पण पावसाची खरी मज्जा तेव्हाच येते जेव्हा आपल्या आवडत्या माणसांची साथ असते. कुटुंबासोबत गच्चीत बसून पावसाचा आनंद घेणं, मित्रांसोबत भिजत केलेली मस्ती किंवा एखाद्या जुन्या गाण्यावर न कळत गुणगुणं, हे क्षण खूप साधे असतात पण आयुष्यभर लक्षात राहतात. म्हणून या पावसाळ्यात फक्त पावसाचा नाही तर आपल्या माणसांसोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाचा मनापासून आनंद घ्या, कारण शेवटी आठवणीत राहतात त्या गोष्टी नाहीत तर त्या क्षणासोबत असलेली माणसं.

0: दे अधिकारी म्हणून माझी फेब्रुवारी 1987 नेमणूक झाली आणि 31 जानेवारी 2023 कमोडोर या रँकवरून नौसेनेच्या शिक्षण शाखेचा प्रमुख म्हणून मी निवृत्त झालो. नौसेनेत असताना हवामानशास्त्र आणि समुद्रविज्ञान याच्यामध्येही मी विशेष प्रशिक्षण केलं आहे आणि हवामान खाते आणि नौसेना समुद्रविज्ञान जो विभाग होता त्याचा पण मुख्य म्हणून मी काम पाहिलेलं आहे.
1: वा, आपल्या चर्चेची सुरुवात करताना माझा सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की नेव्हल सर्व्हिसेसमध्ये कुठल्या प्रकारचे कमिशन्स असतात त्याबद्दल तुम्ही थोडं सांगा.
0: नेव्हीमध्ये प्रवेश करण्याच्या 2 पद्धती आहेत, एक तो ऑफिसर्स एंट्री आणि एक सेलर्स एंट्री. तर ऑफिसर्स एंट्रीमध्ये परमनंट कमिशन आहे आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशन आहे आणि सेलर्स एंट्री आजकाल अग्निवीर म्हणूनच होते.
1: जसं तुम्ही म्हणालात की शॉर्ट सर्व्हिस कमिशन्स आणि परमनंट सर्व्हिस कमिशन्स हे 2 प्रकार आहेत, तर त्यामध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये प्रवेश घेण्यासाठी कुठल्या प्रकारचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो आणि परमनंट कमिशन आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये काय फरक आहे त्याबद्दल तुम्ही सांगा.
0: परमनंट कमिशनमध्ये जे रुजू होतात त्यांची रिटायरमेंट सुपर ॲन्युएशन प्रमाणे असते आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये जो रुजू होतात त्यांची पहिलेची एंगेजमेंट 7 वर्षांची असते, मग ती 10 वर्ष आणि 14 वर्षापर्यंत वाढवता येते.
1: बरं, या दोन्ही सर्व्हिस कमिशन्समध्ये रुजू होण्यासाठी कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण घ्यायला हवं किंवा कुठल्या परीक्षा द्यायला हव्यात त्याबद्दल तुम्ही युवकांना काय गाईड कराल?
0: पहिली एंट्री तर 12वीनंतर आहे. तुम्ही 12वीत असताना सुद्धा या प्रवेश परीक्षेमध्ये भाग घेऊ शकता. ही UPSC द्वारा केली जाते. ती NDA आणि नेव्हल अकॅडमीसाठी एंट्रन्स एक्झामिनेशन असते. त्याची ऑनलाईन परीक्षा होते. परीक्षामध्ये पास झाल्यानंतर त्याची मेरिट लिस्ट होते. मग तुम्हाला सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचं आमंत्रण येतं. मग तुम्ही सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड केल्यानंतर त्याची पुन्हा मेरिट लिस्ट तयार होते आणि मग तुम्हाला कॉल लेटर येतं. मग तुम्हाला जिथे सांगितलं असेल तिथे तुम्हाला प्रशिक्षणाला रुजू व्हावं लागतं. 12वीनंतर केल्यानंतर तुम्हाला मग नेव्हल अकॅडमीत गेले तर 4 वर्षात तुम्ही तिथे इंजिनिअरिंगचं प्रशिक्षण प्राप्त कराल आणि त्याच्यानंतर ऍक्च्युअल नौसेनेच्या सेवेमध्ये रुजू व्हाल.
1: ओके,
0: तर शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये तुम्ही ऑलरेडी ग्रॅज्युएट झालेले असता, त्यांच्यासाठीच आहे ती, 12वीनंतर नाही आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला नेव्हीच्या ज्या बऱ्याचशा वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला भाग घेता येतो, तुम्हाला त्याच्यामध्ये प्रवेश करता येतो. त्याच्यासाठी इंडियन नेव्हीची पहिले एंट्रन्स टेस्ट असते. ती एंट्रन्स टेस्ट पास केल्यावर मग तुम्हाला सर्व्हिस सिलेक्शन बोर्डसाठी बोलावणं येतं आणि मग सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड क्लिअर केल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर मिळतं मेरिट प्रमाणे.
1: बरोबर, जसं तुम्ही म्हणालात की 12वीनंतरच आपण प्रशिक्षणासाठी सुरुवात करू शकतो, तर 12वीपर्यंत किंवा त्याच्या पुढेही ज्या मुलांच्या वेगवेगळ्या स्ट्रीम्स असतात, म्हणजे कोणाचं बॅकग्राऊंड सायन्स झालं, कॉमर्स झालं, इंजिनियर्स झाले, तर या सगळ्या वेगवेगळ्या बॅकग्राऊंड स्ट्रीम्स असलेल्या मुलांसाठी नेव्हल सर्व्हिसेसमध्ये कुठल्या प्रकारचा स्कोप आहे किंवा संधी आहेत?
0: नेव्ही तशी टेक्नॉलॉजी इंटेन्सिव्ह सर्व्हिस आहे, त्यामुळे जास्ती करून विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना आणि टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना जास्ती वाव आहे. आर्ट्स आणि कॉमर्सच्यांना थोडा कमी वाव आहे कारण तेवढ्या व्हेकन्सीज नाही आहेत, पण त्यांच्यासाठी पण संधी आहेत. जे इंजिनियर झालेले असतात ते डायरेक्ट इंजिनियर होऊन पण नेव्हीमध्ये जॉईन करू शकतात. पहिले मी सांगितलं की 12वीनंतर तुम्ही जॉईन झाले की नेव्ही तुम्हाला इंजिनियर बनवते आणि मग रुजू करून घेते, पण डायरेक्ट एंट्री इंजिनियर पण होऊ शकतात, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले पण होऊ शकतात.
1: ओके, आणि म्हणजे हा झाला आपला प्रशिक्षणाचा भाग की थिअरी एक्झाम्स आणि सगळा, पण नेव्हल सर्व्हिसेसमध्ये रुजू होण्यासाठी शारीरिक मापदंडाच्या काही क्रायटेरियाज असतात का, त्याबद्दल तुम्ही काय गाईड कराल?
0: शारीरिक मापदंड आहेत, उंची कमीत कमी 157 सेंटीमीटर लागते आणि दृष्टी चांगली पाहिजे, 6x6 पाहिजे. हे 2 महत्वाचे आहेत. स्विमिंगची अशी पहिलेपासून कंपल्शन नाही आहे, पण नेव्हीत गेल्यानंतर तुम्हाला स्विमिंग शिकवलं जाईल आणि ते तुम्हाला आलंच पाहिजे.
1: नक्कीच. आता आपण बघतो की नेव्हल सर्व्हिसेसमध्ये किंवा बाकीही सगळ्या डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये मुली पण समान रूपाने आणि इक्वली रुजू होत आहेत किंवा त्याच्याबद्दल शिक्षण घेत आहेत, प्रशिक्षण घेत आहेत, तर मुलींसाठी कुठल्या वेगळ्या प्रकारच्या परीक्षा किंवा काही वेगळे क्रायटेरियाज असतात का, त्याबद्दल काय सांगाल?
0: मुलींसाठी शारीरिक मापदंड थोडेसे कमी आहेत, पण बाकी ज्या एंट्रीज आहेत, आता जवळपास सगळ्याच ब्रँचेसमध्ये मुलींना प्रवेश आहे नेव्हीच्या, ऑफिसर एंट्री आणि अग्निवीर एंट्री दोन्हीमध्ये आहे. तर त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी शारीरिक मापदंड सोडले तर बाकी याच्यामध्ये मग काही वेगळं नाही आहे. तुम्हाला 30 परीक्षा द्याव्या लागते, तुमच्यासाठी वेगळी परीक्षा नाही, तुम्हाला 30 फिजिकल

0: एफिशियन्सी टेस्ट पार करावी लागते, त्याचा मापदंड थोडा रिलॅक्स्ड असेल.
1: बरोबर.
0: पण आहे तेच धावणे, उठाबशा, बेंच प्रेस आणि सिटअप्स, या गोष्टी तुम्हालाही कराव्या लागतात, मेललाही कराव्या लागतात.
1: बरोबर.
0: फक्त त्याच्यामध्ये किती वेळात किती करायचं याचा थोडासा फरक आहे.
1: आणि याला लागूनच एक दुसरा प्रश्न असा की जी नौखी पिढी आहे किंवा जी अगदीच युवा पिढी आहे ज्यांना या सगळ्या सर्व्हिसेसमध्ये रुजू होण्याची इच्छा आहे, ज्यांनी आत्ताच सुरुवात केली आहे, त्या सगळ्यांना सुरुवातीपासनं त्यांनी कसं याकडे बघावं त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन द्याल?
0: अजून एक एंट्री आपण अजून बोललो नाही, ती म्हणजे अग्निवीर एंट्री. पहिले मी सांगितलं ते ऑफिसर लेवलच्या एंट्री होत्या, तुम्ही अधिकारी म्हणून रुजू होता. आणि आता भारत सरकारने 2022 साली अग्निपथ स्कीम चालू केली. देशातल्या तरुणांना सशस्त्र सेनेमध्ये काम करण्याचं अग्निदिव्य काय असतं त्याचा अनुभव देण्यासाठी ही विशेष स्कीम चालू केली आहे. आणि त्याच्यामध्ये 4 वर्षाचा बॉन्ड हे असतो, अनुबंध असतो.
1: अच्छा.
0: त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा एंट्रन्स टेस्ट द्यावी लागते. पहिले रजिस्ट्रेशन करावं लागतं, मग एंट्रन्स टेस्ट द्यावी लागते. ते क्लिअर झालं तर मग तुम्हाला स्टेज 2 साठी बोलावतात. त्याच्यामध्ये तुमचे मग फिजिकल फिटनेस टेस्ट, तुमची पुन्हा परीक्षा घेतली जाते. त्याच्यामध्ये जर तुम्ही उत्तीर्ण झाला तर मग तुमची मेडिकल होतं. त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर तुमचा पुन्हा मेरिट लिस्ट बनतो आणि तो मेरिट लिस्ट स्टेट वाईज बनतो.
1: बर.
0: कारण राष्ट्रीय सर्व्हिस असल्यामुळे प्रत्येक प्रांताचं त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन पाहिजे असतं. ते एखाद वेळेला एका स्टेटचं मेरिट आणि दुसऱ्या स्टेटच्या मेरिटमध्ये फरक असू शकतो, पण त्यांनी ते प्रपोर्शनली डिव्हाइड केलेले असतात. आणि तशा तर लोकांना मग बोलावतात, मग त्यांना शेवटी INS चिल्का म्हणून आहे तिथे ट्रेनिंगला जावं लागतं. तिथे 5-6 महिने ट्रेनिंग केल्यानंतर मग त्यांची वेगवेगळ्या जागी नेमणूक होते. तर 4 वर्षांपैकी 3.5 वर्ष तर म्हणजे अर्धा वर्ष तर तसंच गेलेलं असतं, 3.5 वर्षाची त्यांची नोकरी उरली असते. त्याच्यामध्ये त्यांच्या 1-2 पोस्टिंग होऊ शकतात. आणि ही पण तरुणांसाठी एक खूप चांगली संधी आहे. 17.5 ते 21 वर्ष वयाचं वय आहे याच्यासाठी. आणि वेगवेगळ्या ट्रेड्समध्ये तुम्हाला नंतर INS शिल्कामधून ते अलोकेट करतात सर्व्हिसच्या रिक्वायरमेंटप्रमाणे. त्याच्यामध्ये एक अग्निवीर सिनियर स्कूल रिक्रूट आहे ज्याच्यामध्ये 12वीनंतर तुम्हाला प्रवेश देतात. एक अग्निवीर डिप्लोमा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 12वी आणि डिप्लोमानंतर टेक्निकल डिप्लोमानंतर प्रवेश मिळतो. आणि एक अग्निवीर मॅट्रिक रिक्रूट आहे म्हणजे तुम्हाला 10वीनंतर त्याच्यामध्ये प्रवेश मिळतो. बाकी स्टेज 1 स्टेज 2 प्रोसेसेस तशाच आहेत. आणि एकदा तुम्ही सर्व्हिस जॉईन केली की 4 वर्षानंतर मग तुम्हाला मोकळं केलं जातं. त्याच्यामध्ये तुम्हाला दरवर्षी फिक्स पगार मिळतो आणि 4 वर्षानंतर तुम्हाला एक सेवानिधी पॅकेज मिळतं ज्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन असतं आणि गव्हर्नमेंटचं तितकंच असतं. जवळपास 11 लाखाचं ते पॅकेज असतं. आणि त्याच्याशिवाय त्यांना रेशन, मेडिकल, सर्व्हिसमध्ये असताना कॅन्टीन, ट्रॅव्हलिंग अलाउन्स या सगळ्या सुविधा पण असतात.
1: बरं. जसं तुम्ही आत्ता अग्निवीरबद्दल आम्हाला सांगितलं की त्याची प्रशिक्षण पद्धती वेगळी असं, पण याशिवाय तरुणांना किंवा जे मुलं या वाटेकडे जाऊ इच्छितात त्यांना या अग्निवीर प्रकल्पाबद्दल आणखीन काही वैशिष्ट्य किंवा मुद्दे आहेत का की जे माहिती पाहिजेत?
0: त्याच्यामध्ये तुमचे शारीरिक मापदंड आहेत. त्याच्यामध्ये तुमचं फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आहे की तुम्हाला किती वेळामध्ये काय केलं पाहिजे. त्याच्या परीक्षेचे 2 परीक्षा आहेत म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये चांगलं राहिलं पाहिजे. आणि गणित जे 12वीतले आहेत त्यांनी फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स घेतलेलं पाहिजे. जे डिप्लोमा आहेत त्यांनी 12वी फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स घेऊन डिप्लोमा केलेला पाहिजे. आणि मॅट्रिक जे आहे त्यांनी सायन्स आणि गणित असतं मॅट्रिकमध्ये, तर ते पाहिजे. हे त्यांचे मुख्य हे आहेत. आणि 4 वर्षानंतर मग तुम्हाला जेव्हा तुम्ही 25% लोक आर्म फोर्सेस ठेवून घेतात.
1: अच्छा.
0: तुम्ही सर्व्हिसमध्ये कसं परफॉर्म केलं 4 वर्षांमध्ये त्याच्यावरून ते मेरिट ठरवतात आणि 25% लोकांना ऍबसॉर्ब करतात. बाकीच्या लोकांसाठी वेगवेगळ्या मिनिस्ट्रीजनी आपल्या याच्यामध्ये रिझर्वेशन दिलेले आहेत. जसं डिफेन्स मिनिस्ट्रीनी भारतीय तटरक्षक दल, कोस्टगार्ड, DRDO आणि बाकीचे त्यांच्या बऱ्याचशा डॉकयार्ड्स वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एंट्री मिळू शकते. मिनिस्ट्री ऑफ होमकडून पण 10% रिझर्वेशन दिलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे पॅरामिलिटरी फोर्सेस आहे त्याच्यामध्ये एंट्री मिळू शकते. हे म्हणजे जे एक सर्व्हिसमॅन असतात त्यांना सोडून अग्निवीर लोकांसाठीच आहे. अग्निवीर लोक जेव्हा 4 वर्षानंतर त्यांचा बॉन्ड संपतो तर त्याच्यानंतर ते एक सर्व्हिसमॅन बनत नाहीत, ते अग्निवीरच म्हणून त्यांची एंट्री आहे. त्यांचं नाव अग्निवीर आहे.
1: अच्छा.
0: तर त्याच्यासाठी त्यांना बँकांकडूनही बऱ्याचशा सवलती आहेत. बँकांच्या परीक्षांमध्ये त्यांना हे आहे. स्टेट गव्हर्नमेंटनी पण रिक्रुटमेंटमध्ये त्यांच्यासाठी पर्सेंटेज ठेवलेलं आहे. म्हणजे 4 वर्षाची सेवा दिल्यानंतर त्यांच्यासाठी बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज सरकारने ऑलरेडी तयार

0: ठेवलेलं आहे.
1: ओके, खूप धन्यवाद सर की तुम्ही ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलीत, आणि मला नक्कीच खात्री आहे की युवकांना त्याची फार मदत होईल. या विषयाला घेऊनच एक दुसऱ्या विषयाकडे मला असं वळायचं आहे की नेव्हल फोर्सेस म्हटलं किंवा नेव्ही म्हटलं की दोन मुद्दे जनरली डोक्यात येतात, एक म्हणजे मर्चंट नेव्ही आणि इंडियन नेव्ही. तर आपल्या श्रोत्यांसाठी या दोन नेव्हीजमधला फरक किंवा या दोन नेव्हीजमध्ये रुजू होण्यासाठी प्रशिक्षणातला फरक, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: मर्चंट नेव्हीचं मुख्य काम आहे की मालाची वाहतूक करणे, त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांच्यापाशी शस्त्रसामुग्री वगैरे काही नसते. जहाज चालवण्याचं प्रशिक्षण, इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, नेव्हिगेशन, कम्युनिकेशन या प्रकारचं प्रशिक्षण लागतं. त्याच्या वेगळ्या अकॅडमीज आहेत, ते मिनिस्ट्री ऑफ शिपिंग खालती येतात. तर ज्यांना मर्चंट नेव्ही जायचं आहे त्यांच्यासाठी वेगळ्या स्कीम्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये एंट्री वेगळी आहे. भारतीय नौसेना म्हणजे डिफेन्स, हे सगळे जे मर्चंट ट्रॅफिक चालू आहे, भारताचा जवळपास 70% मालवाहतूक समुद्री मार्गाने होते. आपले ऑइल रिग्ज आहेत, आपलं फिशिंग कम्युनिटी आहे, या सगळ्यांना संरक्षण देण्याचं काम नेव्ही करते. नेव्हीचे मुख्य म्हणजे चार आहेत. एक तर म्हणजे युद्ध करणे जरूर पडल्यास, दुसरं आहे डिप्लोमॅटिक, तिसरं आहे कॉन्स्टेबलरी, म्हणजे नेव्हीला पूर्ण समुद्राच्या सुरक्षेची जबाबदारी दिलेली आहे. मग नेव्हीबरोबर तटरक्षक दलही काम करतं आणि कोस्टल पोलीस असतात तेही करतात, पण ओव्हरऑल कमांड नेव्हीची असते. आणि चौथं आहे डिप्लोमॅटिक आणि ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स. तर मर्चंट नेव्हीमध्ये हे रोल्स नाही आहेत. मर्चंट नेव्हीचं काम फक्त मालाची वाहतूक करणे, आणणे नेणे एवढंच आहे. युद्ध झालं इराणच्या खाडीमध्ये तर ते अडकून पडले, नेव्हीला जाऊन त्यांना आणावं लागतं. त्यामुळे दोन्ही एंट्रीजमध्ये आहेत, त्यांचे आपले आपले वैशिष्ट्ये आहेत. पण भारतीय नौसेनेची नोकरी नेहमीच राष्ट्रसेवा.
1: हो बरोबर, जसं तुम्ही म्हणालात की भारतीय नौदलाची सेवा म्हणजे राष्ट्रसेवा, मला असं विचारायचं की आता म्हणजे तुम्ही निवृत्त झाल्यानंतर तुमचा जो हा प्रवास होता नेव्हल सर्व्हिसेसमधला, आणि म्हणजे तुम्ही रुजू झाल्यापासून ते रिटायर होईपर्यंतचा जो प्रवास होता, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: फार एक्साइटिंग प्रवास होता तसं म्हटलं तर, कारण माझी नेव्हीमध्ये जॉईन व्हायची अशी काही हे नव्हतं, म्हणजे डोक्यामध्ये नव्हतं.
1: बरं,
0: जाहिरात पाहिली, अप्लाय केला, SSB क्लिअर झालो, रुजू झालो, पण त्याच्यानंतर आय नेव्हर रिग्रेटेड का जॉईन केलं करून. जवळपास भारतभर फिरलो, परदेशात गेलो, विमानवाहक INS विराटवरती काम केलं, वेगवेगळ्या मुख्यालयांमध्ये काम केलं. आणि जे पण नेव्हीचे तीन डायमेन्शन्स आहेत, एव्हिएशन, सरफेस नेव्ही आणि सबसर्फेस नेव्ही, या तिन्ही यांना हवामानशास्त्र आणि समुद्र विज्ञानाच्या दृष्टीने रेग्युलर माहिती पुरवणे हा फार आनंदाचा होता. शिक्षण विभागाचा प्रमुख म्हणून सगळे शिक्षण सांभाळणे, सगळ्या परीक्षा सांभाळणे, सगळ्या लायब्ररी सांभाळणे, राजभाषा सांभाळणे, शाळा सांभाळणे, हा एक छान अनुभव होता.
1: वा, खूप छान. खरंच आज म्हणजे आमचं भाग्य की आम्हाला तुमचा हा प्रवास ऐकायला मिळतो आणि तुमच्याकडनं एवढ्या गोष्टी शिकायला मिळतात. चर्चेची शेवट करताना मला असा प्रश्न विचारायचा आहे की आजच्या युवकांसाठी किंवा तरुण पिढीसाठी तुम्ही काय संदेश द्याल किंवा त्यांना काय मार्गदर्शन करू इच्छिता?
0: राष्ट्र सर्वात पहिले आलं पाहिजे आपल्या थॉट प्रोसेसमध्ये. आणि आपलं करिअर, आपण कोणतंही करिअर घेतलं, डिफेन्स फोर्सेसमध्ये जरी नाही आणि बाकीचंही करिअर केलं, तरी राष्ट्रहितासाठी नेहमी काम केलं पाहिजे. कोणतंही काम छोटं नसतं, त्यामुळे तरुणांनी वेगवेगळ्या चुकीच्या मार्गांना न जाता चांगल्या मार्गाने जाऊन आपलं करिअर निवडावं असं माझं मत आहे. जर तुमचं सशस्त्र सेनेत सिलेक्शन नाही जरी झालं, कारण रिक्रुटमेंट थोडंसं टफ असतं, कारण शेवटी तुम्हाला बाउंड्री देशाच्या सरहद्दीवर जायचं आहे, त्यामुळे चांगलेच लोक पाहिजे. पण तसे बाकीचेही बरेच आहेत ज्याच्यातून तुम्हाला देशासाठी काम करता येतं. DRDOच्या लॅबोरेटरीज आहेत, IT आहे, किंवा आजकाल नेव्ही आत्मनिर्भर आहे. जास्ती करून नेव्हल शिप जे आहेत त्यांचे 70-80% भारतातच बनत आहेत. तर म्हणजे इंडस्ट्रीलाही खूप स्कोप आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्टली नाही तरी इनडायरेक्टली बरंच सशस्त्र सेनेसाठी करू शकता. त्यामुळे युवकांनी आपलं करिअर अगदी काळजीपूर्वक निवडावं असं माझं आवाहन आहे.
1: वा, खूप खूप धन्यवाद सर. आणि हा खरंच खूप मौल्याचा संदेश होता जो नक्कीच तरुण पिढीला कामात येईल. पुन्हा एकदा तुमचे खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला इतकं मौल्याचं आणि सुंदर मार्गदर्शन केलं. हे खरंच आमचं भाग्य आहे की आज आम्हाला तुमच्याकडनं एवढ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. पुन्हा एकदा नागपूर आकाशवाणी स्टुडिओतर्फे मी

0: श्रीमती अडावतकर, तुमचे मनापासून आभार मानते.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मित्रांनो, आताच आपण करिअर मंत्र या मालिकेअंतर्गत रिटायर्ड कामोडोर आनंद अभ्यंकर यांची सन्मती अडावतकर हिने घेतलेली मुलाखत ऐकली. यासोबत वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. तुम्हाला आपलाचा युवा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल आयडीवर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युवा कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या युवा कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: जय जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की.
2: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
3: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
2: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण
3: नौसेना स्वरवंदना.
2: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
3: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
2: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
3: नौसेना स्वरवंदना.

सुरेश वाडकर आणि नोबिना मिरजकर यांनी गायलेलं अजय झणकर यांचं गीत आपण ऐकलं. आनंद मोडक यांचं संगीत होतं आणि चित्रपट सरकारनामा आणि याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली

0: महाराष्ट्र कोंकण गोवा प्रदेशेषु अतिवृष्टिमुद्दिश्य पीतवर्णीया संचेतना प्रख्यापिता। अमेरिका देशस्य यूजीन नगरे प्रवृत्तायां विश्व एथलेटिक्स अंडर 20 प्रतियोगितायां भारतस्य कुंतक्षेपकौ आशीष यादव टी धरणीधरनः तथा चक्रक्षेपिका अमानत कंबोज च स्वप्रतिस्पर्धानां अंतिमचक्रं प्रविष्टवन्तः इति वार्ताः।
1: हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे आणि आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम। संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत। कार्यक्रम कामगार सभा।

0: कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या कामगार सभेत आपल्या भेटीला आल्या आहेत साधना मोरे. त्या घर कामगार महिलांसाठी काम करत असतात आणि त्या स्वतःही घर कामगार महिला म्हणून सध्या कार्यरत आहेत आणि त्यामुळे घर कामगार महिलांची नेमकी आजची परिस्थिती काय आहे, त्यांच्या समस्या काय आहेत आणि त्याच्यावर सरकारतर्फे काही उपाययोजना, प्रशिक्षण कशा प्रकारच्या महिला घेऊ शकतात, या सगळ्यांची माहिती आज आपण साधनाताईंकडून घेणार आहोत. तर साधनाताई, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: साधनाताई. आता सुरुवातीला आम्हाला सांगा की घर कामगार म्हणून तुम्ही आता सुद्धा काम करत आहात, तर हे तुम्ही कधीपासून सुरू केलं?
1: अच्छा, गेल्या 30 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे. माझं शिक्षण गावी झालेलं.
0: बरं.
1: जेव्हा मी 5वीमध्ये होते तेव्हा माझी आई वारली, त्याच्यानंतर एकच वर्षांनी बाबा वारले आणि सगळा म्हणजे आमचा भावंडांचा जो सांभाळ होता तो माझ्या मोठ्या दादानी आणि वहिनीने केला. आणि त्याच्यानंतर मग दादा मुंबईला कामाला गव्हर्नमेंट सर्वंट होते ते विटीला आणि तिथे जॉब करत असताना म्हणजे आता आमचा सांभाळ त्यांनी केला, मग त्यांनी आम्हाला मुंबईला आणलं आणि माझं ऍडमिशन शाळेमध्ये इथे विक्रोळी इथे पहिला राहायचो आम्ही आणि विक्रोळीमध्ये ते ऍडमिशन केलं. पण तिथे गावचं शिक्षण आणि मुंबईचं शिक्षण याच्यामध्ये थोडंसं आणि तेव्हा शिक्षणाचं महत्व कळलं नाही की शिकल्याने काय बदल घडू शकतो आणि कंटाळा केला आणि त्यामुळे म्हणजे शाळा सोडली. पण भावाची इच्छा होती माझी खूप शिकावं, पण कंटाळा केला आणि शाळा सोडली. त्याच्यानंतर मग
0: म्हणजे कितवी पर्यंत शिकला तुम्ही?
1: मी 7वीपर्यंत माझं शिक्षण झालं.
0: बरं.
1: 6वीला म्हणजे गावाला झाला आणि तिथे ऍडमिशन म्हणजे 7वीपर्यंत शिक्षण झालं. त्याच्यानंतर मग घरामध्ये म्हणजे काही त्या काळामध्ये काही टीव्हीचं म्हणजे माध्यम नव्हतं जास्त आणि मग सगळे कामं तर वहिनी वगैरे करायच्या, मग कंटाळा यायचा घरी बसून काय करणार. आणि माझी बहीण अशीच कामाला रात्रंदिवस काम करत होती आणि मग आमची मानलेली मावशी जी आहे त्यांना मी सांगितलं की मला सुद्धा कुठेतरी काम बघा, कारण मी काय करणार, शाळा सोडली आहे, अभ्यासामध्ये कंटाळा केला आणि तेव्हा काहीच कळलं नाही शिक्षण आणि काय फरक पडू शकतो. त्याच्यानंतर मग तिथे मला त्या मावशीने कामाला लावलं, पण तिथे जे ते काम होतं त्या टायमाला 500 रुपयामध्ये रात्रंदिवसाचं काम आणि तिथे वर्तणूक चांगली केली जात नव्हती तिथे. आणि म्हणजे दिवसभर काम करून घ्यायचं म्हणजे सांगेल ते काम करायचं त्यांचं असं होतं. त्याच्यानंतर 3 वर्ष मी त्या घरी काम केलं, पण मग मावशींना सांगितलं आणि एका दिवशी असं पण झालेलं की काही माझ्या हातून कप की काय असं तुटला होता त्यांचा, म्हणजे खूप इम्पॉर्टंट होता माहिती नाही, तर तो तुटल्याच्या नंतर त्यांनी माझ्या एक कानाखाली सुद्धा मारलं होतं. पण तेव्हा ते म्हणजे असं सांगू कोणाला, म्हणजे घरी गेल भावाला सांगितलं तर भाऊ नक्की नको, आणि त्यांचं तेच होतं की तू काम नाही करायचं आहे ना घरी, पण माझ्या हट्टामुळे मी ते काम सुरू केलं. त्याच्यानंतर मग नाही सांगितलं, मग तेच गोष्ट मी त्या मावशींना सांगितलं की मावशी असं असं आहे. पण जेव्हा माझे भाऊ यायचे वगैरे असं भेटायला वगैरे किंवा नातेवाईक तेव्हा त्या चांगल्या म्हणजे त्यांच्या समोर चांगले बोलायचे, म्हणजे असा त्रास देत आहेत तिथे असं काहीच नव्हतं.
0: बरं.
1: तर मग त्याच्यानंतर मी ते 3 वर्ष तिथे काम केलं, 3 वर्षाच्या नंतर मी सोडलं.

0: त्याच्यानंतर मला वरळीला एका ठिकाणी मावशीने जॉबला लावलं, म्हणजे कामाला. तिथे कामाला लावलं तर ते मालक वर्ग, म्हणजे म्हणतात ना की म्हणजे आईच मला मिळाली अशी.
1: बरं.
0: की खूप छान, म्हणजे त्यांना, म्हणजे त्यांनी मला मुलगी मानलं. आणि असं नाही, वर्तवणूक चांगली होती तिथे असं नाही की तू काम करतेस तर हे, म्हणजे स्वतःच तिथे, म्हणजे टेबलावर जिथे बसायचे ते त्यांच्या ते जेवायचो वगैरे. टीव्ही बघायला कधी हे नव्हतं त्यांचं काही असं, म्हणजे खूपच छान होते. आणि त्यांचं आवर्जून नाव घ्यावंसं वाटतं. त्यांचं नाव आहे निशा छाबलानी आणि हरीश छाबलानी. म्हणजे त्यांनी मला मुलगीच मानली. आणि दिदी, आणि तो म्हणजे जी दिदी होती आमची, ती असं वाटत नव्हतं मी तिथे काम करते. त्यांनी मला मुलगी, म्हणजे लहान बहीण, आणि अशी काम कमी आणि मस्ती जास्त वगैरे, खूपच छान होतं. आणि
1: म्हणजे आधीचा जेवढा तुमचा अनुभव वाईट होता तेवढाच तुम्हाला इथे चांगला अनुभव पण मिळाला. बरं. आता महिलांसाठी तुम्ही काम करायला लागला की महिलांचे प्रश्न असतील तर त्यामध्ये लक्ष घालतात, तर ह्याची गरज तुम्हाला का वाटली?
0: काही काळानंतर माझं, म्हणजे मी आता 3-4 वर्ष मला वाटतं मी तिथे काम केलं. त्याच्यानंतर माझा विवाह झाला विनोद मोरे यांच्याशी. ते सुद्धा ड्रायव्हर आहेत. आणि 2012 गोष्ट आहे, आमचा SRA प्रोजेक्ट चालू होता आणि आजूबाजूला घरं तुटली होती. आणि तिथे म्हणजे दोन्ही कपार्ट्या, आम्हाला नाही तोडायचं आहे किंवा आम्हाला एवढं एवढं पाहिजे अशा मागण्या होत्या. आणि आमच्या काही अशा घरं होती ती तुटली नव्हती आणि आजूबाजूला तुटलं होतं. आणि 2012 ते आमचं घर 11:30 सुमारास जेव्हा आम्ही झोपायला जात होतो, बिछाना टाकला होता आणि झोपायला जात होतो, ते छप्पर पूर्ण आमच्या अंगावर, माझा मुलगा म्हणजे असेल 7 वर्षाचा काहीतरी असेल. त्याच्यानंतर ते आम्हाला वाचवायला गेले, म्हणजे आम्ही खाली आणि त्याच्यावरती आम्हाला वाचवायला गेले. म्हणजे त्यांच्या पाटानेला हे झालं, म्हणजे इजा झाली. तर त्याच्यानंतर त्यांचा बॅगचा प्रॉब्लेम चालू झाला. मग त्यांनी ते म्हणजे ड्रायव्हिंगचं काम नाही होत आहे, म्हणजे बसायला होत नव्हतं, मग ते सोडूनच दिलं. सोडल्याच्या नंतर मग ते थोडा दिवस म्हणजे घरीच होते, 4-5 वर्ष तरी घरी. मग नंतर अजून लागले पण त्यांना काही जमलं नाही. आणि मग त्यांनी प्रयत्न सुद्धा केला नाही की दुसरं कुठलं, म्हणजे त्यांना काम जमलंच नाही. त्याच्यामुळे सगळी जबाबदारी मग माझ्यावर आली. पण मग ते मुलाचं शिक्षण, माझा हा हेतू होता की मुलाचं शिक्षण मी शिकले नाही, पण म्हणजे असं वाटत होतं ना की आता मी शिकले असते. म्हणजे माझ्याबरोबर जे विद्यार्थी होते, कोणी डॉक्टर झालं, कोणी काही झालं, प्रत्येक मनाला कुठेतरी खंत होती की मी ते शिकली नाही.
1: पण शिक्षणाची उणीव तुम्हाला आता भासायला लागली.
0: पण त्याच्यानंतर असा एक योग आला की आम्ही बचत गटाच्या माध्यमातून तिथे, ते वाकोलाच्यावरच आहे, तिथे स्टॉल लावायचो. आणि करोना काळाच्या नंतरची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर मग ती माझी मैत्रीण होती एक नवीन जुळलेली, तिने आम्ही असंच प्रश्न केला. आणि आम्हाला अजून माहिती पण नव्हतं एवढ्या वर्ष, कारण येणं जाणं बाहेर कुठेच नव्हतं जास्त. त्याच्यामुळे ते आनंदरात्र विद्यालय, म्हणजे सकाळी कामं करून संध्याकाळी तुम्ही शिकू शकता, हे अजून माहितीच नव्हतं. तर मग माझ्या त्या मैत्रिणीने सांगितलं कसं असं आनंदरात्र विद्यालय आहे, तिथे आपण शिकू शकतो. तर मला खूप हौस वाटली की चला आत्ता शिक्षणाला, म्हणजे तेव्हा शिक्षण नाही घेतलं पण आता पण शिक्षण. त्याच्यानंतर मग आम्ही ऍडमिशन तिथे घ्यायचं ठरवलं. ऍडमिशन तिथे गेलो आम्ही, तिथे पण आम्हाला चांगली वागणूक दिले, प्रिन्सिपल असो किंवा सगळे सर असो. म्हणजे लहानपण नाही का, पहिल्यापासून लहान जगता आलं तिथे. आणि गेल्याच्या नंतर छानच वाटलं तिथे. आणि त्यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला शिकवलं. आणि माझ्या मैत्रिणीला पण जोडून घेतलं त्यांच्याबरोबर. त्या पण घाबरल्या की एवढ्या कालानंतर तुम्ही आता आपण शाळेत जाणार, लोक काय म्हटलं, लोकांचा काय विचार करायचा, काहीच नाही. आपल्याला जे वाटतंय आपण चांगल्या कामासाठी करतोय ना. मग त्या सुद्धा, त्या अगदी मुलाक्षर सुद्धा येत नव्हत्या त्यांना. तर ते मुलाक्षरापासून त्यांनी म्हणजे खूप छान प्रकारे सगळं सर्व शिक्षकांनी शिकवलं. आणि मी आता गेल्या वर्षी 2025 10वी पूर्ण केली आणि पास झाले.
1: अरे वा.
0: मला असं कुठेतरी वाटतं की हा खरंच शिक्षणामुळे खूप काही बदल होऊ शकतो. त्याच्यानंतर मग मी ह्या युनियन, आमचे महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियन आहे, पहिली संघटना होती. संघटना आमच्या आवर्जून नाव घेऊस वाटतं, जान दिवस यांचं आमच्यासाठी लढल्या आणि आमच्यासाठी आमचे हक्क काय आहेत त्यांनी म्हणजे आम्हाला सांगितलं. संघटना केली, सरकार पुढे कायदा मांडण्याचा, 2008 जो कायदा आहे घरकामगारांचा, घरकाम हे काम आहे आणि घरकामगार हे कामगार आहेत. तर त्यांनी आमच्यासाठी लढा दिला, युनियन तयार केली. युनियनच्या माध्यमातून आमचे अधिकार काय आहेत, आम्ही सुद्धा कामगार आहोत ना, आमचे अधिकार काय आहेत हे सुद्धा त्यांनी आम्हाला हे केलं. आणि त्या माध्यमातून प्रशिक्षण, म्हणजे नवीन नवीन ट्रेनिंग युनियनच्या माध्यमातून, त्याच्यातून खूप काही शिकायला मिळालं. आणि महिलांसाठी आपले अधिकार काय आहे ते महिलांना आम्ही सांगत गेलो.
1: वा, अशा प्रकारे

0: तुम्ही या कामामध्ये हळूहळू तुमचं येणं झालं. साधारणतः आता सांगा की आजची घर कामगारांची स्थिती, म्हणजे घर कामगार महिला ज्या आहेत त्यांची स्थितीचं वर्णन तुम्ही कसं कराल, काय सांगाल?
1: आत्ताची स्थिती तर सांगायला गेला तर महिलांची स्थिती अजून पण म्हणजे बरी नाही आहे. कारण अजून पण सरकारने किमान वेतन ठरवलं नाही आहे. म्हणजे ज्या कामाचं ते जर ह्या एरियामध्ये एवढा त्याच कामाचं 5,000 जर जेवणाचं मिळत असेल तर दुसऱ्या ठिकाणी त्याच कामाचं 6,000-7,000 म्हणजे त्यांना जे मालक वर्ग बोलतील की आम्ही एवढं देतो तर त्याच पैशामध्ये त्यांना करावं लागतं. कारण मग ते कसं होतं म्हणजे महिलांना पण वाटतं बाबा चल आपण घरी बसून तरी काय म्हणजे एवढं तरी नाही मिळणार तर तेवढं तर तेवढं हे समजून महिला तिथे काम करतात असं. आणि दुसरी अशी स्थिती आहे की म्हणजे काही मालक वर्ग म्हणजे सगळेच मालक वर्ग असे नाही बोलता येईल, काही मालक वर्ग खूप छान आहेत, अनुभव पण आलाय आणि आमच्या महिला पण सांगतात की आमचे मालक वर्ग खूप छान आहेत. पण काही ठिकाणी असे मालक वर्ग आहेत की त्यांना वॉशरूम सुद्धा यूज करून देत नाही तर त्याच्यामुळे मग आमच्या महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. तर हे कुठंतरी त्याला बदललं पाहिजे की आज आमची घरेलू कामगार एवढा तुमच्या घरी येते, तुमचं घर स्वच्छ करते आणि तिलाच म्हणजे वॉशरूमला जाण्याला तुम्ही मनाई करता तर हे कुठंतरी चुकीचं वाटतं. तर हा कुठेतरी बदल घडायला पाहिजे.
0: बरोबर. महिलांना तुम्ही वेगवेगळ्या तऱ्हेचं प्रशिक्षण देता असं तुम्ही सांगितलं तर ते नेमकं कशा प्रकारचं असतं?
1: आता कसं आहे ना मॅडम की काही महिलांना गुडघेदुखीचा त्रास आहे वगैरे किंवा काही महिलांना असं होतं की पगार वाढवा म्हटलं मॅडमला की मॅडम लोक तुला कर एवढ्या पगारामध्ये करायचंय तर कर नाही तर निघून जा. तर हे युनियनच्या ह्याच्यातून म्हणजे जेव्हा मीटिंग्स होतात किंवा आम्ही चर्चा करतो त्या माध्यमातून आम्हाला कळलं गेलं की महिलांचं म्हणजे असे प्रॉब्लेम आहेत. मग त्या माध्यमातून आमच्या महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियननी चर्चा केली, ठरवलं की आपण काहीतरी महिलांना उद्योग सुरू करून देऊया. म्हणजे असं महिलांचे कामं केलं तर घर कसं चालणार. त्याच्या माध्यमातून म्हणजे कुकिंगचं बोला किंवा सोप बनवणं, मेणबत्ती बनवणं किंवा बॅग बनवणं, असं मशीन शिलाई वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांना ट्रेनिंग दिला. आणि आता महिला सक्षम पण झाल्या आहेत युनियनच्या माध्यमातून की आपले छोटे छोटे स्टॉल सुद्धा लावतात किंवा शिलाई करतात, ऑर्डर्स घेतात आणि खूप छान प्रकारे आमच्या आता घरेलू कामगार काम करत आहेत. आणि खूप छान वाटत आहे मला तर की म्हणजे असं सक्षम झालेले आहेत आमच्या घरेलू कामगार. पण कुठेतरी ते असं वाटतं की मालक वर्गांचे तिथे वागणूक मिळते ते कुठेतरी बदल व्हायला पाहिजे.
0: साधारणतः अजून एक गोष्ट झाली की आता घरकामाचं स्वरूप सुद्धा बदलत चाललंय. म्हणजे वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुणं आलं किंवा भांडे घासण्याचं सुद्धा आता मशीन असतं किंवा घरातली साफसफाईसाठी सुद्धा व्हॅक्युम क्लिनरने साफ केलं जातं. तर हे स्वरूप बऱ्यापैकी बदलत चाललंय तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: ते तर आता म्हणजे आता ज्या आमचा प्रयत्न तेच चालू आहे युनियनच्या माध्यमातून. आता आमच्या महिलांना काही लोकांना मशीन चालवता येत नाही किंवा ते भांड्यांचं वगैरे काय नवीन मशीन आले ते सुद्धा चालतात तर त्याचा विचार चाललेला आहे की ते सुद्धा आम्ही प्रशिक्षण देऊ त्यांना जेणेकरून आमच्या घरेलू कामगारांना म्हणजे ते काम असं नाही की तिथं गेलं आणि ते काम आलं नाही. म्हणजे आता ते जरी मशीन आली तरी ते मशीन आपोआप करत नाहीये ना.
0: बरोबर.
1: आपली जी घरेलू कामगार आहे तिथे ते जाऊन करणार तेव्हाच ती मशीन मध्ये सगळं भांडा टाकणार किंवा त्याच्यामध्ये काय टाकणार तेच सगळं होणार ना. तर मशीन आली तर असं नाही की मशीनच काम करते. तर त्यांचा पण जिथे आम्ही काम करतो तिथे आमचा पण तिथे तेवढं म्हणजे कामासाठी येतं तर आम्ही त्याचा प्रयत्न करतोय की युनियनच्या माध्यमातून हे सुद्धा प्रशिक्षण दिलं जाईल हा सुद्धा प्रयत्न करतोय आणि नक्कीच बदल घडेल.
0: बरं, आता हे तुम्ही दुसऱ्या बाजूचं सांगितलं पण घर कामगार महिलांनी स्वतःमध्ये काय बदल केले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं?
1: हा, कधी असं होतं की म्हणजे सर्व घरेलू कामगार मी नाही म्हणत की आता मी म्हणजे मालक वर्गच वाईट आहेत किंवा घरेलू कामगारच वाईट असं नाही, बाजू दोन्ही आहेत. म्हणजे कधी कधी असं पण होतं की आपली घर कामगार आहे ते म्हणजे सुट्टीचं असेल किंवा म्हणजे कामाचं आता सकाळी आता जॉबला जाणारे आहेत मालक वर्ग.
0: बरोबर.
1: हा, तुम्ही आता जर म्हणताय की तुम्हाला कामाची सुट्टी पाहिजे तर तुम्ही सकाळीच म्हणजे त्यांना जायचंय कामाला सगळी कामं पडली आणि तुम्ही लगेच फोन करताय आणि सांगताय की मॅडम मला सुट्टी पाहिजे, मी येऊ शकत नाही, मी आजारी आहे, माझा प्रॉब्लेम आहे, काही सांगू शकत. मग त्यावेळेस मॅडम लोकांचा पण विचार केला पाहिजे की त्यांची पण धावपळ होते. तर मला हे मेसेज द्यावा लागतो आमच्या घरी वाटतं की घरेलू कामगारांना सुद्धा की जेव्हा तुम्हाला सुट्टीचं पाहिजे तर 2 दिवस अगोदर सांगा सुट्टी पाहिजे वगैरे.

0: तुम्ही जर सुट्टीचं सांगितलं तर ते कामाचं म्हणजे ते थोडस भार कमी होईल त्यांचा, म्हणजे ते लोक पण व्यवस्थित काम म्हणजे आता येणार नाहीये तर ते सांभाळून घेऊ शकतात. तर मला हा मेसेज पण घरेलू कामगारांना देऊ असं वाटतं की तुम्ही पहिलं सुट्टीचं वगैरे सांगा त्यांना, गरज आपल्याला सुद्धा आहे आणि त्यांना सुद्धा आहे, दोघांनाही गरज आहे. आणि मालक वर्गांना पण मी देव असं वाटतं की जिथे आपले घरेलू कामगार एवढ्या विश्वासाने एवढ्या वर्ष काम करत आहे, आज 30-30, 40-40 वर्ष काम करत आहे, आणि तुम्ही अचानक दिला काम म्हणजे तिला काम होत नाहीये तर तुम्ही अचानक काढू नका ना. आता एवढ्या वर्ष तुमची तिने सेवा केली, तुम्ही ठीक आहे पगार देता, आम्ही बोलत नाही की तुम्ही वेतन देत नाही, तुम्ही देता पण तुमची सेवा पण तेवढी होत आहे ना तिथे करत आहे. आणि काही महिला खूपच म्हणजे मी म्हणते ना छान प्रकारे काम करत असतात, पण तिथे कधी कधी असं होतं ना काही आजारी असो किंवा काही म्हणजे काम नाही होत आहे वगैरे, तर मग मालक वर्ग म्हणजे त्यांना असं मी सांगू इच्छिते की असं नका तुम्ही लगेच तिला काढू, किंवा काढलं तरी म्हणजे त्यांना एवढ्या वर्ष तुम्ही काम करताय तर त्यांना असं मानधन तरी काहीतरी द्या वगैरे. तर मला असं वाटतं आता आमच्या इथे युनियनच्या याच्यामधून मला आवर्जून सांगू असं वाटतं, आमच्या एक ताई आहेत त्यांना आता म्हणजे गुडघ्यांचा प्रॉब्लेम होता आणि म्हणजे मला वाटतं 30 वर्ष त्यांनी तिथे काम केलं असेल आणि त्यांनी ते म्हणजे मॅडम खूप छान होत्या त्यांच्या, म्हणजे त्या म्हणाल्या की मला गुडघ्यांनी स्वतःच म्हणाल्या की मला आता गुडघ्यांचा त्रास होतो की ताई मला आता नाही होत, तर बोले काही हरकत नाही की ठीक आहे मी म्हणजे कोणी अजून आहे तर मी ऍडजस्ट करेन. पण त्यांनी त्यांना 1,00,000 रुपये त्यांनी मानधन म्हणून दिले
1: बर
0: एवढ्या वर्ष काम, तर असं कुठेतरी हा बदल घडायला पाहिजे असं मला वाटतं.
1: म्हणजे ते एवढं वर्ष सेवा केली काम केलं ह्याचं कुठेतरी लक्षात घेऊन आणि महिलांची स्थिती लक्षात घेऊन काहीतरी जेवढी जमेल तेवढी मदत केली गेली पाहिजे. बरं, आणि अजून एक साधनाताई जाणवतं की आता हे नवीन नवीन ऑनलाईन ॲपद्वारे सुद्धा घरगुती मदत उपलब्ध होते ऑनलाईन, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल की त्याचा महिलांना फायदा होतो का? ते सुद्धा आता एक माध्यम निर्माण झालंय ना की ऑनलाईनद्वारे सुद्धा महिलांना तो एक रोजगार नवीन उपलब्ध होऊ शकतो का?
0: ऑनलाईनचं म्हटलं गेलं तर मॅडम त्याच्यामध्ये फायदे तर मला अजूनपर्यंत काहीच अडलं नाहीये. ते कसं म्हणजे आता सध्या आमच्या इथे असे 2-3 प्रकार घडलेले आहेत, असंच त्यांना म्हणजे असे नाही का स्टॉल लावून तिथे सांगतात की तुम्ही ते फॉर्म भरा, तुमचं रजिस्ट्रेशन करा आणि तुम्हाला जेव्हा काम म्हणजे पाहिजे तर आम्ही तुम्हाला काम देऊ. पण तिथं असं समजलं त्या महिलांनी म्हणजे चांगलं काम होतं, तिथे काम करत होत्या, त्यांना पगार सुद्धा चांगला होता, पण इथे त्यांनी सांगितलं की आम्ही 19,000-20,000 सॅलरी देऊ. 19,000 म्हटलं त्यांना असं वाटलं की बाबा चल एवढे आपल्याला भेटते, ह्याच्यापेक्षा 15,000-16,000 ह्याच्यापेक्षा जास्त सॅलरी आपल्याला तिथे मिळते, म्हणून त्या महिलांनी तिथे काम सोडलं आणि त्या ह्याच्यामध्ये फॉर्म भरला. पण तिथे असं झालं की जेव्हा त्यांना गरज असते तेव्हाच ते लोक बोलवतात
1: बर,
0: म्हणजे ऑनलाईन म्हणजे तुम्हाला आता कामाची त्यांनी बोलवलंय तर तुम्हाला फोन करणार आणि तिथे तुम्ही जावा कामाला एवढंच, नाहीतरी मग ते बसूनच असतात, मग ह्या कामाचा काय उपयोग. आणि त्याच्यामध्ये म्हणजे बोललं जातं तिथे असं की तुम्हाला आम्ही एवढं बेनिफिट देणार, म्हणजे तुम्ही फॉर्म भरला की तुमचं मेडिकल आहे किंवा इन्शुरन्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे असे तुम्हाला हे देणार, पण तिथे प्रत्यक्षात असं काहीच अडलत नाही देतात. आणि मग ते महिलांचं नुकसानच आहे मॅडम, कारण तुम्ही जेव्हा गरज असेल तेव्हाच त्यांना फोन करता आणि बोलावता आणि तेव्हा ते म्हणजे ते पण पैसे काय असे हे नाही 100-200 रुपये असे काहीतरी मिळतात आणि मग त्याच्यामध्ये ते घरेलू कामगारचं कसं चालेल घर चालेल. तर ह्याच्यामध्ये ऑनलाईनमध्ये पण खूप फसवणूक होते महिलांची, तर मी हे सांगू इच्छिते तर ह्या कंपन्याद्वारे तर आम्ही मागेच निषेध केला होता ते आम्ही आझाद मैदानला, तर हे कुठंतरी ह्यांनी थांबवलं पाहिजे. ते तुम्ही काम करा पण घरेलू कामगारांना सुद्धा त्यांचा कामाचा मोबदला चांगल्या प्रकारे द्या, त्यांची फसवणूक नका करू. आणि जे बोलताय तुम्ही इन्शुरन्स आहे ते सगळं प्रत्यक्षात द्या, कल्याण मंडल मध्ये जिथे नोंदणी होते तिथे नोंदणी करा आणि काम करा असं मला वाटतं.
1: पण हे ऑनलाईन आता जे ऍप आहेत त्यासाठी मग युनियनद्वारे काही प्रयत्न केले जातात का?
0: आमच्या युनियननी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ऍडव्हर्टाईज करत होते. ऍडव्हर्टाईज म्हटलं तर आमच्या वेबसाईटला भेट द्या, आमची वेबसाईट तुम्हाला उत्तम क्वालिटीची बाई मिळवून देऊ शकते, हे अशा चुकीच्या ऍडव्हर्टाईज करत. तर ह्या कंपन्याचा तर आम्ही निषेध केलाच होता आणि करतोय, आणि आम्ही सरकारला सुद्धा त्यांच्यावर ऍक्शन पण घ्यायला सांगितली होती की या कंपन्यांवर जे चुकीचा आळ घालतात, कारण आम्ही कष्टकरी आहोत ना, एवढं कष्ट करतोय, आज जर आमचे घरेलू कामगार जे मालक वर्ग कामाला जातात

0: ते कामाला नाही गेल्या तर मालक वर्ग पण ते कामामध्ये टायमामध्ये नाही पोहोचू शकत ना. तर हे कुठेतरी सरकारने त्यांच्या ज्या मागण्या आहेत, आता जर 60 वर्षाच्या महिला आहेत त्यांना काम सुद्धा होत नाही, काहींची मुलं नाही आहेत, त्यांच्या औषध गोळ्यांचा खर्च आहे आणि ते एवढे एवढेशा पगारामध्ये एवढे लोक सगळे तर भाड्याच्या घरामध्ये राहतात, मग ते कसं जगू शकतील.
1: बरोबर.
0: तर ह्या मागण्या कुठं, आणि आम्ही हक्कच मागतोय ना परिस्थितीनुसार. म्हणजे आता घरेलू कामगारांचे किमान वेतन ठरलेले नाही, एवढ्या एवढ्या कामामध्ये कामं करतात. आणि मालक वर्गांना जेव्हा बोलतोय आम्ही की पगार वाढव, तेव्हा मालक वर्ग असे काही आहेत की तुला करायचं आहे तर कर, नाही करायचं तर नको करू. मग इथे घरेलू कामगार काय करू शकतील. तर हा कुठेतरी शासनाने पण विचार केला पाहिजे लवकरात लवकर. महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियनचे अध्यक्ष म्हणून माझी मांग असेल की ज्या माझ्या 60 वर्षाच्या मावशी आहेत, आज काम होत नाही, खूप वाईट वाटतं जेव्हा त्यांचे प्रश्न ऐकते मी, तेव्हा खरोखर खूप वाईट वाटतं. तर त्यांना पेन्शन चालू करा आणि जे जे अधिकार आहेत ते त्यांना मेडिकल असो किंवा काय असो तर त्यांना मिळवून द्या. घराच्या समस्या आहेत. पहिले आता आम्ही एका ह्याच्यामध्ये दोन कुटुंब राहिलो, पण आताचे जनरेशन आहे ते नाही राहिलो मग. पण मग त्याच्या 20-30 हजार भाडं भरून लोक, म्हणजे ते काम करणार मुलं आणि ते भाडंच भरणार का? शासनाने घरेलू कामगारांचा हाही विचार केला पाहिजे की घरेलू कामगारांना घरं नाही तर तुम्ही जिथे भाडं भरतायत तर तसं तुम्ही काहीतरी योजना आणा, म्हणजे त्यांना घर मिळेल त्या माध्यमातून आणि त्या माध्यमातून तुमचे म्हणजे काही पैसे असतील वगैरे, म्हणजे ते भाड्याच्या घरात भरतायत तर ते स्वतःचा हक्काचं त्यांचं घर होऊ शकेल.
1: बरं.
0: तर शासनाला माझी खरोखरच ही विनंती असेल, तुमच्या घरेलू कामगारांचा हा विचार करावा.
1: घरकाम करतात त्या घर मालकांनी काय करावं असं तुम्ही काय सांगू शकाल?
0: घर मालकांना एवढंच सांगेल मी की जिथे म्हणजे सगळ्याच मालक वर्ग तसे नाहीये, मला माझे अनुभव खूप चांगले आहेत कारण आज मी 30 वर्षापासून काम करते. एकीकडे वाईट अनुभव सुद्धा आला, एकीकडे चांगला सुद्धा आलाय. आणि आता जिथे मी काम करते ते मालक वर्ग खरोखरच छान आहेत आणि खूपच छान, म्हणजे असं घरासारं वगैरे. आणि कधी असं नाही वॉशरूमला जाऊ नको किंवा काय, नाश्ता गेल्याच्या नंतर पहिला तू नाश्ता कर, किंवा आजारी असेल तर म्हणतात ठीक आहे बाबा हे खा, तू ते खा, तू वीक होऊ नको, तुझा प्रेशर लो होतोय तर तू काळजी घे, कामाचं काही टेन्शन घेऊ नको, तुला बरं वाटत नसेल आराम कर, म्हणजे असं पण काही मालक वर्ग खूप आहेत. तर मग ह्या असे जर समजूतदार मालक वर्ग असतील तर म्हणजे घरेलू कामगारांना पण उत्साह येतो की बाबा माझी सुद्धा काळजी कोणतरी घेत आहे आणि कामाला त्यांना उत्साह वाटेल की बाबा चल माझी एवढी काळजी घेतात तर मी सुद्धा त्यांचा विचार करायला पाहिजे, बाबा चल आज मी गेली नाही तर त्यांचे पण कामाचे प्रॉब्लेम होतील. तर म्हणजे कुठेतरी तिला म्हणजे एनर्जी येते आणि उभी राहते आणि चल बाबा जाते. पण काही मला मालक वर्ग असे आहेत ना की सुट्टी घेतली तर पगार कापणार, किंवा 2-3 दिवस आलेच नाही तर मग दुसरी बाईला ठेवणार. तर हे असं कुठं तरी घडतंय. तर मालक वर्गांना पण मी सांगू इच्छिते की तुम्ही सुद्धा तिथे जिथे आमची घरेलू कामगार काम करते तर त्यांना पण सन्मान द्या, त्यांची वागणूक चांगली ठेवा, म्हणजे तिला उत्साह येईल काम करायला.
1: म्हणजे दोन्ही बाजूनी घडलं पाहिजे, एकमेकांचा मान ठेवणं, आदर करणं, प्रत्येकाच्या कामाचा मान ठेवणं हे गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं. साधनाताई, आता हे खरंच काही काही गोष्टी होत्या ज्या माहिती नसतात की कशा प्रकारची वर्तणूक दिली गेली पाहिजे, कधी कधी दोन्ही बाजूंना माहिती नसतं. ते सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी छान दिलखुलासपणे आम्हाला सांगितल्या, काही बारकावे त्यातले आम्हाला समजून सांगितले आणि आजची घरकामगार महिलांची स्थितीही आम्हाला समजून सांगितली. आणि खरंच तुम्ही अगदी मनापासून या सगळ्यांमध्ये कार्यरत असता, त्याबद्दल सुद्धा तुम्हाला तुमच्या पुढच्या भविष्यासाठी खूप शुभेच्छा. आणि इकडे छान मनमोकळ्या गप्पां मारल्या त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: बरं तर श्रोते हो, याबरोबरच कामगार सभेचा आजचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा
3: बँक शाखा विमा कंपनी कृषी ऋण समिती।

0: जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
1: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 1444 वर कॉल करा.
2: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो.
3: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादन 10 पट करण्याचं उद्दिष्ट असलेल्या गोबरधन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संप मागे घेण्याचा डॉक्टरांचा निर्णय. 2 दिवसीय ब्रिक्स वेव्स बाजार परिषदेला आजपासून मुंबईत सुरुवात. आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनय कुलकर्णी यांचं निधन. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज गोबरधन या राष्ट्रीय सर्क्युलर बायोएनर्जी अर्थात चक्रीय जैव ऊर्जा योजनेला मंजुरी दिली. त्यासाठी 23,731 कोटी रुपयांच्या एकूण तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली अशी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
1: कंप्रेस्ड बायोगैस CBG इसका प्रोडक्शन एक डेकेड के अंदर 10 गुना बढ़ाने का टारगेट करीब 5 MMSCMD प्रोडक्शन के लेवल तक पहुंचाने का इसमें टारगेट लिया गया है. अगर इसको हम एनवायरमेंटल पॉइंट से देखें तो दिस विल सेव अबाउट 40 मिलियन टन्स ऑफ कार्बन डाइऑक्साइड एमिशन. करीब 75,000 करोड़ रुपीज नेशनल GDP को एड होगा और अबाउट 1.5 लाख जॉब्स विल बी क्रिएटेड बाय दिस प्रोग्राम.
0: कॉम्प्रेस्ड बायोगॅसला भारताच्या भविष्यातल्या ऊर्जा मिश्रणाचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून स्थापित करण्यासाठी ही योजना 2026-27 ते 2035-36 या कालावधीत राबवली जाईल. नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ झाला. या गदारोळातच लोकसभेत कर रचना आणि इतर कायदे सुधारणा विधेयक चर्चेविना मंजूर झालं. या विधेयकामुळे UPI द्वारे होणाऱ्या व्यवहारांसाठी सेवा शुल्क लादण्याची मुभा बँका आणि इतरांना मिळणार आहे. सध्या हे व्यवहार मोफत होतात. हे विधेयक मंजूर झाल्यावर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेनं दुपारपर्यंत गदारोळ सुरू होता. त्यानंतर सभागृहानं आज विनियोजन विधेयकावर चर्चा करून ते लोकसभेत परत पाठवलं. यामुळे 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना संसदेची मंजुरी मिळाली. विविध मुद्द्यांवर झालेल्या चर्चेनंतर कामकाज पूर्ण झाल्यावर अध्यक्ष घनश्याम तिवारी यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाल्याचं घोषित केलं. जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया ही पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि नियमांप्रमाणे होते. यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. आम्ही सत्तेत आहोत पण भाजपाच्या नगरसेवक जिल्हा परिषद सदस्यांचीही जात प्रमाणपत्र पडताळण समितीनं रद्द केल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान जर ही प्रमाणपत्र कायदेशीर निकषांमध्ये बसत नसतील तर सरकारनं त्यांचं वाटपच का केलं असा सवाल काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नियमबाह्य कुणबीय प्रमाणपत्रांचं वाटप नेमकं कुणाच्या दबावाखाली केलं याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. तर या प्रकरणी वस्तुस्थिती तपासण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असून याबाबत जाणीवपूर्वक काही झालं असेल तर त्यावर कारवाई केली जाईल अशी ग्वाही जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. मात्र यामुळे अन्य लोकांवर याचा परिणाम होणार नाही असं ते म्हणाले. राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागे घ्यावा आणि कामाला सुरुवात करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले. या डॉक्टरांची बाजू आपण ऐकून घेऊ असं आश्वासनही प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठानं दिलं. न्यायालयाच्या निर्देशानंतर भारतीय वैद्यकीय संघटनेनं संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं. या संपाची न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली होती. जर डॉक्टरांनी काम करायला नकार दिला तर त्यांचं वेतन थांबवलं जाईल असा इशाराही न्यायालयानं दिला. संपादरम्यान जर महानगरपालिकेच्या रुग्णालयात एखादा रुग्ण दगावला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल न्यायालयानं विचारला. होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीच्या मुद्द्यावरून डॉक्टरांनी पुकारलेल्या संपासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचं राज्य सरकार पालन करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या सुमारे 1,60,000 गोविंदांना 10 लाख रुपयांपर्यंतचं मोफत विमा संरक्षण देण्यात

असा निर्णय आज राज्य सरकारनं जाहीर केला. क्रीडा आणि युवक कल्याण विभागानं यासंदर्भातला शासन निर्णय आज जारी केला. जखमी गोविंदांवर रुग्णालयात वैद्यकीय उपचार करावे लागले तर प्रत्यक्ष उपचाराचा खर्च किंवा जास्तीत जास्त 1,00,000 रुपयांपर्यंतचं वैद्यकीय विमा संरक्षण सरकारकडून दिलं जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मनोरंजन क्षेत्रात व्यवसाय सुलभता येण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक आणि वृद्धीसाठी पोषक वातावरण निर्मिती होत असल्याचं प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे. मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. तरुण वर्गाला अधिकाधिक संधी देऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यंदा इफ्फीसोबतच ब्रिक्स चित्रपट महोत्सव होणार असल्याचं माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी यावेळी दिली. ब्रिक्सच्या 20 देशातले 500 अधिक सदस्य या परिषदेत सहभागी झाले आहेत. या देशांमधल्या विविध भाषा, नागरीकरण, परंपरा यांची देवाणघेवाण व्हायला या परिषदेतून मदत होणार असल्याचं ते म्हणाले. SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. राज्यात सध्या SIRची प्रक्रिया सुरू असून 17 ऑगस्टपर्यंत गृहभेटीत गणना अर्ज भरून द्यायचे आहेत. त्यानंतर 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. राज्यात सुरू असलेल्या बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानांतर्गत 1,00,000 जास्त अमराठी प्रवासी वाहनचालकांनी मराठीचे धडे पूर्ण केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या अभियानाच्या मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. उर्वरित चालकांनी येत्या 15 तारखेपर्यंत मराठी शिकून घेण्याचं आवाहन सरनाईक यांनी केलं. डोहकार श्रीवी म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं आज दुपारी निधन झालं. ते 92 वर्षांचं होते. श्रीवी कुलकर्णी यांच्या डोह या पहिल्याच ललित लेखसंग्रहानं त्यांना मराठी साहित्य विश्वात महत्वाचं स्थान मिळवून दिलं. कराड इथं झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते स्वागत अध्यक्ष होते. कराडच्या महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेनं त्यांचा गौरव केला आहे. कराड नगर परिषदेनंही त्यांचा नुकताच नागरी सत्कार केला होता. मराठी साहित्यातील सेवाव्रती पांथस्थानं निरोप घेतल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना आदरांजली अर्पण केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही कुलकर्णी यांना आदरांजली अर्पण केली आहे. IIMC अर्थात भारतीय जनसंचार संस्थांच्या अमरावतीतल्या शाखेतल्या विविध अभ्यासक्रमांना 13 ऑगस्ट रोजी थेट मिळणार आहेत. इंग्रजी आणि मराठी पत्रकारिता पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी हे प्रवेश आहेत. CUET PG दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता क्रमवारीनुसार प्रवेश दिले जातील. ही परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही शाखेतल्या पदवी परीक्षेत किमान 50% गुण मिळाले असतील तर त्यांना 13 ऑगस्टला होणारी लेखी परीक्षा देऊन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल. तहलका मासिकाचे मुख्य संपादक तरुण तेजपाल यांना बलात्कार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं आज दोषी ठरवलं आणि त्यांना 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली तसंच 10,00,000 रुपयांपेक्षा जास्त दंडही ठोठावला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादन 10 पट करण्याचं उद्दिष्ट असलेल्या गोबर धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संप मागे घेण्याचा डॉक्टरांचा निर्णय. 2 दिवसीय ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेला आजपासून मुंबईत सुरुवात. आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक

0: कुलकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण।
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
1: नौसेना स्वरवंदन।
2: संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत। वृत्त विशेष।

0: श्रोतेहो, महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात केलेल्या बदलाबद्दलची माहिती आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात जाणून घेऊया. श्रोतेहो, भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. सुधारित कार्यक्रमानुसार बूथ लेवल अधिकारी म्हणजे बीएलओ यांच्यामार्फत घरोघरी भेटीचा कार्यक्रम 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्ट 2026 पर्यंत राबवण्यात येणार आहे. मतदान केंद्रांचं तर्कसंगतीकरण आणि पुनर्रचनाही 17 ऑगस्ट रोजी पूर्ण करण्यात येईल. या अनुषंगानं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम सर यांनी आकाशवाणीशी संवाद साधला. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. सर, भारत निवडणूक आयोगानं एसआयआरसाठी मुदतवाढ दिल्याची घोषणा केली आहे. ही मुदतवाढ नक्की कशासाठी आहे आणि त्यामुळे एकूणच या प्रक्रियेचं बदललेलं वेळापत्रक काय असणार आहे?
1: निवडणूक आयोगांनी यापूर्वी दिलेल्या वेळापत्रकप्रमाणे पूर्ण राज्यामध्ये काम चालू आहे. ग्रामीण भागामध्ये असलेले जिल्ह्यामध्ये 25 पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये वेळावर म्हणजे 8 तारीखपर्यंत करायचे होते, त्या तारीखपर्यंत करण्यासाठी तयारीसुद्धा चालू आहे. परंतु नागरीकरण जास्त झालेले आहेत, म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरामध्ये काही कारणामुळे, ते काही कारण आहे आपण चर्चा करू, त्या कारणामुळे तिथे मुदतवाढ देणे आवश्यक झालेले आहे. त्याप्रमाणे मुदतवाढ दिलेले आहेत, म्हणजे पूर्वी दिलेल्या वेळापत्रकापेक्षा आणखीन 10 दिवस मुदतवाढ दिलेले आहेत. आता नवीन वेळापत्रकप्रमाणे आपल्याला 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी बीएलओनी व्हिजिट करणे अपेक्षित आहेत आणि त्या सर्व प्रकरणीय पूर्ण झाल्यानंतर प्रारूप यादी 24 ऑगस्टला प्रसिद्धी होणार आहे. त्यांच्यानंतर आपण आपल्याला काही हरकती असेल तर नोंद करू शकतात. पण हे मुदतवाढ फार महत्वाचं झालेलं आहे मोठ्या शहरासाठी.
0: सर, आतापर्यंत बीएलओंच्या गृहभेटी दरम्यान एसआयआर प्रक्रियेचं काम किती प्रमाणात पूर्ण झालंय आणि आत्ता दिलेल्या मुदतवाढीमुळे मतदारांना तसंच या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांना काय दिलासा मिळणार आहे?
1: राज्यस्तरावर पाहिलं तर 96% मतदारांना आमचे गणना पत्रक पोहोचलेले आहे. तसेच राज्यस्तरावर पाहिलं तर 89% गणना पत्रक परत आलेले आहेत. असेल तर त्यांचे सहीसह आलेले आहेत, नसेल तर ते कुठल्या कारणामुळे त्यांनी देऊ शकले नाही त्या कारणासह आमच्याकडे आलेले आहेत. शहरी भागामध्ये थोडा कमी आहे. आपल्याला माहिती आहे की मुंबईसारखे क्षेत्रामध्ये लोक सकाळी 7 वाजता बाहेर पडतात, संध्याकाळी 8 नंतर घरी पोहोचतात. मतदारांच्या स्थिती तसेच आहेत. आमचं बूथ लेवल ऑफिसर आहे, त्यांना सुद्धा तसेच आहे. म्हणून मुंबई, ठाणे, पालघरच्या काही क्षेत्रामध्ये वीकेंडमध्ये शनिवारी रविवारी जास्त काम होतात, त्या दिवस ते त्यांनी नोकरीसाठी जाणार नाही. म्हणून या शहरीमध्ये थोडा उशीर झालेला आहे, त्यांना पुरेसा वेळ देण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेला आहे.
0: सर, मुंबई महानगरपालिकेनं सुद्धा स्थलांतर झालेल्या मतदारांसाठी मूळ ठिकाणी नोंदणी करण्याची परवानगी देत असल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा नेमकी कोणासाठी आहे आणि त्या अंतर्गत मतदारांना नेमका कसा दिलासा मिळणार आहे?
1: आपल्या कायद्यामध्ये असा तरतूद आहे की तात्पुरतं गैरहजर असेल तर त्या कारणामुळे मतदार यादीतून त्या ठिकाणातून त्यांचे नाव वगळू नये असा तरतूद आहे. त्याबाबत आणखीन अभ्यास केला तर असा मॅन्युअलमध्ये तरतूद आहे, त्या मतदारांच्या क्षमता आहेत परत येण्यासाठी आणि त्या मतदारांच्या इच्छुक सुद्धा आहे परत येण्यासाठी, त्यांना मूळ ठिकाणी त्यांचं नाव आपण ठेवू शकतो. क्षमता कसा प्रूव्ह करायचं, त्यांना परत येण्यासाठी तिथे सुविधा आहेत का, त्यांना ते अपार्टमेंट, फ्लॅट, घर मिळणार आहे का परत, आणि तसेच त्यांना परत यायला इच्छुक आहेत का, तर हे दोन्ही तपासून हे बरोबर असेल मूळ ठिकाणी त्यांचे नाव ठेवण्यासाठी तरतूद आहेत. त्याप्रमाणे आपल्या जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई, ठाणे आणि पालघरनी त्यांच्या स्तरावर आदेश पारित केलेले आहेत. तात्पुरतं गैरहजर या कारणामुळे नाव वगळण्याची आवश्यकता नाही अशा सूचनाप्रमाणे या कारवाई करण्यात येत आहे. यांच्यामुळे भरपूर लोकांना फायदा होणार आहे, नक्की आहे. त्यांच्यामुळे तात्पुरतं गैरहजर राहिलेलं आहे, त्यांनी दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहेत, तात्पुरते तिथे राहत आहेत. पण इथे नाव वगळलं तर तिथे नाव त्यांना नोंद करण्यामध्ये अडचण येऊ शकतात किंवा नोंद केलं तर सुद्धा पुन्हा इथे बदलून आणावं लागतंय. हे अनावश्यक त्यांना त्रास आणि कागदपत्राचं काम कमी होऊ शकतात.

0: त्यांचे नाव आज कुठे आहेत त्या ठिकाणी ठेवण्यामध्ये ते मदत होईल.
1: गेल्या 30 जून पासून ही प्रक्रिया सर आपल्या राज्यात सुरू झाली आहे, मात्र अनेक मतदारांमध्ये अजूनही गणना अर्जात काय तपशील भरायचे याबद्दल गोंधळ असल्याचं दिसून येतंय. म्हणजे काहींचं स्वतःचं नाव मागच्या एसआयआर यादीत आहे, काहींचं केवळ आई वडिलांचंच आहे, तर काहींच्या बाबतीत कोणाचंच नाव नाही. अशा प्रत्येकानं गणना अर्जात नेमकं काय भरायचंय याबद्दल मार्गदर्शन कराल का?
0: गणना पत्रक मध्ये 3 भाग आहे. पहिला भाग आहे त्यांच्यामध्ये आता सध्या उपलब्ध असलेले अस्तित्वात असलेले मतदार यादीमध्ये असलेले सर्व तपशील लिहिलेले आहेत. म्हणजे आता मतदारांचं नाव, त्यांचे एपी कार्ड नंबर, त्यांचा पत्ता, त्यांचे फोटो, ते सर्व दिलेले आहेत. त्यांच्यामध्ये काही माहिती भरण्याची आवश्यकता नाही. फक्त फोटो बदलायचा असेल तर नवीन त्यांचा फोटो देऊ शकता, ते आपण चिकटू शकतो. हे पहिला भाग झालेला आहे. दुसरा भाग मध्ये मॅपिंग जुळवणी म्हणतो. 2002-2003-2004 आपल्या देशामध्ये मागील सखोल पुनरीक्षण 3 वर्षांमध्ये झाले. त्या पुनरीक्षणमध्ये आपल्या स्वतःच्या किंवा त्यांच्या आई वडील आजोबा आजीच्या नावाचा जुळवणी करून देणे अपेक्षित आहे. जुळवणी करण्याचा उद्देश असा आहे की ते जुळवणी झाले त्यांना दुसरा काही डॉक्युमेंट किंवा काही पुरावा देण्याची गरज नाही. हे मदत करण्याच्या उद्देशाने हे करत आहे. आता 2002 यादी पूर्ण देशाच्या ईसीएच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. voters.eca.gov.in मध्ये आपण जाऊन पाहू शकतात आणि हे माहिती आपण बीएलओला देऊ शकतो. ग्रामीण भागासाठी बीएलओनी स्वतःच मॅपिंग केलेले आहेत. अर्बन एरियामध्ये सुद्धा प्रयत्न झाले पण त्यांचे यशस्वीपणा कमी झाले. कारण आता ते मतदार आहे ते 25 वर्षापूर्वी त्या बूथमध्येच होते असं असणारे फार क्वचित आहे नागरिक भागामध्ये, म्हणून तिथे कमी आहेत. परंतु राज्यस्तरावर पाहिलं तर 75% लोकांच्या मॅपिंग आमच्या यंत्रणेने आमच्या बीएलओनी पूर्ण केलेले आहेत. आपल्या मतदारांना फक्त त्यांनी केलेले बरोबर आहेत का तपासायचं, बरोबर असेल तर हो म्हणायचं, नसेल तर दुसरा माहिती द्यायचं. परंतु लोकांच्या मनामध्ये हे शंका आहेत, माझं नाव मिळत नाहीये, आई वडिलांचे मिळत नाही, मी काय करू? काही काळजी करायची नाही. भाग 3 भरायचं. भाग 2 मध्ये माहिती असो नसो भाग 3 भरायचं. 3 मध्ये काय आहेत? सध्या आपल्या स्वतःच्या माहिती आहेत, आपल्या मोबाईल नंबर काय आहे, आपल्या आई वडिलांचं नाव काय आहे आणि आपल्याला द्यायला इच्छुक असेल तर आपले आधार क्रमांक काय आहे, हे माहिती मागतो. आपल्याला जुळवणीची माहिती मिळाले नाही मिळाले आपल्या स्वतःच्या माहिती भरून आपण गणना पत्र कृपया सही करून द्यावे. सही करून दिलं तरच प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव येतील. आपण काही कारणामुळे बाहेर असेल तर आपल्या कुटुंबातील कुठलीही प्रौढ व्यक्ती ते सही करून आपल्या वतीने देऊ शकतात. हे 3 भाग आहे. म्हणून आपण माहिती असेल तर द्यावे, माहिती नसेल तर आपण फक्त आपल्या स्वतःच्या माहिती भरून द्यावे. कुठलेही कागदपत्र आता देण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी प्रारूप झाल्यानंतर आम्ही आपल्याला संपर्क साधणार. त्यावेळेला दिलं तर पुरेसं आहेत. मॅपिंग झालं नसेल तर भारत निवडणूक आयोगाच्या सूचनाप्रमाणे 11 मध्ये किंवा त्यांचे इक्वलंट समान डॉक्युमेंट आपण तयार करून ठेवावे. त्यांच्या आपण घेऊन आम्ही फायनल यादीमध्ये आपले नाव घेणारच आहे.
1: सर, दरवर्षी जेव्हा केवळ एसआयआर म्हणजे विशेष पुनरीक्षण कार्यक्रम होतो तेव्हा नव्या मतदारांची नोंदणी, तपशिलातल्या दुरुस्त्या या प्रक्रिया होतात, पण आत्ता मात्र बीएलओंच्या गृहभेटीच्या कालावधीत या प्रक्रिया होत नाहीयेत. अशावेळी नवमतदारांची नोंदणी किंवा तपशिलातल्या दुरुस्त्या यासाठीची प्रक्रिया कधी केली जाणार आहे?
0: आपल्या विशेष पुनरीक्षण मध्ये 2 पुनरीक्षणचा भाग आहे. एक विशेष संक्षिप्त पुनरीक्षण समरी रिव्हिजन म्हणतो आणि सखोल पुनरीक्षण म्हणजे इंटेन्सिव्ह रिव्हिजन. प्रत्येक वर्षाला आपण समरी रिव्हिजन संक्षिप्त पुनरीक्षण करतो. 2002 नंतर महाराष्ट्राला आता आपण सखोल पुनरीक्षण करत आहोत. प्रत्येक वर्षाला करताना आपले उद्देशच असा असतात की आता त्या तारीखला उपलब्ध असले मतदार यादी तसेच राहील, त्यांच्यामध्ये काय बदल असेल तर करणे अपेक्षित आहे. म्हणजे नवीन नाव घ्यायचे असेल तर फॉर्म नंबर 6, काही नावामध्ये पत्तामध्ये फोटोमध्ये मोबाईल नंबरमध्ये बदलायचे असेल तर फॉर्म नंबर 8, कुणाचे नाव वगळायचे असेल तर फॉर्म नंबर 7. हे काम आपण रेग्युलर करतो. परंतु 10-15-20 वर्षानंतर सखोल पुनरीक्षण येतात, त्यावेळ आपल्याकडे आत्ता असलेले यादी बाजूला ठेवण्यात येते. ते यादी आपण पुढे वापरत नाही, नवीन यादी

0: तयार करणार आहोत, त्यासाठी आता यादीमध्ये आपले नाव असेल तर आपल्या गणना पत्रक ते माहिती असलेले मी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे तीन भाग असले गणना पत्रक तयार करण्यात येतात. प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन ते घरी उपलब्ध आहेत का नाही, वेदर इज अ रेसिडेंट आर नॉट, ते तपासण्यात येते. ते तपासताना त्या व्यक्ती उपलब्ध नसेल तर त्या व्यक्ती तिथे मतदार म्हणून राहत नाही असा गृही धरून पुढे जाण्यात येतात. हे नवीन यादी तयार करण्याच्या प्रक्रिया आहेत. या सखोल पुनरीक्षण मध्ये त्या वितरित आपल्या नागरिकत्वता तपासणी करण्यात येते. त्यासाठी जुलवणी किंवा ते 11 डॉक्युमेंटची आवश्यकता आहे. परंतु आपण सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला नाव घ्यायचं काही बदलायचं हे काय काम असेल, प्रारूप मतदार यादी आता असलेले प्रोग्राम प्रमाणे 24/8 प्रसिद्धी होणार आहे. 24 ऑगस्टच्या नंतर या फॉर्म आपण भरून बदलू शकतात. महत्वाच्या नवीन युव मतदार आहेत त्यांना 24 नंतर नोंद करण्यासाठी आता उपलब्ध होणार आहे. 2024 नंतर आता करण्यासाठी 24 ऑगस्टच्या नंतर उपलब्ध होणार आहेत. आपण सर्व कागदपत्र तयार करून ठेवावे आणि या 24 नंतर आपण नवीन अर्ज करावे. कुणाला बदलायचं असेल तर सुद्धा फॉर्म 8 सुद्धा 24 ऑगस्टच्या नंतर भरू शकतात.
1: सर, लोकांच्या मनात अजून एक शंका असते की आपण गणना अर्ज देण्याची प्रक्रिया पूर्ण केली पण नंतर काही कारणामुळे आपलं नाव प्रारूप मतदार यादीत आलंच नाही, तर मग अशा वेळी काय करायचं?
0: आपल्या मनामध्ये असा शंका येऊ नये. आपण गणना पत्र भरून दिले तर नक्की प्रारूप यादीमध्ये आपल्या नाव येणारच आहेत. आपण फॉर्म भरून नाही दिलं तर कुठल्याही कारणामुळे भरून नाही दिलं तर आपले नाव येणार नाही, परंतु आपण भरून दिलं असेल तर नक्की येणारच आहे. आपण विषयी प्रश्न विचारले मी त्याला क्लिअर उत्तर देतो. समजा काही कारणामुळे यादीमध्ये आलेले नाही, आपण फॉर्म नंबर 6 भरून देऊ शकतात. प्रारूप यादी प्रसिद्धी झाल्यापासून 1 महिन्याच्या आत आपण अर्ज भरू शकता. परंतु असा गृही धरू की ते 1 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भरून देऊ शकलेले नाही. आमचं अंतिम यादी प्रसिद्धी होणार आहे 8 ऑक्टोबर शेवटच्या आठवड्यामध्ये. त्यांच्यानंतर आपण अर्ज करू शकतात. त्यांच्यानंतर पुढील निवडणूक येईलपर्यंत आपण भरू शकतात. आमच्या मतदार यादी अपडेशनचा कार्यक्रम निरंतर चालू असतात. म्हणून आपल्याला स्पष्ट सूचना आहे की या वेळामध्ये काही कारणामुळे कुणाच्या चुकामुळे काही झालं तर सुद्धा आपल्या नाव घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी पुरेसा संधी उपलब्ध राहणार आहे. त्यांच्याबाबत कोणीही काळजी करू नये असं आपल्याला सूचना आहे.
1: सर, आता SIR साठी मुदतवाढ मिळालेली आहे, तर या निमित्तानं तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल?
0: आपल्या सर्वांना, महाराष्ट्रामध्ये असलेले सर्व मतदारांना विनंती आहे, या मतदार यादी म्हणजे आपण या देशाच्या नागरिक आहे, नागरिकालाच मतदान करण्याचा अधिकार दिलेले आहेत. म्हणजे नागरिक या देशाच्या मध्ये शासन चालवणारे व्यक्तीचा निवड करण्याचा अधिकार आपल्याला आहे. ते छोटा अधिकार नाहीये, मोठा हक्क आहे. त्या हक्क आपण वापरण्यासाठी यादीमध्ये आपले नाव असणे आवश्यक आहे. म्हणून आपण सर्वांनी, पात्र असलेले सर्वांनी अर्ज करावे. यादीमध्ये आपले नाव येण्यासाठी आपले अर्ज लागेलच. माहिती आवश्यक असेल तर माहिती आपल्याकडून लागेल, डॉक्युमेंट असेल तर लागेल. हे छोटा विषय नाहीये, मोठा विषय आहे. हे देशाच्या भविष्य ठरवण्यासाठी हक्क आपल्याला आहे, तो आपण कृपया सर्वांनी नोंद करून घ्यावे.
1: तर श्रोते हो, मतदारांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं आणि याद्या अद्ययावत होण्यासाठी सहकार्य करावं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन समन्वय आणि निवेदन शिबानी जोशी.

ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. वेळ झाली कृषी विषयक कार्यक्रमाची. तेव्हा ऐकूया केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कार्यक्रम किसान वाणी.

0: किसान वाणी ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत. माधुरी केस्तीकरचा
1: आणि रश्मी कुंभारचा नमस्कार.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण ऐकणार आहोत हॅलो किसान. आणि आजचा विषय आहे ऊस आणि भुईमुग पिकावरील कीड आणि रोग नियंत्रण. याविषयी शेतकरी बांधवांशी फोनवरून संवाद साधला आहे सतीश वर्मा, सहाय्यक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय करवीर यांनी. पण हॅलो किसानकडे वळण्याआधी जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हा हवामानाचा अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 6, 7, 8 व 9 ऑगस्ट रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. घाट भागात 5 व 6 ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची, 7, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 6 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी तसेच 7, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 9 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 93 ते 95%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 86 ते 92%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 15 ते 18 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 6, 7, 8 व 9 ऑगस्ट रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 6, 7, 8 व 9 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 7, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी घाट भागामध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 9 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला. घाट भागातील शेतकरी बांधवांनी खरीप पिकामध्ये साठणाऱ्या पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल यासाठी चर काढून व्यवस्था करावी. मध्य व पूर्व भागातील शेतकरी बांधवांनी खरीप पिकामध्ये शक्य असल्यास आच्छादनांचा वापर करावा. धन्यवाद.
0: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकला.
3: अरे सुन तो.
4: मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनाओ मेरी सौतन को.
3: किसको?
4: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिससे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही है.
3: अच्छा ये बात है.
4: हाँ क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
3: अब तो झट से बात हो जाती है.
4: ऐसा क्या?
3: हाँ, अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है. और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है. ये देखो आ गया.
4: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म.
3: हाँ,
4: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है.
5: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें. किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. वळूया आजच्या हॅलो किसान कडे. आजच्या हॅलो किसान मध्ये ऊस आणि भुईमुग पिकावरील कीड आणि रोग नियंत्रण याविषयी सतीश वर्मा, सहाय्यक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय करवीर यांनी शेतकरी बांधवांशी फोनवरनं संवाद साधला. ऐकूया या कार्यक्रमाचा तिसरा आणि शेवटचा भाग.
6: हॅलो.
7: हॅलो.
6: हा बोला, आपलं नाव सांगा.
7: सरळ काल जाऊन प्रगती शेतकरी बोलतोय, परशुराम शंकर पाटील.
6: हा धन्यवाद बोला
7: साहेब. आम्हाला उसावरील मावा जो रोग आहे ना उसावर,
6: कीड,
7: त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला उपाय सांगा.

0: उसामध्ये जे मावा जो आहे हा उसामधला जो मावा आहे हा मावा आपल्याला ज्या वेळेला ऊस मोठ्या वाढीच्या अवस्थेमध्ये असतो त्यावेळेला दिसायला सुरुवात होतो. मुख्य मावा येण्याचं कारण म्हणजे आपल्या उसामध्ये उसांची दाट झालेली जी काही संख्या आहे आणि उसामध्ये हवा न खेळती राहणे आणि शेतकऱ्याचा युरियाचा डोस टाकण्याची जी पद्धत आहे तर जास्त प्रमाणामध्ये जर युरिया शेतकऱ्यांनी टाकला तर नक्कीच आपल्याला त्या शेतामध्ये मावा ह्या रोग किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. तर ही मावा जी कीड आहे ही मावा कीड आपल्याला सध्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जसे 2004-05 दरम्यान झाला होता असे इतक्या आता मोठ्या प्रमाणामध्ये नाही आहे. ती नॉर्मल आता कीड झालेली आहे. तरी पण जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी आपल्या शेतामध्ये ज्या वेळेला आपलं आपण शेतावर जातो त्यावेळेला बारीक लक्ष ठेवून आपल्या शेतातील जी मावा ग्रस्त जी पानं आहेत ही पानं आपण लवकरात लवकर तिथून काढून सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण आणलीत आणि ती आपल्या शेतामधून काढून आणून जर का त्याचा बाहेर ती कुजवून टाकलीत तर त्याचा नक्की आपल्याला फायदा होऊन जाईल. त्यानंतर जर आपण याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मावा हा हळूहळू मोठ्या प्रमाणामध्ये वाढत राहतो आणि त्यासाठी आपल्याला जर का जैविक कीड नियंत्रण आणि रासायनिक कीड नियंत्रण याचं एकात्मिक पद्धतीनं आपण नियोजन केलं पाहिजे. प्रथम आपण जैविक कीड नियंत्रणामध्ये डिफा ॲपिडोवरा ही नावाची जी मित्र कीड आहे त्यानंतर मायक्रोमस नावाची जी मित्र कीड आहे आणि कार्सोपरला कार्निया ह्या तीन मित्र किडी आहेत. कार्सोपरला कार्निया, मायक्रोमस आणि डिफा ॲपिडोवरा ह्या ज्या मित्र किडी आहेत त्यांचं संगोपन आपल्या शेतामध्ये आपण वाढवलं पाहिजे. डिफा ॲपिडोवराचे संगोपन करताना साधारणतः 1000 आळी किंवा कोश हे प्रति हेक्टरी आपण शेतामध्ये सोडले पाहिजेत. त्याचबरोबर मायक्रोमस जे आहे ते साधारणतः 2500 आळ्या प्रति हेक्टरी 15 दिवसाच्या अंतरानं आपण ह्या सोडल्या पाहिजेत. आणि त्या किंवा कायसोपरला कार्निया याच्या ज्या मित्रकिडी आहेत ही जे मित्रकिडी आहे ही आपल्याला ऑगस्ट आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये आपण ह्या सोडल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या जो मावा आहे ह्या माव्याला ह्या खाणाऱ्या किडी आहेत हे आपले मित्रकिडी आहेत तर नक्कीच आपल्याला या मित्रकिडींचा फायदा होऊन जाईल. त्यातूनही आपले जर माव्यासारखे जे कीड जी आहे ही इकॉनॉमिक थ्रेशवर्ड लेवल म्हणजे आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे जर जात असेल म्हणजेच काय तर साधारणतः एका पानावर 2 ते 3 वसाहती जर दिसत असतील माव्याच्या किंवा 20% प्रभावगत पानं जर आपल्याला दिसत असतील तर नक्कीच आपण रासायनिक कीटक नियंत्रणाचा आपण उपाययोजना केली पाहिजेत. तर रासायनिक कीटक नियंत्रणामध्ये आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये रोगरसारखं जे औषध आहे डायमेथ्रोन आपण ते बाजारामध्ये 30% प्रभावी असं त्याचं नाव आहे तर हे औषध 15 लिटर पाण्यामध्ये 15 मिली या प्रमाणामध्ये घालून आपण जर फवारणी केली त्याचबरोबर आपल्याकडे हमला नावाचं जे औषध आहे क्लोरोपायरिपास प्लस सायपरमिथ्रिन हे जे औषध आहे हे 15 लिटर पाण्यामध्ये 30 मिली या प्रमाणामध्ये घालून जर का औषध फवारणी केली तर नक्कीच आपला मावा नियंत्रण याच्यामध्ये होऊन जाईल. धन्यवाद. हॅलो.
1: हॅलो.
0: हा,
1: उसामधील खोड किडीचे नियंत्रणासाठी आपल्याला माहिती पाहिजे.
0: हा, आपलं नाव सांगा.
1: सर्दी खालसाहून परेशान पाटील बोलते.
0: उसामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये खोड कीड ही खूप शेतकऱ्यांना त्रासदायक अशी कीड आहे. साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर पासून ते फेब्रुवारी पर्यंत आपल्याला उसाच्या लागणी ह्या चालू असतात किंवा खोडवा हा आपला तुटत असतो तर अशा वेळेला खोड कीड वर खूप बारीक लक्ष ठेवणं हे शेतकऱ्याला अतिशय महत्वाचं आहे. तर खोड कीड आपण नियंत्रण करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत त्याची आपण चर्चा आज या भागामध्ये करूया. तर उसामध्ये खोडकीड ही आता सध्या मुख्य कीड झालेली आहे. तर उसामध्ये खोडकीड ज्याला येते त्याचा सुरुवातीच्या काळामध्ये याच्या जे मधला जो पोंगा म्हणूया तो त्यातून मेलेला आपल्याला असं दिसून येतो तर त्या उसाच्या म्हणजे ज्या खोडकिडीच्या जी पाखरं आहेत ज्याला मादी पतंग म्हणूया तर हे मादी पतंग काय करतात की जी अंडे आहेत एका बंचमध्ये अशा उसाच्या पाण्याच्या टोकाला मागील बाजूनं ह्या घातल्या जातात आणि जवळजवळ 250 ते 300 अंडी एका वेळेला त्या अंडीपुंजामध्ये असतात आणि साधारणतः 10 ते 20 दिवसानंतर त्यातून आळ्या ज्या आहेत ह्या आळ्या बाहेर पडतात आणि एक चिकट द्रव आपल्या तोंडावर ते सोडतात आणि त्याचा आधार घेऊन त्या आळ्या ज्या आहेत ह्या आपल्या उसाच्या खोडामध्ये जातात. तर उसाच्या खोडामध्ये गेल्यानंतर त्या ज्या आळ्या आहेत त्या आळ्या साधारणतः चंदेरी नावाचा धागा जो आहे आपल्या तोंडातून असा तयार करतात आणि त्या खोडाजवळ पोचतात. खोडातील मऊ पोंगा जो आहे हा खाऊन उपजीविका करतात आणि नंतर त्या खोडाच्या आत जातात. आत जाऊन शिरून उगवणारा जो कोंबा आहे हा 7 ते 8 दिवसांमध्ये

0: मध्ये खाऊन टाकतात आणि खाल्लेला पोंगा आढळल्यास सहज उपटून तो आपल्या हातामध्ये येतो, यालाच आपण खोडकिडी असे म्हटलं जातं. तर सुरुवातीच्या काळामध्ये जर का ही लागले तर उत्पादनामध्ये थोडस घट येत नाही, परंतु नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं शेतकऱ्याचं. तर अशा वेळेला आपल्याला खोडकिडीसाठी एकात्मिक की व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्याला शेतामध्ये कामगंध सापळे हे सुरुवातीच्या काळामध्ये लावले पाहिजेत. त्याचबरोबर आपल्याला खोडकिडीच्या नियंत्रणासाठी चिकट सापळे जे आहेत याचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपण वापर केला पाहिजे, जेणेकरून आपल्या शेतामधले जे सुरुवातीच्या काळामधले जे पतंग असतात, लहान लहान कीड असते, ती त्याला चिकटून आपल्याला त्याचं नियंत्रण करता येतं. त्यानंतर फनेल ट्रॅप्स म्हणजे कामगंध सापळे जे आहेत त्याच्यामध्ये ESB नावाचा लिव्हर आपल्याला मिळतो. तो ESB नावाचा लिव्हर त्या कामगंध सापळ्यामध्ये जर आपण ठेवला आणि ते सापळे आपण एकरी साधारणतः 10 ते 12 जर आपण लावलेत तर नक्कीच साधारणतः आपल्याला खोडकिडीचं नियंत्रण एक चांगल्या पद्धतीनं खोडकिडीचं नियंत्रण करता येईल. फक्त ते कामगंध ESB लावलेला आहे, साधारणतः आपण 10 ते 12 दिवसांना हा बदलला पाहिजे. तर ऊस पिकामध्ये आपल्याला कामगंध सापळे ESB लिव्हर हे यामध्ये लावून एकरी 5 साधारणतः आपण लावले पाहिजेत आणि यातला जो लोअर आहे हा साधारणतः 10 ते 12 दिवसांना आपण वारंवार बदलला पाहिजे, जेणेकरून यामध्ये आपल्याला खोडकिडीचे जे नर पतंग आहेत हे आपल्याला पकडले जातील आणि नक्कीच आपलं इथं चांगल्या पद्धतीने नियंत्रण करता येईल. त्याचबरोबर ट्रायको कार्ड म्हणून बाजारामध्ये आपल्या उपलब्ध आहे, तर हे ट्रायको कार्ड जे आहेत हे 5 ते 6 ट्रायको कार्ड्स एकरी 15 दिवसाच्या अंतरानं आपण शेतामध्ये स्टॅपलरच्या सहाय्यानं हे लावले पाहिजेत, जेणेकरून ट्रायको कार्डद्वारे ते ट्रायकोड्रामा चिलोनिस नावाचा जो कीड आहे ही आपल्या खोडकिडनं जी अंडी घातलेली असतात त्या अंड्यामध्ये आपली अंडी घालतो आणि त्याच्यावर आपली उपजीविका करत असतो, त्यामुळे अंडी नाहीशी करण्याचं काम हा ट्रायकोड्रामा चिलोनिस करतो. त्यामुळे शेतकरी बंधूंनी खोडकीड नियंत्रणासाठी ट्रायकोड्रामा चिलोनिस याचा वापर आपण जैविक कीड नियंत्रणामध्ये केला पाहिजे. त्याचबरोबर जर का कीड इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल म्हणजेच आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे जर जात असेल, म्हणजेच 15% जर का मृत पोंगे आपला जर आपल्या शेतामध्ये दिसत असतील, तर आपण त्यावेळेला शेतामध्ये रासायनिक कीटकनाशकांचा वापर योग्य त्या शास्त्रज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे किंवा कृषी विभागाचे जे अधिकारी आपल्या गावामध्ये असतात यांच्या सल्ल्यानं आपण केला पाहिजे. त्यासाठी क्लोरॅन्टो निनिफॉल 4% दाणेदार किंवा पिप्रोनिल 0.3% दाणेदार किंवा क्लोरोपायरिपॉस 20% प्रभावी किंवा कोरॅन्ट्रिनिफ्लोरिपॉल 18.5 SC ही जी औषधं आहेत ही तुम्ही खोडकिडीसाठी आपल्या शेतामध्ये वापरू शकता. साधारणतः कोरॅन्टिफेनोफॉल 0.4% दाणेदार जे औषध आहे हे साधारणतः हेक्टरी 18 ते 20 किलोपर्यंत तुम्ही सरीमध्ये देऊ शकता, जेणेकरून तुमचा खोडकिडा हा कंट्रोलमध्ये येईल. प्रिप्रोनोलिल 0.3% जे दाणेदार आहे हे साधारणतः तुम्ही हेक्टरी 25 किलो सरीमध्ये तुम्ही देऊ शकताय. किंवा क्लोरोपायरिपॉस 20% प्रवाही हे 25 मिली फवारणीसाठी तुम्ही 15 लिटर पाण्यामध्ये देऊ शकताय. धन्यवाद.
1: हॅलो.
0: हा बोला सर, आपलं नाव सांगा.
1: भुईमुग आणि उसामध्ये जी होमनींची वाढ होती, परंतु ही वाढ म्हणजे पुढे नुकसान झाल्यावर उपचार करण्यापेक्षा ते पीक लावण्या अगोदर पासून काही प्रतिबंधात्मक उपाय काय करता येतील का? हा कृष्णात पाटील पाटणवाडी.
0: धन्यवाद. धन्यवाद सर. तर नक्कीच भुईमुग आणि उसामध्ये होमनी कीड ही खूप आता महत्वाची कीड होत चाललेली आहे आणि अगदी शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न झालेला आहे. तर प्रत्येकाच्या शेतावर आता नाही म्हटलं तर ह्या किडीच्या बाबत थोडी का असणार कीड दिसायला सुरुवात झालेली आहे. तर ह्या किडीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये एकात्मिक कीड पद्धतीनं नियोजन करणं खूप महत्वाचं आहे. तर एकात्मिक कीड व्यवस्थापन करत असताना ह्या किडीची जी ओळख आहे आणि हिचा जो जीवनक्रम आहे हा जीवनक्रम आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण कीड तुम्ही आता सांगितल्या पद्धतीनं कीड आल्यानंतर आपण उपाययोजना करण्यापेक्षा कीड येऊच नये म्हणून वेगवेगळी काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपल्या किडीचा जो जीवनक्रम आहे हा शेतकरी बंधूंनी समजून घेतला पाहिजे. तर साधारणतः या किडीमध्ये जे भुंगे आहेत तर त्या भुंग्यांचं नर आणि मादीचं मिलन झाल्यानंतर साधारणतः 15 ते 20 दिवसामध्ये अंडी अवस्था अंडी घातली जातात. एक भुंगा साधारणतः मादी भुंगा 80 अंडी घालतो आणि ही अंडी जी आहेत ही ओलाव्याच्या ठिकाणी जागी जागी घातली जातात. त्याचबरोबर दुसरी जी अवस्था आहे त्या अंड्यातून आळी बाहेर येण्याची अवस्था ही साधारणतः 20 ते 25 दिवसाची असते आणि 20 ते 25 दिवसाची लहान आळी ही आपल्या जी उसाची जी मुळं असतील किंवा भुईमुगाची

0: जी मुळं आहेत ह्या भुईमुगाच्या मुळांना खाऊन त्याच्यावर आपली उपजीविका करते आणि ती चाळी 35 ते 40 दिवसाची दुसऱ्या इन्स्टॉलमध्ये जाते, त्यावर ती काट टाकते आणि त्यानंतर तिसऱ्या इन्स्टॉलमध्ये जायच्या वेळेला ती 130 ते 140 दिवसाची जवळजवळ झाली असते। ही खूप मोठी अवस्था आहे आणि या अवस्थेमधली जी आळी आहे ही खूप आपल्याला नुकसान पातळीच्या पुढे घेऊन जाणारी आळी आहे। त्यानंतर ही आळी तीन आळ्या अवस्था झाल्यानंतर चौथीची अवस्था ही आळी त्यानंतर कोशावस्थेत जाते। ती कोशावस्था जवळजवळ 18 ते 20 दिवसाची असते आणि ती जमिनीमध्ये असते। त्यामुळं या अवस्थेमध्ये आपल्याला नियंत्रण करणं खूप अवघड जातं आणि कोशावस्थेतून परत आपल्याला ज्याला चांगला वळवाचा पाऊस होतो त्यावेळेला ती परत आळी आपल्याला जी गेलेली असते कोशावस्थेमध्ये ती भुंग्याच्या रूपानं त्या जमिनीमधून एक तर नर भुंगा किंवा मादी भुंगा अशा पद्धतीने बाहेर पडते। म्हणून शेतकरी बंधूंनी कीड लागल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आपण बोललात त्या पद्धतीनं कीड येऊ नयेच यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे। यामध्ये आपल्याला साधारणतः होमणीचा जो जीवनक्रम समजून घेतल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये जे लाईट ट्रॅप्स आहेत तर लाईट ट्रॅप्स आपण आपल्या शेतामध्ये उभा केले पाहिजेत। त्याचबरोबर आपल्या शेतामधील जी बाबूळ किंवा कडुलिंबाची झाडं आहेत ह्या झाडांच्यावर फवारणी एप्रिल मे मध्ये किंवा जून मध्ये केली पाहिजे। ती जर शक्य नसेल तर झाडाचे जे बाबळीचे झाडाचे किंवा कडुलिंबाचे फांदे तोडून आपल्या शेतामध्ये जागी जागी जर का ठेवलात झाडावर जाण्यापेक्षा आपल्याला आपल्या शेतामध्येच त्या फांद्यांच्यावर नियंत्रण औषध फवारणी करून आपल्याला तिथं सुद्धा भुंग्यांचं नियंत्रण करता येईल। तर क्लोरीपायरेफॉससारखं जे औषध आहे हमला आपण म्हणतो ते औषध जरी तुम्ही त्या फांद्यावर फवारणी केली आणि ते त्याच जर फवारणी केलेलं औषध जर का त्या भुंग्यांनी खाल्लं तर ते भुंगे सुद्धा मरण्याची दाट शक्यता आहे। तर त्यानंतर आपण पुढच्या पद्धतीमध्ये आपल्या शेतामधली जी मशागती पद्धत आहे ते दिवसा नांगरट करणे, त्यामध्ये बगळे असतील, कावळे असतील, काही इतर पक्षी असतील ते आपल्या शेतात येतील आणि होमण्या ह्या उचलून घेऊन जातील, त्यामुळे इथं सुद्धा चांगल्या पद्धतीने आपलं नियंत्रण होईल। त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये शेणखताचा वापर, चांगल्या कुजलेल्या शेणखताचा वापर आपण केला पाहिजे। जर का तुम्ही अर्ध कुजलेलं शेणखत जर शेतामध्ये टाकलं तर नक्कीच होमणीचा प्रादुर्भाव आपल्याला वाढू शकतो। सुरुवातीच्या काळातले जी होमणी आहे ही त्या अर्ध कुजलेल्या शेणखतावर जगू शकते। म्हणून शेतकरी बंधूंनी चांगलं कुजलेलं शेणखत किंवा चांगलं गांडूळ खत आपल्या शेतामध्ये हे टाकलं पाहिजे। त्याचबरोबर नंतर पक्षी थांबे आपल्या शेतामध्ये उभा केले पाहिजेत सुरुवातीच्या काळामध्ये, जेणेकरून पक्षी थांबे आपण जर शेतामध्ये एकरी 8 ते 10 उभा केले तर त्याच्यावर पक्षी येऊन बसतील आणि ज्या काय हुमण्या किंवा त्यांच्या ज्या काय आळ्या दिसतील त्या आळ्या आपण त्या वेचून त्या पक्षी खाऊन टाकतील। तर ही सुरुवातीच्या काळातली ही जी पद्धत आहे। त्याचबरोबर आपल्याला या दिवसामध्ये हुमणीसाठी आता व्हाईट क्रबसाठी एक ल्युअर आलेला आहे, तर एक सापळा आलेला आहे, त्या सापळ्याचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता। 130 रुपये त्याची किंमत आहे साधारणतः 100 रुपयांमध्ये तो हा सापळा मिळतो। सापळ्याची किंमत 100 रुपये आणि 30 रुपये त्या औषधाची किंमत म्हणजे त्या गोळीची किंमत आहे। ती त्याच्यामध्ये घालून तुम्ही जर झाडाला जर का अडकून हा सापळा ठेवलात तर 70 ते 80 हुमण्यांची भुंगे जे आहेत हे आपल्याला त्या सापळ्यामध्ये अडकलेले दिसतील, जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये आपलं नुकसान पुढचं तुम्हाला टाळता येईल। आणि शेवटची जी पद्धत आहे तर सुरुवातीच्या काळामध्ये आपलं मेट्रायझम जी बुरशी आहे किंवा बिवेरिया बुरशी आहे, बिवेरिया बॅसायना आणि मेट्रायझम ऑनसिपिली ही 70 ते 80 ग्रॅम जी बुरशी आहे ही एका 15 लिटर पंपामध्ये घेऊन एक कप दूध त्याच्यामध्ये टाकून जर का तुम्ही फवारणी केलात तर नक्कीच तुम्हाला आळवणी जर केली तर आळवणीमध्ये तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचा रिपोर्ट या ऊस आणि भुईमुग पिकामध्ये येऊन जाणार आहे। तर शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त मेट्रायझम बुरशीचा आळवणीचा उपयोग करून घ्यावा किंवा शेणखतामध्ये 1 ते 5 किलो या प्रमाणामध्ये 20 ते 25 किलो शेणखत घेऊन त्याच्यामध्ये 8 ते 10 दिवस ही बुरशी ठेवावी आणि मग आपल्या शेतामध्ये विस्कटून द्यावी। अशा जर पद्धतीने जर तुम्ही नियंत्रण केलात तर नक्कीच तुमची उमणी ही पुढे नुकसान करण्यापेक्षा अगोदरच आपण कंट्रोल करू शकतो। धन्यवाद।
1: धन्यवाद।
0: हॅलो नमस्कार, कोल्हापूर आकाशवाणी बोला।
2: हा नमस्कार, संदीप पाटील कारवारून बोलतोय। मला निंबोळी आर्क व दशपर्णी आर्क ह्याबद्दल माहिती हवी होती। भुईमुगावर करपा पण रोग यायलाय आणि भुईमुगा रोग पडाला, म्हणजे रोग यायलाय
0: आणि किडी
2: किडी पण, हा असेच किड रोग यायला
0: दोन्ही आहे। तर आपल्याला भुईमुगामध्ये महत्वाच्या ज्या किडी आहेत त्यामध्ये मावा, फुलकिडे, तुडतुडे, केसाळा आळी आणि पाणी खाणारी आळी ह्या महत्वाच्या किडी आज भुईमुगावर दिसत आहेत। तर या किडीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जर बघितलं तर मावा, फुलकिडी आणि तुडतुडे जे आहेत ह्या रसशोषक किडे आहेत आणि त्यानंतर जर केसाळ आळी असेल किंवा पाणी खाणाऱ्या आळी असतील ह्या ज्या किडी आहेत ह्या पतंगवर्गीय किडी आहेत। तर ह्या किडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान या भुईमुग पिकामध्ये होऊ शकतं। तर मावामध्ये साधा सुरुवातीच्या काळामध्ये जर मावा आपल्या

मध्ये आलात तर सुरुवातीच्या काळामध्ये तो रस शुसला जातो आणि पांढरे ठिपके आपल्या पानावर पडले जातात आणि नंतर ते ठिपके तांबूस किलरचे किंवा नंतर ते चमकदार होतात आणि नंतर पाने पिवळी कडून किंवा करपतात आणि तुम्ही त्याला करपा आला असं म्हणता. तर भुईमगामध्ये करपा हा डिसीज कधी येत नाही, रोग हा कधी येत नाही, तर तो मावाचंच लक्षण असतं. त्यानंतर फुलकिडे जे आहेत हे सुद्धा नुकसान हे मोठ्या प्रमाणामध्ये फुलावस्थामध्ये करतात. तर केसा आळी आणि पाणी खाणाऱ्या आळी ही सुद्धा खूप महत्वाची दोन किडे आहेत. तर ह्या पतंगवर्गीय किडे आहेत, ह्यांना पकडण्यासाठी आपला एकात्मिक किडे व्यवस्थापनामध्ये जे कामगंध सापळे आहेत ह्याचा वापर करून सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये आपण केसा आळी आणि पाणी खाणाऱ्या आळीचं नियंत्रण करू शकतो. त्यामध्ये केसा आळीमध्ये ते देठ खातात आणि सुरुवातीच्या काळामध्ये त्या कोवळी पाने खातात आणि नंतरच्या काळामध्ये त्या देठ खातात. आणि पाने पकडणाऱ्या आळी किंवा नाग आळी आपण ज्याला म्हणतो तर ही वेड्या वाकड्या पद्धतीची रेषा आपल्या पानामध्ये तयार करतात आणि त्याला आपण नाग आळी असं म्हणतो. तर ह्या सुरुवातीच्या काळामध्ये येणाऱ्या मावा, फुलकिडे, तुडतुडे, केसाळ आळी आणि पाने खाणाऱ्या आणि हुमणी अशा महत्वाच्या किडी या भुईमगावर आपल्याला दिसतात. तर या भुईमगाच्या किडीचे एकात्मिक नियंत्रण जर करायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला दशपर्णी अर्क आणि निंबोळी अर्क या जैविक कीटकनाशकांचा वापर आपण करू शकतो. आणि शेतकरी बंधूंना आमची एक विनंती आहे की बाहेरचं रासायनिक औषध आपल्या शेतामध्ये आणून फवारण्यापेक्षा आपण नैसर्गिकरित्या आपल्या स्वतःच्या घरामध्ये आपण औषध कसं करू शकतो याबद्दल मी तुम्हाला आता माहिती देणार आहे. तर निंबोळी अर्क तयार करण्यासाठी आपल्याला साधारणतः 5 किलो उन्हाळ्यामध्ये निंबोळ्या घ्यायच्या आहेत. त्या निंबोळ्या चिसून घ्यायच्या आहेत किंवा मिक्सरला लावल्या तरी चालेल, वाळवून घ्यायच्या आहेत. आणि मिक्सरला लावल्यानंतर त्याचे बारीक पावडर तयार करायचे आहे. आता साधारणतः 100 लिटर पाणी जर तुम्हाला करायचं असेल तर 80 लिटर पाणी घ्या आणि 20 लिटर पाण्यामध्ये ह्या निंबोळ्या आदल्या दिवशी कोमट पाण्यामध्ये ह्या भिजवून ठेवा एक बादलीभर पाण्यामध्ये. त्याच्यामध्ये रात्रभर भिजू द्या आणि सकाळी उठून त्या वस्त्रगाळ करून जे 20 लिटर पाणी आहे वस्त्रगाळ करून त्या 80 लिटर पाण्यामध्ये आपल्या प्लास्टिकच्या बॅरलमध्ये टाकून घ्या. म्हणजे तुमचं 100 लिटर पाणी तयार होईल. आता हे 100 लिटर पाण्यामध्ये साधारणतः 200 ग्रॅम धुण्यासाठी जो आपण निर्मा पावडर वापरतो अशी पावडर जी आहे आपल्याकडं ती पावडर साधारणतः 200 ग्रॅम तुम्ही वापरू शकताय. आणि 200 ग्रॅम ही पावडर त्याच्यामध्ये घालायची आहे आणि मग हे चांगलं तुमचं द्रावण जे आहे हे 5% निंबोळी अर्काचं द्रावण तुमचं तयार होईल. 15 लिटर पाण्यामध्ये साधारणतः हे 25 ते 30 मिली घेऊन आपण म्हणजे 1 लिटरसाठी 2 ते 3 मिली म्हणजे 15 लिटर पाण्यासाठी साधारणतः 45 मिली 30 ते 45 मिलीपर्यंत तुम्ही औषध फवारण्यासाठी हे वापरू शकता. यामध्ये मावा, तुडतुडा, केसा आळी असेल, पाने पकडणाऱ्या असतील किंवा इतर काही ज्या बारीक सारीक किडी असतील ह्या त्यातून निघून जातील. तर 5% निंबोळी अर्क अशा पद्धतीने तुम्ही आपण तयार करून मगच फवारणी करून घ्या. त्यानंतर आपल्याकडे दशपर्णी अर्क हे सुद्धा शेतकरी बंधूंनी आपल्या स्वतःच्या घरामध्ये स्वतःसाठी तयार करून ठेवलं पाहिजे. आज दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च शेतकरी बंधूंना येत नाही. तर रासायनिक औषध फवारणी न करता आपण दशपर्णी अर्कची फवारणी शेतकरी बंधूंनी केली पाहिजे. त्यासाठी आपल्याला दशपर्णी जे अर्क आहे हा 200 लिटरचं बॅरल घ्यायचं आहे पाण्यामध्ये पाणी तयार करण्यासाठी. त्यामध्ये साधारणतः 5 पाट्या गाईचं किंवा बैलाचं शेण टाकायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 10 लिटर गोमूत्र टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला थोडंसं हिरवी मिरची आहे ही 50 ते 100 ग्रॅम त्याच्यामध्ये चिसून टाकायची आहे. हिंग पावडर थोडीशी 1-50 ग्रॅम त्याच्यामध्ये चिसून टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला लसूण जो आहे हे लसूणचे 2-3 गड्डे त्याच्यामध्ये चिसून टाकून द्यायचे आहेत. अशा पद्धतीनं हे आपलं द्रावण तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपण 50-100 लिटर पाणी घालायचं आहे आणि 10 झाडाचे पाला जो आहे हा पण त्याच्यामध्ये टाकायचा आहे. त्यामध्ये प्रथम साधारणतः 5 किलो कडुलिंबाचा पाला 5 किलो, त्यानंतर पपईचा पाला 2 किलो, घाणेरीचा पाला 2 किलो, त्याचबरोबर आपल्याला रामफळचा पाला 2 किलो, त्यासोबतच जे काय आपल्या शेतामध्ये अतिशय उग्र वास असणारे आणि ज्यांना जनावरं तोंड लावत नाहीत असे पाले, रुईचा पाला असेल तो सुद्धा 2 किलो, त्याचबरोबर सीताफळाचा पाला असेल तो सुद्धा 2 किलो. तर हे सगळे पाले जे आहेत असे 10 पद्धतीचे पाले आपण घेऊन आपण हे या 200 लिटर पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि साधारणतः 10 ते 15 दिवस कुजवून घ्या. आता हे सगळे पाले पुजवून घेतल्यानंतर 15 दिवसानंतर वस्त्रगाळ करून आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या घरामध्ये एका 5 ते 10 लिटर प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये घालून ठेवून घ्यायचे आहेत. आणि ज्या पद्धतीनं आपल्या शेतामध्ये भाजीपाला असो किंवा भुईमुग असो, सूर्यफूल असो, ऊस असो किंवा इतर कोणतीही पिकं असोत, तर ह्याच्यामध्ये साधारणतः 50 मिलीपासून 100 मिलीपर्यंत तुम्ही ह्या प्रमाणामध्ये प्रतिपंप वापरून फवारणी घेऊ शकता
आणि आपल्या येणारे जे किडी आहेत

0: किडींच्यापासून होणारं जे आमच्या पिकाचं नुकसान होतं ते तुम्ही या दशपर्णी अर्कामुळे सुद्धा थांबवू शकता. धन्यवाद.
1: ऊस आणि भुईमूग पिकावरील कीड आणि रोग नियंत्रण याविषयी सतीश वर्मा सहाय्यक कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय करवीर यांनी शेतकरी बांधवांच्या प्रश्नांना फोनवरून दिलेली उत्तरं हॅलो किसान या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकली. हा या कार्यक्रमाचा तिसरा आणि शेवटचा भाग होता.

0: केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं सादर करण्यात आलेला कार्यक्रम किसानवाणी आत्ताच आपण ऐकलात.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं प्रसारित केला. यानंतर मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आणि तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना लैंगिक अत्याचार प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज गोबर्धन या राष्ट्रीय सर्क्युलर बायो एनर्जी अर्थात चक्रीय जैव ऊर्जा योजनेला मंजुरी दिली. त्यासाठी 23,731 कोटी रुपयांच्या एकूण तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली, अशी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांना ही माहिती दिली.
1: कंप्रेस्ड बायोगॅस CBG इसका प्रोडक्शन एक डेकेड के अंदर 10 गुना बढ़ाने का टारगेट, करीब 5 MMSCMD प्रोडक्शन के लेवल तक पहुंचाने का इसमें टारगेट लिया गया है. अगर इसको हम एनवायरमेंटल पॉइंट से देखें तो दिस विल सेव अबाउट 40 मिलियन टन्स ऑफ कार्बन डाइऑक्साइड एमिशन, करीब 75,000 करोड़ रुपीज नेशनल GDP को एड होगा और अबाउट 1.5 लाख जॉब्स विल बी क्रिएटेड बाय दिस प्रोग्राम.
0: कॉम्प्रेस्ड बायोगॅसला भारताच्या भविष्यातल्या ऊर्जा मिश्रणाचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून स्थापित करण्यासाठीची ही योजना 2026-27 ते 2035-36 या कालावधीत राबवली जाईल. नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ झाला. या गदारोळातच लोकसभेचं कररचना आणि इतर कायदे सुधारणा विधेयक चर्चेविना मंजूर झालं. या विधेयकामुळे UPI द्वारे होणाऱ्या व्यवहारांसाठी सेवा शुल्क लादण्याची मुभा बँका आणि इतरांना मिळणार आहे. सध्या हे व्यवहार मोफत होत आहेत. हे विधेयक मंजूर झाल्यावर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेनं दुपारपर्यंत गदारोळ सुरूच होता. त्यानंतर सभागृहानं आज विनियोजन विधेयकावर चर्चा करून ते लोकसभेत परत पाठवलं. यामुळे 54,000 कोटींच्या पुरवणी मागण्यांना संसदेची मंजुरी मिळाली. विविध मुद्द्यांवर झालेल्या चर्चेनंतर कामकाज पूर्ण झाल्यावर अध्यक्ष घनश्याम तिवारी यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाल्याचं घोषित केलं. पश्चिम आशियातल्या सद्यस्थितीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्याहू यांच्यात आज दूरध्वनीवरून चर्चा झाली. यावेळी दोन्ही देशांच्या नेत्यांनी भारत इस्रायल विशेष सामरिक भागीदारीतील सातत्यपूर्ण प्रगतीचा आढावा घेतला, तसंच विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य आणखी बळकट करण्यासाठी एकमेकांना सहाय्य करण्याचा पुनरुच्चार केल्याची माहिती प्रधानमंत्री कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून दिली आहे. दरम्यान पश्चिम आशियातील संघर्षाला 5 महिन्यांहून अधिक काळ उलटला असून अद्याप त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. याच पार्श्वभूमीवर इराणनं होर्मूर समुद्र दुनी संदर्भातील कराराचा मसुदा अंतिम टप्प्यात आणला असून हा करार ओमानच्या सहकार्यानं तयार केल्याची माहिती इराणनं दिली. विमानच्या इंधनात इथेनॉलचं मिश्रण करण्याबाबतचे दावे केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री K.R.M. Naidu यांनी फेटाळून लावले आहेत. समाज माध्यमावर नायडू यांनी इथेनॉल आणि विमानाचं इंधन वेगवेगळे असल्याचं सांगत प्रवाशांची सुरक्षिततेला सरकारचं प्राधान्य असल्याचं सांगितलं आहे. अशा प्रकारचे दावे करून विमान प्रवास करणाऱ्यांमध्ये चिंता निर्माण केली जात असल्याचंही त्यांनी आपल्या संदेशात पुढे म्हटलं आहे. लोकशाहीत संवाद सर्वात महत्वाचा असून संवादातून मार्ग निघत नसेल तर आंदोलन हा देखील सहमती घडवण्यासाठीचा अर्थात संवादाचाच एक वैध प्रकार आहे, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज मुंबईत आयोजित इंडियाज इंटरनॅशनल मुव्हमेंट टू युनायटेड नेशनच्या 15व्या वर्धापन दिन सोहळ्यात जेन झी आणि जेन अल्फामधल्या युवा किशोरांशी संवाद साधला. आंदोलनाचा उद्देश फूट पाडण्याऐवजी एकमत घडवून आणणं हा असायला हवा, असं ते म्हणाले. जेन झीच्या तक्रारी रास्त आहेत आणि मला त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास आहे. भारताच्या शिक्षण पद्धतीबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या चिंता रास्त आहेत, असं भागवत यांनी नमूद केलं. शिक्षणावरचा खर्च GDP च्या 6% वाढवण्याच्या मागणीचंही त्यांनी समर्थन केलं. शिक्षण हा काही व्यावसायिक उद्योग नाही, सर्वांसाठी उपलब्ध असेल अशी त्याची रचना असावी, असं ते म्हणाले. जेन झी केवळ ज्येष्ठांचे म्हणणे प्रश्न न विचारता स्वीकारणाऱ्या आधीच्या पिढ्यांपेक्षा वेगळे आहेत. त्यांना आपुलकी आणि आदरासोबत तार्किक उत्तरे हवी असतात, असं भागवत यांनी नमूद केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना पक्षाच्या घटनेत केलेल्या दुरुस्तीवर सर्वोच्च न्यायालयानं आज प्रश्न उपस्थित केले आणि यामुळे हा पक्ष एका व्यक्तीच्या नियंत्रणात असल्याचं निरीक्षण खंडपीठानं नोंदवलं. शिवसेना हे पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी दिले

आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कॉम्प्रेस बायोगॅस उत्पादन 10 पट करण्याचं उद्दिष्ट असलेल्या गोवर्धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 54,000 कोटींच्या पुरवणी मागण्यांना संसदेची मंजुरी। कररचना सुधारणा विधेयक चर्चेविना लोकसभेत संमत। इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी नरेंद्र मोदी यांची चर्चा।

या आव्हानावरच्या याचिकेवर सध्या सुरू असलेल्या युक्तिवादाच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे मत नोंदवलं. राजकीय पक्षांमध्येही लोकशाहीचं पालन होतंय की नाही याची पडताळणी केली पाहिजे असं मत न्यायालयानं नोंदवलं. अशावेळी निवडणूक आयोगानं राजकीय पक्षाला त्यांच्या घटनेत दुरुस्ती करण्याचे निर्देश द्यायला हवे होते असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केला. अशा प्रकारचे निर्देश आयोगानं कधी दिले होते का असा सवाल सुद्धा त्यांनी केला आणि अनेक राजकीय पक्षांमध्ये संघटनात्मक निवडणुकाही होत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधलं. पक्षाच्या घटनेला वैध ठरवण्याचा अधिकारच निवडणूक आयोगाला नसल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला. मनोरंजन क्षेत्रात व्यवसाय सुलभता येण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक आणि वृद्धीसाठी पोषक वातावरण निर्मिती होत असल्याचं प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे. मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. तरुण वर्गाला अधिक संधी देऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यंदा इफ्फीसोबतच ब्रिक्स चित्रपट महोत्सव होणार असल्याची माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी यावेळी दिली. ब्रिक्सच्या 20 देशातले 500 अधिक सदस्य या परिषदेत सहभागी झाले आहेत. या देशातल्या विविध भाषा, नागरीकरण, परंपरा यांची देवाणघेवाण व्हायला या परिषदेतून मदत होणार असल्याचं ते म्हणाले. जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया ही पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि नियमांप्रमाणे होते. यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. आम्ही सत्तेत आहोत, पण भाजपचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांचीही जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं रद्द केल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान जर ही प्रमाणपत्र कायदेशीर निकषांमध्ये बसत नसतील तर सरकारनं त्याचं वाटपच का केलं असा सवाल काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. नियमबाह्य कुणबी प्रमाणपत्राचं वाटप नेमकं कुणाच्या दबावाखाली केलं याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. तर या प्रकरणी वस्तुस्थिती तपासण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असून याबाबत जाणीवपूर्वक काही झाली असेल तर त्यावर कारवाई केली जाईल अशी ग्वाही जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. मात्र यामुळे अन्य लोकांवर याचा परिणाम होणार नाही असंही ते म्हणाले. राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागे घ्यावा आणि कामाला सुरुवात करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले. या डॉक्टरांची बाजू आपण ऐकून घेऊ असं आश्वासनही प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठानं दिले. न्यायालयाच्या निर्देशानंतर भारतीय वैद्यकीय संघटनेनं संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं. या संपाची न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली होती. जर डॉक्टरांनी काम करायला नकार दिला तर त्यांचं वेतन थांबवलं जाईल असा इशाराही न्यायालयानं दिला. संपादरम्यान जर महानगरपालिकेच्या रुग्णालयात एखादा रुग्ण दगावला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल न्यायालयानं विचारला. होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीच्या मुद्द्यावरून डॉक्टरांनी पुकारलेल्या संपासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचं राज्य सरकार पालन करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तहलका मासिकाचे मुख्य संपादक तरुण तेजपाल यांना बलात्कार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं आज दोषी ठरवलं आणि त्यांना 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसंच 10 लाख रुपयांपेक्षा जास्त दंडही ठोठावला. तेजपाल यांना निर्दोष ठरवणारा म्हापसा सत्र न्यायालयाचा उच्च न्यायालयानं निर्णय रद्दबातल ठरवला. गोवा सरकारच्या याचिकेवर न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांनी हा निर्णय दिला. रिझर्व्ह बँकेनं आज देशातल्या 17 मोठ्या बँकेतर वित्तीय संस्थांची यादी जाहीर केली. यात टाटा संस्था देखील समावेश आहे. टाटा संस्थेनं नोंदणी रद्द करण्यासाठी केलेल्या अर्जावरच्या निर्णयावर अवलंबून असेल असंही रिझर्व्ह बँकेनं नमूद केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कॉम्प्रेस बायोगॅस उत्पादन 10 पट करण्याचं उद्दिष्ट असलेल्या गोवर्धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 54,000 कोटींच्या पुरवणी मागण्यांना संसदेची मंजुरी. कररचना सुधारणा विधेयक चर्चेविना लोकसभेत संमत. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यानहू यांच्याशी नरेंद्र मोदी यांची चर्चा. आणि तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना लैंगिक अत्याचार प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आता लोकसंगीत. आज या कार्यक्रमात अंबादास काशीनाथ तावरे आणि सहकारी यांनी सादर केलेला ऊर्जेचा पोवाडा.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात अंबादास काशीनाथ तावरे आणि सहकलाकारांनी गायलेला ऊर्जेचा पोवाडा आपण ऐकला. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

रात्रीचे 11:10 झाली आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरचं प्रसारण आता बंद होत आहे. अस्मिता वाहिनीची पहिली सभा उद्या पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम रात्रभर सुरू राहतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.